स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल. नगरचं अंतरंग शो मध्ये मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं, थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत, फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो सुप्रभात, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. संतवाणी भक्तीचा सोहळा या कीर्तन विशेष कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. जिथे भक्ती आहे तिथेच आनंद आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं संतांच्या विचारांचा आणि हरिनामाच्या गजराचा दिव्य सोहळा घेऊन येत आहे स्नेहाने संचलित रेडिओ नगर 90.4 FM कीर्तन विशेष कार्यक्रम संतवाणी भक्तीचा सोहळा. श्रोते हो संतवाणी या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत हरिभक्त परायण अजय दादा बरसकर यांना. आजचा विषय आहे कर्मयोगी सावतामाळी. तर ऐकूया हरिभक्त परायण अजय दादा महाराज यांना.

सावता सागर प्रेमाचे आगर घेतिला अवतार माळिया घरी। आज संतश्रेष्ठ सावता महाराज यांच्या जीवनावर, त्यांच्या चरित्रावर, त्यांनी जे तत्वज्ञान अभंगाच्या माध्यमातून सांगितले त्यावर आणि त्यांचं जे काही चरित्र आहे, त्यांचं जे काही जीवन आहे, या जीवनाच्या घडलेल्या सगळ्या प्रसंगावर आज आपण या नगर एफ एम चॅनेलवर आपण बोलणार आहोत। मी अजय महाराज बारसकर। संतश्रेष्ठ सावता महाराज 12व्या शतकामध्ये, म्हणजे त्यांचा जो जन्माचा काळ 1250 हा सांगितला जातो, आणि या 12व्या शतकामध्ये सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ असलेले हे संत शिरोमणी सावता महाराज, त्यांचं गाव हे आजच्या सोलापूर जिल्ह्यामधील माढा तालुका, तिथं आरण भेंड ही दोन जुळी गावं आहेत, आणि या आरण गावामध्ये संतश्रेष्ठ सावता महाराजांचा त्या ठिकाणी जन्म झाला। त्यांचं जे घराणं आहे, हे घराणं मूळतः वारकरी असलेलं घराणं होतं। त्यांचे वडील हे पंढरीचे वारकरी होते, आणि त्यांचा जो सगळा एकंदरीत परिवार आहे हा कृषक संस्कृतीशी, म्हणजे शेतीशी निगडीत असलेला हा परिवार आहे। सावता महाराज आपलं कर्म आचरण करत असताना भगवंताची भक्ती करत होते। मुळातच सावता महाराजांचा जो काही सिद्धांत आहे, सावता महाराजांचे जे काही तत्वज्ञान आहे, ते सगळंच्या सगळं कर्माच्या सिद्धांताच्या भोवती सगळं आलेलं आहे। सावता महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, जो महाराष्ट्रातल्या नव्हे, ज्यांना ज्यांना वारकरी संप्रदाय माहिती आहे, ज्यांना ज्यांना मराठी भाषा माहिती आहे, अशा सगळ्यांच्या अंतकरणात बसलेला जो अभंग आहे, तो अभंग आमचा खरा देव कोण आहे, आमचा देव कोणता आहे, हा देव सांगणारा अभंग, हा सगळ्यांच्या तोंडपाठ असलेला अभंग, कानपाठ असलेला अभंग, तो अभंग आहे कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथंबीर अवघा झाला माझा हरी। मोट नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी सावत्यानं केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा। त्यांच्या चरित्राकडे जात असताना हे अत्यंत महत्त्वाचा त्यांचा सिद्धांत हा, याचा जन्म कसा झाला, हा सिद्धांत सावता महाराजांनी कसा तुम्हाला आम्हाला सांगितला, तर आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक जी नेहमी परंपरागत आलेली कथा सांगितली जाती की संत शिरोमणी नामदेव महाराज आणि सगळे संत पंढरीच्या वारीला चालले होते। संत शिरोमणी संतश्रेष्ठ असलेले नामदेव महाराज यांचं गाव नरसी ब्राह्मणी, आत्ताचा म्हणजे जो हिंगोली जिल्हा त्याच्यामध्ये औंढा तालुका, आणि तिथं नरसी ब्राह्मणी, तिथून नामदेव महाराज आणि सगळे संत मंडळी हे पंढरीच्या वाटेकडं पंढरीच्या वारीसाठी जात असत, आणि त्याच वाटेवर आरण भेंड हे गाव पंढरपूरपासून अलीकडे 27 किलोमीटर अंतरावर ते गाव आहे, आणि या सगळ्या संतांची दिंडी या आरण गावामध्ये आली, आणि साहजिकच त्या गावामध्ये असलेलं हे श्रेष्ठ व्यक्तिमत्व, त्यांचा जो सावता महाराजांचा मळा आहे, तो मळा अत्यंत पाहण्यासारखा मळा होता, अत्यंत फलदायी असा मळा सावता महाराजांचा, आणि साहजिकच सगळे वारकरी आले, सावता महाराज म्हणजे प्रेमाचे आगर स्वतः नामदेव महाराज सांगतात, आणि मळ्यात आले, या या बसा सगळ्यांना, काय चहापाणी तर त्यावेळेस नव्हतंच, पण त्यावेळेस सगळे गुळ गुळाचा खडा समोर ठेवायचे पाणी, आणि मग सावता महाराजांनी आलेल्या वारकऱ्यांना शेंगा गाजर केळं रताळे केळाचा मोठा फळ होता, हे असं वेगवेगळ्या प्रकारचे फळ फळावळं त्यांच्या जे काही बागेमध्ये किंवा त्यांच्या शेतामध्ये ते सगळ्यांना ठेवले, आणि सगळ्यांनी आनंदाने ती फळं खाल्ली। नंतर सावता महाराजांच्या घरून त्यांच्या पत्नीनं जो स्वयंपाक केला, कुटुंबानं स्वयंपाक केला, तो सगळा स्वयंपाक सगळ्या नामदेव महाराज सगळ्या संतांनी मोठ्या आनंदानं चवी चवी खाऊ काला, ऐक नाही, ब्रह्मरस आवडी, या आनंदाच्या घोषात किंवा अजून एक प्रमाण असं आहे, ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ, संतांच्या संगतीमध्ये हा ब्रह्मरस सर्वांनी सेवन केला, आणि साहजिक सगळं भोजन झाल्यानंतर आमच्या नामदेव महाराज आणि सगळ्या संतांनी विनंती केली, सावता महाराज पंढरपुरात आला, सावता महाराजांनी हात जोडले, म्हणले, अहो नामदेव महाराज,
आमचा पांडुरंग माझा पंढरीस परमात्मा हा माझ्या शेतातच आहे. हो म्हणले, शेतात कसं काय? म्हणले अरे आपला देव पंढरीला आहे, आपला देव पंढरपूरला आहे. नाही नाही म्हणले, माझा जो पांडुरंग आहे, मला जो सापडलेला, मला जो गवसलेला, मला जो दिसलेला, मला जो अनुभवाला अनुभूतीला आलेला जो पांडुरंग आहे, तो पांडुरंग माझ्या शेतातच आहे. सगळे संत म्हणले अहो शेतात कुठं दाखवा, शेतात कुठे? मग सावता महाराजांच्या हातात एका हातात ते विळा खुरप होतं आणि एका हातात ते कांदा काढत होते, असा कांद्याचा घड होता. कल्पना करा, संत श्रेष्ठ सावता महाराजांच्या मळ्यातला त्यांच्या हातानं लागवड केलेला कांदा, त्याची चव काय असणार? अत्यंत असा सुंदर असा मळा होता आणि तो कांदा दाखवला आणि मग सावता महाराजांच्या मुखातून जे शब्द बाहेर आले ते वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान झालं की कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. हा कांदा, हा मुळा, ही भाजी, हीच माझी विठाई आहे, हेच माझं सगळं पंढरपूर आहे. महाराज पुढे सांगतात, अनेक या अभंगामध्ये सगळं, मोठ नाडाई हिरदोरी अवघी व्यापिली पंढरी सावत्यानं केला मळा. सावता महाराजांनी काही वेगळ्या पद्धतीनं काही भगवंताची भक्ती केली नाही. सावता महाराज हिमालयात गेले नाहीत, तपश्चर्या केली नाही, कुठं काय माळा मुद्रा लावल्या नाहीत, तप काय कुठं गुहेत गेले नाही. सावता महाराजांनी फक्त मळा केला आणि मळा करतानाच त्यांना विठ्ठल पायी गोविला गळा, हे तत्वज्ञान सावता महाराजांनी ज्यावेळेस सांगितलं सगळ्या संत मंडळींना आनंद झाला आणि सगळी संत मंडळी त्या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने गेली. आणि हे दिंडीची ही जी परंपरा आहे, आजही सगळ्या दिंड्या आपण पाहतो, आपल्या या अहिल्यानगर शहरातून जातात, वेगवेगळ्या ठिकाणातून पंढरी क्षेत्राकडे जातात, तशी परंपरा ही वारीची परंपरा आहे, अनादिकालाची परंपरा आहे. वारीचा उल्लेख पहिल्यांदा जो आला तो संत श्रेष्ठ चोखोबाला यांच्या अभंगात आला, टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची, खट नट यारे शुद्ध भवनी जारे दौंडी पिटी भावे चोखा मेळा. अनादिकालापासून चालू असलेली वारी म्हणजे नामदेव महाराजांची जी पांडुरंगानी पांडुरंगाची जी आरती संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी लिहिली आहे, त्या आरतीमध्येच पहिल्या चरणात सांगितलंय युगे 28 विटेवरी उभा. 28 युगापासून आमचा हा पांडुरंग विटेवर उभा आहे आणि तेव्हापासून ही आमची वारी चालू आहे. आणि मग ही वारी जायची यायची, संतश्रेष्ठ सावता महाराज सगळ्या वारकऱ्यांची सेवा करायची आणि सगळ्यांना अतिशय आनंद व्हायचा. आणि मग असा परमार्थ चाललेला असताना सावता महाराज जरी पंढरपूरला गेले नाही तरी सावता महाराज कीर्तन करायचे. आता सावता महाराजांचे जे काही तत्वज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे, सावता महाराजांचे काही अभंग आहेत, माझ्या माहितीप्रमाणे 60-65 अभंग संस्थांनी म्हणजे आरणच्या संस्थांनी प्रसिद्ध केलेले, तिथे त्यांच्या मंदिरातल्या भिंतीवरही लिहिलेले आहेत. त्याच्यामधले जे काही अभंग आहे त्याच्यामधला एक अतिशय सर्वोच्च असं तत्वज्ञान सांगणारा जो अभंग आहे की वारकरी संप्रदायाचं जे तत्व आहे ते तत्व आहे नामस्मरणाचं तत्व. आणि त्या नामाचं जे अधिष्ठान आहे, नामाची जी भक्ती आहे, ती भक्ती वारकरी संप्रदायाने स्वीकारलेली भक्ती आहे. इतर कोणतीही साधनं योग याग विधी येणेनो हे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म हे सगळे दंभ आणि खोटे धर्म आहेत. आमचं एकच आहे काय, तर हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, भगवंताचं नामस्मरण करणं. कोणतीही पूजा कोणतीही विधी हा वारकरी संतांनी स्वीकारलेला नाही, फक्त एकच आहे. तुकोबारायांच्या जर कडे गेलं विचारलं तर बाबा आपण काय कशी देवाची भक्ती करायची, तुकोबारायन तर देवालाच प्रश्न विचारला, देवा अरे तुझी मी भक्ती कशी करू सांग, प्रश्नच विचारला. कासयाने पूजा करू की शिराजा हाची संदेह माझा फिडे आता, उदके नहानू तरी स्वरूप ते तुझे तेथे माझे काय व्याचे देवा. अरे देवा तुला जर पाण्याने आंघोळ घालायला गेलं तर पाणी कोणी निर्माण केलंय, पाणीही तूच निर्माण केलंय, गंधाचा सुगंधू पुष्पाचा परिमळू तेथे मी दुर्बळू काय करू, अनेक अस फळदाता तुझी तांबोल अक्षता तरी काय अनंता वाहू तुझ वाहू दक्षिणा तरी धातू नारायण अन्न हे ब्रह्म तुझे नाही, देवा तुला काय वाहू. आणि मग शेवटी आमच्या सगळ्या संतांनी हेच तत्व सांगितलं, तुझ्या नामाची सकळ पूजन अर्चन मंत्र माळ दीप धूप दीप नैवेद्य तांबूल तुका म्हणे, सगळं जे काय असं ते फक्त आणि फक्त नामस्मरण आहे. आणि सावता महाराज एक दिवस कीर्तनाला उभा राहिले आणि सावता महाराजांनी भगवंताकडे वर पाहिलं आणि सावता महाराजांनी अभंग निर्माण केला. आम्ही कीर्तन करताना आम्ही कीर्तनाला अभंग घेतो. संत उभा राहिल्यानंतर त्यांच्या अंतकरणातून अभंग प्रकट व्हायचे. आली मुखा वाटे अमृत वचने, अमृताची वचनं संतांच्या मुखातून बाहेर पडायची. संत बोलतात आणि लोक ऐकतात,
संत श्रेष्ठ सावता महाराज कीर्तनाला उभा राहिले आणि भगवंताकडे पाहायला लागले आणि सांगितलं, देवा देवा आमच्याकडे कोणती शक्ती आहे, आमच्याकडे कोणतं बळ आहे? तर नामस्मरणाची शक्ती आणि नामस्मरणाचं बळ आमच्याकडे आहे आणि त्या नामस्मरणाच्या बळावर आम्ही कुणालाही भीत नाही। नामाची या बळे न भिऊ सर्वथा, कळीकाळाच्या माथा सोटे मारू। वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी, विठ्ठल गावुनी नाचुरंगी। महाराज म्हणतात, सुखाचा सोहळा करुनी दिवाळी, प्रेमे वनमाळी धरू चित्ती, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, जेने भक्तीद्वारा मुक्तीद्वारा ओळंगती। हा ही सावता महाराजांनी वारकरी संप्रदायाची एक प्रकारची एक संहिता सांगितली की नामाच्या बळावर आम्ही कुणालाही भिणार नाही। कुणाला म्हणजे काय? कुणाला? तर कळीकाळाला सुद्धा। जो कळीकाळ, त्या कळीकाळाला म्हणजे मृत्यूला सगळेच जण घाबरतात, राजाही घाबरतो, देवही घाबरतात, सगळेच घाबरतात। आणि या मृत्यूला सुद्धा आम्ही नामाच्या बळाच्या शक्तीवर भीत नाही, भिणार नाही। आणि मग संत शिरोमणी सावता महाराजांनी हे तत्वज्ञान सांगितलं आणि सावता महाराज, बरेच लोक म्हणले महाराज पंढरपूरला चला, ते म्हणले मी येणार नाही। का? अहो देव कसा? ते म्हणले मी देवाला इथं बोलवतो ना, वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी, विठ्ठल गावुनी नाचुरंगी। वैकुंठाचा देव, सावता महाराज म्हणतात की मी या कीर्तनामध्ये बोलवीन, म्हणजे वारकरी संप्रदायाचं पहिलं जे साधन आहे ते नामस्मरणाचं साधन आहे आणि वारकरी संप्रदायाचं दुसरं जे साधन आहे ते कीर्तनाचं आहे। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची। हे जे कीर्तन आहे, हे कीर्तन, या कीर्तनामध्ये मी वैकुंठातला देव खाली बोलवीन, म्हणजे कीर्तनात आणीन। आणि मग काय, कोणत्या कीर्तनात येईल? आजकाल खूप कीर्तनाचे प्रकार आहेत, आजच्या काळामध्ये कीर्तनाचे एवढे प्रकार पडलेत, त्याही काळात होतेच अर्थार्थी, पण आज खूप पडलेत। बा बरेच लोक, आम्ही गेलो कीर्तनाला का, लोक म्हणतात महाराज जरा लोकांना हसवा। कस का हसवा? म्हणजे काय? बरं काय काही वर्ष श्राद्ध असतं, दशक्रिया असते, नाही नाही महाराज जरा करुण स्वरात झालं पाहिजे, म्हणजे रडवा। मुळातच विषय असा आहे, कीर्तन काही हसवण्याचं साधन नाही, कीर्तन काही रडवण्याचं साधन नाही, कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे। कीर्तनामध्ये परिवर्तन होणं ही आत्यंतिक अशी महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे, कितीही गाढव माणूस असू द्या, त्याला इथं आणा, आम्ही त्या ठिकाणी त्याला अत्यंत घोडा, हे रूपक वापरलेलं आहे, गाढव म्हणजे त्याला काही समजत नाही, आणि घोडा म्हणजे अत्यंत तेज आहे, बुद्धीनं वेगानं शरीरानं शक्तीनं असा तेज माणूस आम्ही या कीर्तनाच्या ह्याच्यामध्ये करू, कीर्तनाच्या साधनामध्ये करू। आणि हे जे कीर्तन आहे, कीर्तनाचं मुख्य अंग म्हणजे नाचणं आहे, संगीत आहे, गायन आहे, संगीत आहे, आणि त्याच्यामध्ये नृत्यसुद्धा आहे, नाचणंसुद्धा आहे। जगाच्या पाठीवर जेवढे काही धर्म आहे, जेवढे काही संप्रदाय आहे, जेवढे काही वेगवेगळे पंथ आहेत, या सगळ्या पंथामध्ये, या संप्रदायामध्ये कुठंही भगवंताची भक्ती करताना काही आपद असतील, मला माहीत नाही,

आताही दिंडीला आपण लोक जाताना पाहतो, टीव्हीला पाहतो, मोबाईलला पाहतो, काही काही 80-90 वर्षाचे वयस्कर वृद्ध म्हातारे ही मोठमोठ्याने मोठ्या आनंदात उड्या मारून नाचतात. आणि हे आज नाही, हे पूर्वापार नाचत होते. म्हणजे तुकोबराईने एका अभंगात म्हणलंय की वृद्धही होती तरणे रे, म्हणजे वृद्ध म्हातारे माणसं सुद्धा तरुण होतात. इतकी या नामस्मरणाच्या या नाचण्याच्या कीर्तनाची जी भक्ती आहे आणि यामध्ये जो रंग निर्माण होतो, या रंगामध्येच आमच्या वारकऱ्यांची अशी भावना आहे, जो जगतव्यापक जनार्दन आहे, जो आनंद घण आहे, तो भगवान सर्व शक्तिमान असलेला आमचा विठ्ठल पांडुरंग, जो आमचा देव आहे पंढरीश परमात्मा, तो आमच्या कीर्तनामध्ये येतो. याला अनेक प्रमाण आहे. जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. जनाबाई सुद्धा सांगते, रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत, तिथे असे देव उभा आईशी समचरणाची शोभा. भगवंताच्या कीर्तनामध्ये, संतांच्या कीर्तनामध्ये देव येतो, देव नाचतो, देव इतका नाचतो, देव इतका नाचतो. एक प्रसिद्ध अभंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, खेळ मांडियाला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भैरे. लताबाईंनी अत्यंत सुंदर त्यांच्या आवाजात तो गायलेला आहे. दुसरा एक अभंग असा आहे, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कीर्तनामध्ये माणसं नाचतात, संत नाचतात एवढंच नाही, तर कीर्तनामध्ये देव नाचतो. इतकी ताकद संतांची आहे, इतकी संतांची शक्ती आहे. आणि म्हणून या संत परंपरेमध्ये कीर्तनाचं साधन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अर्थात कीर्तनाच्या भक्तीला, कारण पूर्वीचे आमचे जे काही संत होते, सावता महाराज असतील, नामदेव महाराज असतील, ज्ञानोबाराय असतील, सोपान काका असतील, ही जी काही सगळी अनेक सगळी संत मंडळी, चोखोबाराय असतील, नरहरी सोनार असतील, असलेले आमचे रुहिदास महाराज असतील, तुकोबाराय असतील, ही जेवढी काही संत मंडळी आहेत, ही सगळी संत मंडळी त्या काळात कीर्तनाची अत्यंत, मला इथं खेद वाटतो तो शब्द उच्चारायला, सुपारी घेत नव्हती. कीर्तन कधी ही मंडळी अहो हे संत होते, यांना सोन्याचा आणि माती याच्यामध्ये फरकच कळत नव्हता. तुकोबारायांकडे ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी सोनं पाठवलं त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं, सोनं आणि माती याच्यात आम्हाला फरकच करता येत नाही, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान पाषाण माणिक खडे जैसे. आम्हाला ते माणिक मोती हिरे हे खड्यासारखे दगडासारखे वाटतात, सोनं आम्हाला मातीसारखं वाटतं. पण आज अत्यंत खेदाने सांगावं लागतं की कीर्तनाचा एक प्रकारे व्यवसाय झालेला आहे, तो व्हायला नको. आणि त्याही काळात कीर्तनात अर्थार्थी पैसे घेत होते, त्याचेही अनेक अभंग आहे. पण संतांचं कीर्तन हे विशेष आहे, संतांचं कीर्तन हे अलौकिक आहे. त्याचं कारण असं की संतांच्या कीर्तनात भगवंत त्या ठिकाणी उभा राहायचा, रंगदेवतेच्या रूपानं देव त्या ठिकाणी प्रसन्न व्हायचा, नाचायचा. आणि असं सावता महाराज कीर्तन करत होते, हे कीर्तन म्हणजे सुखाचा सोहळा होतं. महाराजच अभंगात म्हणतात, सुखाचा सोहळा करुणी दिवाळी, प्रेमे वनमाळी धरुचित्ती. हा सुखाचा सोहळा या ठिकाणी दिवाळीसारखा चालू होता. आणि सावता महाराज असं म्हणतात की हा आमचा वनमाळी म्हणजेच भगवान आमचा, हा अंतकरणात आपण धरायचा. आणि सावता म्हणे आईसा भक्तिमार्ग धरा. हा भक्तिमार्ग नामस्मरणाचा एक, कीर्तनाचा एक, आणि कर्मसिद्धांताचा एक. आपलं जे कर्म आहे, सावता महाराजांनी त्यांच्या ज्या ह्या अभंगामध्ये जो कर्मसिद्धांत सांगितला, सावता महाराजांचे जे काही 5-6 अभंग अत्यंत असे प्रसिद्ध आहेत, त्याच्यामध्ये अजून एक अभंग आहे. सावता महाराज आपल्या ज्ञातीचं म्हणजे जातीचं वर्णन करतात. आमुची माळीयाची जात, शेत लावू बागा येत, आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाई फुलझाडा. ऐक नाही, सावता महाराज आपल्या अभंगामध्ये आपल्या कार्याचं, कर्माचं वर्णन करतात. आणि आपलं जे कर्म आहे, सावता महाराज म्हणतात, ते आपण जसं भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, मा फलेषु कदाचन, फळाची अपेक्षा ही न करता अविरतपणे आपलं कर्म करीत राहा. अरे तू फळाची अपेक्षा धरू नको. आमच्या कोणत्याच संतांनी ऐहिक जीवनातल्या कोणत्याही फळाची अपेक्षा धरलेली नव्हती, नाही, आणि म्हणूनच ते संत झाले. त्यांच्यात आणि आमच्या जो फरक निर्माण झाला आहे, तो फरक निर्माण होण्याचं कारण हेच आहे की आम्ही कीर्तनकार, कारण कीर्तनकार हे संत होऊ शकत नाही, कधी होऊ शकत नाही. आम्ही नेहमी सांगतो कीर्तनात जो दृष्टांत असतो आमचा, कीर्तनकार म्हणजे कोण? जगद्गुरु तुकोबारायांनी

0: का अभंगामध्ये कोण संत आहेत आणि कोण संत नाहीत याचं वर्णनच केलंय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नव्हती ते संत करिता कीर्तन, संताचे ते आप्त नव्हती संत. कीर्तन करतो म्हणून कुणी एखादा मनुष्य, कुणी एखादा तो संत होऊ शकत नाही, संत होऊ शकत नाही. संतत्वाच्या व्याख्या वेगळ्या आहे. नेहमी आम्ही एक दृष्टांत कायम कीर्तनामध्ये सांगत असतो, संत वेगळे असतात, कीर्तनकार वेगळे असतात. एक फरक, एक समजण्यासाठी एक दृष्टांत आपल्याला सांगतो या माध्यमातून. एक कीर्तनकार होता आणि तो कीर्तनकार गावोगाव कीर्तन करायला जायचा. आता कीर्तनकार हे समाजशास्त्राचा, सभाशास्त्राचा, म्हणजे जे कीर्तनकार हुशार आहेत, उत्तम असे वक्ते आहेत, त्यांना सभाशास्त्राचे सगळे नियम माहीत असतात. जरी प्रत्यक्षात त्यांनी वाचलेले नसतात, पण अनुभवतेने सगळे नियम ते शिकत गेलेले असतात. आणि उभा राहिल्यानंतर ज्यावेळेस कीर्तनकार लोकांकडे पाहतो, त्यावेळेस जे परिपक्व झालेले कीर्तनकार असतात, त्यांना श्रोत्यांची उंची ही तात्काळ कळून येते. श्रोते जे दाद देत असतात, दाद देण्यातून त्यांची लगेच बॉल ह्या श्रोत्यांना नेमकं काय पाहिजे हे चांगल्या कीर्तनकाराला लगेच कळतं. आणि मग कीर्तनकार एक महाराज होते, असेच गावगाव कीर्तनकाराचे प्रचंड दांडगा अनुभवत आहे. एका गावात कीर्तनाला गेले आणि कीर्तन करता करता त्यांनी सगळीकडे पाहिलं, असं लोक बसलेले होते, सगळे माणसं आपले तल्लीन झाले होते. आणि महाराजांनी एक दृष्टांत सांगितलं, त्या कीर्तनात दृष्टांत सांगितलं बरं का. तर आम्ही नेहमी कीर्तनामधून एक दृष्टांत सांगत असतो की संत वेगळे असतात आणि कीर्तनकार वेगळे असतात. जगद्गुरु तुकोबारायांचाच प्रसिद्ध अभंग आहे, नव्हती ते संत करिता कीर्तन, संताचे ते आप्त नव्हती संत. कसा फरक आहे? तर एका गावामध्ये एक कीर्तनकार आले होते. कीर्तनकार म्हटलं की कीर्तनकार त्यांचा सभाशास्त्राचा आणि लोकमानसाचा खूप असा प्रचंड अभ्यास असतो. परिपक्व कीर्तनकार कीर्तनाला उभा राहिला की त्याला श्रोत्यांना काय पाहिजे, श्रोत्यांची काय उंची आहे, श्रोते किती परिपक्व आहेत, श्रोते किती आपले साधे भोळे आहेत, याचा त्याला तात्काळ अंदाज येतो. आणि एक कीर्तनकार आपला सहज आपल्या कीर्तनामध्ये काही सांगायचं म्हणून थोडा एक दृष्टांत सांगू लागला. आणि कीर्तनकार काही मध्येच काही प्रमाण नाही, काय नाही काय नाही काय नाही, कीर्तनकार मध्येच कीर्तनामध्ये म्हणला हाड हाड हाड, म्हणजे जसं काही कुत्रं त्या ठिकाणी आलं आणि मग त्या कुत्र्याला हाकलण्यासाठी तो हाड हाड म्हटला. परंतु त्या कीर्तनात लोकांनी इकडं तिकडं पाहिलं, कुत्रं आलेलं नव्हतं आणि काही प्रमाणही नाही आणि कसला म्हणजे संदर्भ नाही, तरी हे महाराज का हाड हाड म्हटले. तर त्या कीर्तनकाराने सगळ्यांकडे पाहिलं, सगळ्यांनी ऐकलं. आता हे जे बसलेले जे लोक असतात, हे तीन प्रकारचे लोक असतात. तुकोबाराने ज्या अभंगात सांगितले, प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. तीन प्रकारचे म्हणजे विठी, वार्ता, अत्यंत, ह्या तुकोबाराय आणि शुद्ध शब्द आहेत. पण आपल्या गावरान भाषेत सांगतो की हौशे, नवशे आणि गवशे. आता हे तीन प्रकारचे लोक बसले होते. हौशे म्हणजे काय, काहीही सांगितलं तरी इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं. दुसरा प्रकार नवशे, ऐकणार, जे चांगलं आहे, उपयोगाचं आहे ते सगळं डोक्यात ठेवणार आणि बिनकामाचं टाकणार. चांगलं डोक्यात ठेवणार, बिनकामाचं टाकणार. आणि तिसरा प्रकार जो होता गवशे, ऐकणार, चांगलं सोडून देणार आणि बिनकामाचं डोक्यात ठेवणार. आता त्या कीर्तनामध्ये ह्या तिसऱ्या नंबरचा, ज्याला आम्ही ग्रामीण भाषेत गवशा म्हणतो, असा माणूस बसला होता. कीर्तन संपलं, तो आला महाराजांकडे, काव महाराज तुम्ही ते कीर्तनात मध्येच हाड हाड म्हणले, काही कळलं नाही, काही दृष्टांत नाही, काही संदर्भ नाही, प्रमाण नाही, कुत्रही आलेलं नव्हतं, तुम्ही काय हाड हाड म्हणले. महाराजांच्या लक्षात आलं, म्हणले कोणत्या क्वालिटीचं आहे, म्हणले काय झालं बाळा, म्हणले मी कीर्तन करत होतो, कीर्तनात डोळे झाकले आणि मला पंढरपूर दिसलं, म्हणले हा पंढरपूर, म्हणले अजून काय, म्हणले मला महाद्वार दिसलं, म्हणले अजून, म्हणले मला महाद्वारापाशी नामदेव महाराजांची पायरी दिसली आणि त्या पायरीच्या जवळ बाहेर एक असं कुत्रं आलेलं दिसलं. आणि मग मी काय केलं, मी इथूनच नगरमधूनच त्याला हाड हाड म्हटलो आणि इथून मी त्याला हाड हाड म्हणून तिकडचं कुत्रं निघून गेलं. श्रोत्यांची काय उंची ते महाराजांच्या लक्षात आलं. अरे म्हणलं बापरे, एवढे भारी महाराज, म्हणले महाराज अहो तुमच्यासारखे महाराज मी पाहिले नाहीत, महाराज आजपासून तुम्ही माझे गुरु, मी तुमचा शिष्य. लागला ते महाराजाच्या मागं फिरायला. आणि मग त्याची जी पत्नी होती ती जरा हुशार होती, तिच्या लक्षात आलं बाप की मालक कुठं कोणाच्या नादी लागली. तिने फोन केला, काव म्हणले घरी या, ते म्हणले नाही नाही म्हणले तुम्हाला माहीत नाही महाराज किती मोठे येतं, हाड हाड आमकं तिने सगळं सांगितलं, ते कुत्र सगळं दृष्टांत सांगितला. बर बर म्हणले, काम करा म्हणले, तुमच्या महाराजांना आपल्या घरी जेवायला घेऊन या. आणि मग त्या माऊलीने दोघांना जेवायला बोलवलं. महाराज आले, ते तिचा मालक ते पती त्या ठिकाणी बसले, दोघं जण जेवायला बसले, सगळी रांगोळी वगैरे पाट टाकलं होतं. त्यांना वाटलं आता स्वयंपाक आणते, त्या माऊलीने दोन मोठ्याल्या वाट्या आणल्या आणि त्या वाट्यामध्ये घट्ट असं वरण आणलं. आता त्या तिच्या पतीनं नवऱ्याने विचारलं, बाबा एवढे मोठे महाराज आपल्या घरी आलेत आणि नुसतं वरण कसं वाढलंय. ती माऊली किचनमधून म्हणजे चुलीच्या घरातून बाहेर आली, म्हणले ओ महाराज तुम्हाला दिसतंय का, म्हणले काय वाढलंय. अहो म्हणले तुम्ही नुसतं वरण वाढलंय, म्हणले नुसतं वरण कसं खायचं. त्या माऊलीनंच विचारलं, महाराज तुम्हाला दिसतंय का तुम्ही काय काय वाढलंय काय ताटात. महाराज म्हणले अहो नुसतं वरण आहे, म्हणले वरण कसं खायचं, म्हणले. मग तिने काय केलं, चमच्याने काय केलं, ते वरण बाजूला केलं आणि त्या घट्ट वरणाच्या खाली भात होता. आणि मग तिने तिच्या मालकाकडे पाहिलं, काओ तुमच्या ह्या महाराजांना कीर्तनामध्ये नगरमध्ये डोळे झाकले का पंढरपुरातलं कुत्रं दिसतं आणि ह्या महाराजांना वरणाच्या खालचा भात दिसाना, असा आहे का तुमचा महाराज. मग काय बघ आता महाराज एकीकडं आणि ते मालक दुसरीकडं. फरक मला सांगायचा आहे की आम्ही कीर्तनकार आहोत, संत वेगळे असतात. संतांचं कार्य हे खूपच मोठं काम असतं. संत ज्ञान देतात, भक्ती देतात, जगाचे आघात सोसतात. संत श्रेष्ठ सावता महाराज या पराकोटीच्या उच्च अवस्थेतले संत होते. समाजाला जो त्यांनी भक्तिमार्ग सांगितला, जो भक्तिमार्ग अनन्यसाधारण असा होता, पण सगळ्याच लोकांना हा खरं पटत नाही. काय झालं, एकदा आरण गावामध्ये वारकरी यायचे जायचे पूर्वीचा काळ होता. अनेक साथी होत्या, पटकीची साथ, कॉलऱ्याची साथ, आणि विशेष करून लोक पंढरपूरला गेले की ती पटकीची साथ कॉलऱ्याची साथ लागायचीच. ब्रिटिशांच्या काळामध्ये कॉलरा पटकीचे इंजेक्शन सुरू झाले, पण त्याच्या आधी लोक वारीवरून आले की जुने जाणते माणसं तुम्हाला आजही सांगतील का, माणसं आजारी पडायचे म्हणजे पडायचेच. आणि मग अशीच कॉलरा पटकीची साथ आली आणि बरेच वारकरी गावात आले, त्यातले खूप आजारी होते. आणि मग पुन्हा त्या गावामध्ये ती साथ किंवा ज्याला महामारी असं म्हणता येईल ती महामारी सुरू झाली. आता संत श्रेष्ठ सावता महाराजांची जी एक पोथी आहे, ती आरण भेंडीच्या त्यांच्या संस्थांनी जी पोथी छापलेली आहे, त्या पोथीमध्ये जो अध्याय आहे त्या अध्यायामध्ये अध्याय क्रमांक 7 याच्यामध्ये ही सगळी कथा आलेली आहे. आणि मग त्या कथेमध्येच लिहिलेलं आहे की पंढरीहून येता वारकरी तई सुरू असे महामारी, आजारी पडता वारकरी स्वतः सेवा करीतसे, यथोपचार औषध पाणी गुण येतसे निर्वाणी, निस्पृहत्वाची खाणी स्वये झाला सावता. सावता महाराज जसे उत्तम प्रकारचे शेतकरी होते, उत्तम प्रकारचे बागायतदार होते, तसेच सावता महाराजांना सर्व काही शेतातल्या रानातल्या जंगलातल्या झाडांची, त्यांच्या औषधी गुणतत्वांची ही सगळीच्या सगळी माहिती सावता महाराजांना होती. आणि सावता महाराजांच्या लक्षात आलं, बा ही जी साथ सुरू झाली या साथीला उपचार काय, तर या ठिकाणी साथीला उपचार एवढाच होता की काय, की वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना हे द्यायचं, काय औषध पाणी करून द्यायचं. तर सावता महाराज त्यांना असे औषध पाणी करून देत होतं. आणि आपली शेती करत असताना एक दिवस काय झालं, सावता महाराजांच्या जीवनातल्या दोन घटना अत्यंत महत्त्वाच्या घटना आहेत. त्यांचा ज्या आयुष्यामध्ये जो संघर्ष झाला त्या संघर्षाच्या अनुषंगाने या घटना आहेत. की एकदा काय करत होते सावता महाराज, त्यांच्या मळ्यामध्ये तो नांगर घातला आणि ते नांगर हे करत होते. त्यांच्या मळ्याच्या मधोमध एक म्हसोबा होता. आता म्हसोबा हे दैवत ग्रामीण भागातलं दैवत आहे, त्याची कथा वेगळी आहे, ते आपण नंतर कधीतरी त्याचा चिंतन करूया. परंतु हे जे म्हसोबा नावाचं दैवत होतं ते मध्येच येत होतं. सावता महाराजांना ते नांगर ते शेतीला अडचणीत होती, म्हणून सावता महाराजांनी काय विचार केला की हे जे दैवत आहे हे दैवत आपण काढू आणि बांधावर मस्त तिथं झाडाला आंब्याच्या झाडाखाली नेऊन ठेवू, म्हणजे त्याची पूजा अर्चा व्यवस्थित होईल, ज्यांना कोणाला त्याची भक्ती करायची. आणि मग सावता महाराजांनी ते म्हसोबा त्या ठिकाणी त्यांनी काढायला सुरुवात केली. तेवढ्याच गावातले दोन लोक आले. ही सगळी घटना पोथीत आहे. आणि सावता महाराजांवर एक ब्लॅक अँड व्हाईट फार 50-60 वर्षापूर्वी जो चित्रपट निघाला त्या चित्रपटामध्ये सुद्धा हे सगळा प्रसंग आलेला आहे. सावता महाराज तो म्हसोबा काढायला लागले, लोक म्हणले ओ बा सावतोबा अहो काय करताय तुम्ही, देवाला काढताय, अहो पाप होईन कोप होईन देवाचा, अजिबात हे काढू नका. सावता महाराज म्हणले नाही म्हणले आपण याला काढू आणि तिथं चांगल्या ठिकाणी ठेवू. सावता महाराजांचा किती स्वच्छ आणि सरळ विचार होता. पण ह्या त्या लोकांना पटला नाही, ते म्हणले नाही अजिबात काढायच नाही, ते कोप होईन देवाचा. सावत महाराजांच्या स्वतःच्या मालकीचा माळा होता, त्यांनी तो म्हसोबा काढला आणि व्यवस्थित त्याची पुनर्स्थापना त्या आंब्याच्या झाडाखाली केली कोपऱ्याला. पण हे दोघं जण गावात गेले, गावातल्या असलेल्या त्यांच्या जे स्वामी होते, साधू होते, त्यांना सांगितली, गावच्या मुख्य असलेल्या पाटलाला सांगितली. ओंकार स्वामी नावाचे एक होते आणि कामाजी पाटील नावाची दोन नावं पोतीत आलीत. त्यांना सांगितले, ते आले म्हणले, सावताबा तुम्ही हे काय करताय, चुकीचं करताय म्हणले, असं करू नका. आणि पण सावता म्हणले, सावता महाराज म्हणले, हा माझा माळा आहे, मी काही देवाचं काही हे केलं नाही. आणि सावता महाराजांनी तो देव काढला आणि बाजूला ठेवला. आणि योगायोगानं काही दिवसानं पुन्हा पंढरीचे वारकरी आले आणि गावामध्ये महामारी सुरू झाली. महामारी सुरू झाली म्हणजे आत्ता मधल्या काळात जो कोरोना होऊन गेला त्याला आपण असं म्हणू शकतो महामारी, सात वेगळी महामारी. आणि याच पोथीमध्ये वर्णन आहे त्या महामारीचं, सहजा सहजी तये वेळी महामारी सर्वस्थळी प्रक्षोभुनी केली होळी नसे मिती केसेला वारकरी शेजारी पाजारी ते पडली आजारी सावता स्वय सेवा करी औषध दी नेमाने. आता सावता महाराज पुन्हा या महामारीमध्ये लोकांची सेवा करायला लागले, औषध द्यायला लागले. आणि मग गावकऱ्यांच्या डोक्यात वेगळंच, भाऊ ही महामारी आली कशी घालायची. मग कोणतरी म्हणलं, नाही नाही हे मरी आई जी देव देविका आहे, एक देवी आहे, या मरी आईचा कोप झालेला आहे, तिला शांत करावं लागेल तरच ही महामारी जाईन. या पोथीमध्येच प्रमाणे, गावकऱ्यांनी करून विचार महामारीचे दैवत थोर मरी आई कडक अपार ती शांत करावी एक म्हणती मसोबा क्षोभला तेने हाहाकार उडविला मरण प्रलय मांडला थोर पहा जगात. महामारी आली, साथ आली, भूकंप झाला, रोगराई आली, अशा काही संकट माणसावर जर यायला लागली तर माणसं आपापल्या पद्धतीनं अर्थ लावायला सुरुवात करतात. एकजण म्हणला मरी आईचा कोप झाला, एकजण म्हणला की सावता महाराजांनी जो म्हसोबा काढला तो म्हसोबामुळं झाला. बरं, उपाय पण लोक आपल्या डोक्यानेच काढायला लागले. नाही नाही म्हणले, मग आता ही मरी आईची म्हसोबाची जत्रा घालावं लागेल. मग जत्रा घालावं लागेल, मग गावकऱ्यांनी विचार केला, बा आता ही महामारी जायची जत्रा घालावं लागेल. आणि मग जत्रा करायची म्हणलं का मग वर्गणी काढावं लागेल. आजच्या काळात वर्गणीचा विषय, पण पूर्वीच्या काळात काय वर्गणी होती? बरं, जत्रा मरी आईची होती आणि मग मरी आईची जत्रा होती, यात्रा वेगळी आणि जत्रा वेगळी. मग सगळे लोक म्हणले वर्गणी काढायची. मग त्या जत्रेची वर्गणी काय, की ज्यांच्या ज्यांच्याकडं असन शेळ्या काय असतील किंवा बोकडा असतील त्यांनी ते द्यायचेत. आणि मग कुणी किती द्यायचे तर सगळ्यांनी दोन दोन द्यायचं असं ठरलं. म्हणजे हे सुद्धा सगळं पोथीमध्ये आलेलं आहे. की मग सावता महाराजांकडे ते गावचे लोक आले आणि म्हणले, ओ सावता महाराज, की अशी आपल्याकडं महामारी आलेली आहे तर तुम्ही काय करा, तुम्ही आपल्या याला दोन बोकडं द्या. आता सावता महाराज म्हटले की असले बकरं कापलेन बोकडं कापलेन यांनी कधी असं होणार नाही. पण नाही नाही म्हणले सावता महाराज, तुम्हाला द्यावाच लागतील दोन बकरे तुम्हाला द्यावे लागतील. सावता महाराजांनी जत्रेमध्ये पशुहत्येला विरोध केला. असे बकरे बोकडे कापून महामारी आणि रोगराई जाऊ शकत नाही. त्याला जर जायचे असेल तर त्याला औषध उपचार करणं हा एकमेव उपाय त्या ठिकाणी आहे. असले ही हिंसा करून पशुहत्या करून कुठल्याही प्रकारे महामारी जाणार नाही हा डोळस विचार, वैज्ञानिक विचार संत श्रेष्ठ सावता महाराजांनी 12व्या शतकात मांडला. लक्षात घ्या, विचार करा की सावता महाराज किती दूरदृष्टे होते, किती मोठ्या विचारसरणीचे होते. पण लोक ते लोकच, आता लोक काय त्यांनी काय, आता सावता महाराजांनी नाही म्हणले मग लोकांना काय राग आला आणि मग लोकांनी काय केलं, धरले ते सावता महाराजांची दोन शेळ्या ओढल्या आणि न्यायला लागले तिथं. त्या ठिकाणी सावता महाराजांनी विरोध केला तर सावता महाराजांना त्या ठिकाणी या गावातल्या लोकांनी अक्षरशः मारलं. म्हणजे कोण म्हणतं, मी नाही म्हटलो, इथं म्हटलंय, टाखुनी तोंडीचा घास दृढ धरिले शेळ्यास दुष्ट धारिले असोस केले ताडन सावत्यास काठीवरी बडविले थोर सावता बिशुद्धा पार काशीबाने उचलिले लवकर आणिला सत्वर घरात. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात संतांची काय व्याख्या आहे. तुका म्हणे संत सोशी जगाची आघात. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज असतील, संत श्रेष्ठ नामदेव महाराज असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, सुखोबाराय असतील, ही सगळी संत मंडळी, या सगळ्या संत मंडळींना लोकांनी प्रचंड असा त्रास दिला. मारलं. सावता महाराजांनी त्या कापाकापीला विरोध केला, पण शेवटी संख्या होती त्यांनी काही हे केलं नाही आणि मग त्यांनी त्यांची ती यात्रा केली. आता यात्रा ही बोकडे कापल्याने ते काही राहणार आहे का, थांबणार आहे का? अजिबात नाही. आणि कुठल्याही प्रकारे ती महामारी थांबायचं काही नाव घेणार. आणि मग पुन्हा हे लोक पुन्हा ज्यांनी मारलं, पुन्हा जे जे काही विरोधक होते सावता महाराजांचे, त्यांच्याच एका विरोधकाचं मुलगा अत्यंत आजारी पडला. देवाकडं नेलं, हे कर ते कर आमकं कर, पण हे काय बरं व्हायना. आणि मग त्यांनी काय केलं, सावता महाराजांकडे त्यांना आणलं. म्हणजे एखाद्या आजाराला जर निदान करायचं असेल तर तीन चार ठिकाणी लोक जातात. ह्या पोथीमध्ये झालेलं आहे, डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर निदान करून सांगतो असा असा आजार झाला. हेच जर एखाद्या ज्योतिषाकडे गेलं तर ज्योतिषी ग्रहभोग सांगतो. म्हणजे पोथीतलं सांगतो आहे मी. ओवी अशी आहे, एक आजारी वैद्य सांगे रोग, ज्योतिषी म्हणे हा ग्रहभोग, पंचाक्षरी यश पिच्छाच संग, देवर्षी सांगे देवबाधा. असे वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळे लोक सांगतात. पण सावता महाराजांनी सांगितलं, महामारी जर घालवायची असेल तर एकच काम करावं लागेल. काय? तव म्हणे सावता महामारी या अनर्था, सकळीक आर्थिक सहाय्यता, देवूनही विघ्न निवारावे. बघा सावता महाराजांचे काय विचार आहेत. स्वतंत्र स्थापू औषधालय, तेने रोगी त्वरे नीट होय, हा सोडूनी चोख न्याय, अन्य मार्ग अयोग्य. बाकीचे सगळे मार्ग हे अयोग्य आहेत. आणि दुःख जर घालवायचं असेल तर पुढे सावता महाराज म्हणतात, कायिक दुःख औषधाने, वाचिक दुःख प्रायश्चित्ताने, मानसिक दुःख ब्रह्मज्ञाने, दूर सरे यथार्थ. दुःख जर कायिक घालायचं असेल, शरीराचं जे दुःख घालवायचं असेल आजाराचं, त्याला औषधच उपाय. वाचिक दुःख जर घालवायचं असेल, त्याला प्रायश्चित्त हे एक प्रकार आहे. आणि मानसिक दुःख घालवायचं असेल तर त्याला संतांच्या मुखातून आलेलं ब्रह्मज्ञान हाच एक उपाय आहे. बाकीचे उपाय नाहीत. सावता महाराजांनी औषधालय स्थापलं. आणि संतांचे विचार काय असतात, संतांची कृती काय असते, तर संतांनी सावता महाराजांनी ज्यानं सावता महाराजांवर त्या ठिकाणी ते बोकडे कापताना विरोध केला आणि म्हणून सावता महाराजांवर हल्ला केला, त्याचाच मुलगा आजारी पडला. सावता महाराज असं नाही म्हणले का हा शत्रूचा मुलगा आहे, याने मला मारलं आणि त्याचा पोरगा आहे, मी बघणारच नाही. अरे संत कसे असतात, संत जे का रंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुली, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. महाराज शत्रूच्या मुलाच्यावर उपचार केले आणि त्याला बरं केलं, हे संतत्वाचं लक्षण आहे. हे संतत्वाचं लक्षण सावता महाराजांनी सांगितलं. पुढं सावता महाराज त्यांच्या मुलीचा जो संवाद आहे, त्यांची मुली म्हणजे नागाबाई, नागाबाईने एकदा सावता महाराजांना प्रश्न विचारला, शेतकऱ्यांच्या संबंधाने हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण सांगूया की नागोबाई जी आहे, नागाबाई जी आहे, ती अत्यंत हुशार अशी सावता महाराजांची कन्या आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरीख वाटे देवा. नागाबाई काय म्हणते, नागाबाई गुणखान, पित्या प्रश्न विचारी निपुण, शेती ही श्रेष्ठ पूर्ण, मग शेतकरी दरिद्री का. नागोबाई सावता महाराजांना प्रश्न विचारते, बाबा शेती ही एवढी चांगली आहे, शेती एका दाण्याचे हजार दाणे करण्याची शक्ती शेतीमध्ये आहे, आणि मग शेतकरी एवढा सामर्थ्यवान असून शेतकरी दरिद्री का, शेतकरी गरीब का. शेती धंदा पवित्र चोख, इह परलोकी सिद्धिदायक, अशी असता पवित्र भाक, शेतकरी पतित का. का बरं शेतकरी पतित आहे, का शेतकऱ्याला बरकत होत नाही, का शेतकरी गरीब राहतो, हे नागोबाईंनी, लहान नागोबाईंनी प्रश्न विचारले. आणि मग सावता महाराजांनी त्याची उत्तर, फारच महत्वाची उत्तर आहेत. तव सावता सांगत असे, शेतकरी हा अक्षर शत्रू असे, न्याय अन्याय ठाऊक नसे, बुडाला अज्ञान अंधकारी. शेतकऱ्याच्या दुःखाचं कारण त्याचं अज्ञान, त्याचं शाळेत न जाणं, म्हणजे त्याला ज्ञान नसणं हे शेतकऱ्याचं दुःखाचं कारण आहे. आणि म्हणून त्याला न्याय अन्याय समजत नाही आणि अज्ञानाच्या अंधकारात शेतकरी बुडाला आहे. नुसतं एवढंच नाही, जे शेतकरी संपन्नता असून सुद्धा पुन्हा दुःखात जातात त्याची दुसरी कारण सावता महाराजांनी सांगितली, काही काही शेतकऱ्यांचं बोलणं चांगलं नसतं, तोंडी नसे उत्तम भाषण, पिता पुत्र करीती भांडण, देण्या घेण्याचे मोठे विस्मरण, आळसपूर्ण वाढला, म्हणजे चांगलं बोलणं नाही, बापले एक भांडण करतात, देण्या घेण्याचे लोक विसरून जातात, म्हणजे पैसे घेतले उसने तर देतच नाही परत, आळस, हे सुद्धा शेतकऱ्याच्या दुःखाचं कारण आहे. कधी जर शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला मालाला, तर शेतकऱ्याकडे आलेले पैसे त्याला ते कसे सांभाळायचे हे सुद्धा समजत नाही. सावता महाराज म्हणतात, मिळाले द्रव्य बहुत तरी कार्य न साधे यथार्थ, अज्ञजनांचे सगळे वित्त भोगिती सत्ताधारी चोर, दारू गांजा व्यसन दारुन भलता फंद बहुमान, आचाट उभारी कार्य कारण सुख संपूर्ण नासले. सावता महाराज म्हणतात, शेतकऱ्याचे दुःखाची हे कारण आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांनी काय करावं तर या सगळ्या अज्ञानातून ज्ञानाकडे यावं, उत्तम असं भाषण ठेवावं, भांडण करू नये, ज्यांचं देणं घेणं असेल ते देणं पूर्ण करावं, घेणं पूर्ण करावं, आळस करू नये, पैसे जर आपल्याकडे आले तर त्या पैशाचा योग्य असा सांभाळ करावा. या सगळ्या गोष्टी सावता महाराज आपल्या कीर्तनातून लोकांना उपदेश करत, आणि म्हणूनच सावता महाराजांचा सावता महाराजांचं वर्णन करताना, सावता महाराजांचं गुणवर्णन करताना संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी त्यांच्यावर फारच अलौकिक असा अभंग निर्माण केला. संत श्रेष्ठ नामदेव महाराज त्यांच्या अभंगातून म्हणतात, सावता महाराज नुसते एकटे धन्य नाही तर ते गाव देखील धन्य आहे, धन्य ते आरण, आणि कसं गाव आहे, रत्नाची पै खाण जन्मला निधान सावता तो. आरण गाव हे धन्य आहे, का रत्नाची खाण आहे, या रत्नाच्या खाणीमधून सावता महाराजांचा जन्म झाला. का काय सावता महाराज एवढे का मोठे आहेत, तर सावता सागर, सावता महाराज समुद्रासारखे आहेत, कसे प्रेमाचे आगर, आणि काय घेतीला अवतार माळ्या घरी, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. आणि ही जी त्यांच्या जीवनातली जी कथा परंपरेमधली कथा आहे जी सगळेजण सांगतात, त्यानं आपल्या या कार्यक्रमाचा आपण शेवट करूया. देव देव कुठं आहे, देव कुठं आहे, देव कुठं आहे, बऱ्याच काही आपल्या लोककथा असतात, पुराण कथा असतात, त्या पुराण कथामध्ये लोककथामध्ये एक प्रकारचा सिद्धांत लपलेला असतो, देव कुठं आहे, देव कुठं आहे, देव कुठं आहे, देव कुठं राहतो, नेमका देव कुठं राहतो. तर एकदा संत श्रेष्ठ नामदेव महाराज आणि ज्ञानोबा राय मंदिरात आले तर तिथे दिसलं, पाहिलं, मी जी कथा आली ती सांगतो तुम्हाला, परंपरेतली कथा आहे. देव नव्हता, म्हणजे देव कुठं गेला, देव कुठं गेला, आणि मग हे दोघं देवाच्या पाठीमागे निघाले, आणि मग त्यांना कळालं की देव आरण गावाला गेलाय, आणि मग ते आरणला आले, आणि मग आरणला कुठं येतं म्हणले, शोधत गेले की सावता महाराजांच्या मळ्यात आहे, आणि मग देव सावता महाराजांकडे आला, म्हणला सावतोबा मला तुम्ही आजच्या दिवस मला जरा लपायला जागा द्या, आणि मग सावता महाराज म्हणजे कुठं लपायचं म्हणले, लपा माझ्या अंतकरणात, आणि सावता महाराजांच्या अंतकरणात देव जाऊन लपले. ज्ञानोबराय आणि नामदेव महाराज आले, म्हणले ओ देव पाहिला का, देव आला का, देव पाहिला का, सावता महाराज म्हणले बघा बा आता तुम्ही तर देवाचे जवळचे आहात, देव मला देव कसा नाही, आणि मग त्यांच्या लक्षात आलं ते काही शेला बाहेर राहिला होता, आणि मग लक्षात आलं की सावता महाराजांच्या अंतकरणामध्ये देव आहे. ही जी कथा आहे ही लोक ही जी परंपरेतली कथा आहे, सगळे आमचे महाराज मंडळी पूर्वापार ही कथा सांगत आले, देव कुठं आहे, देव कुठं आहे, देव कुठं आहे, तर सावता महाराज आपल्याला सगळ्यांना सांगतात या कथेच्या माध्यमातून, देव आपल्या अंतकरणात आहे, आणि नुसता अंतकरणात आहे नाही, जाऊन बसत नाही, त्याला साठवावा लागतो. आणि म्हणूनच नामदेव महाराजांनी धन्यता सावता महाराजांच्या आई वडिलांना दिली, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, त्रैलोक्याचा दाता सावता महाराजांनी आपल्या अंतकरणात साठवला. सावता महाराज तुकोबाराचे प्रमाणे देव पहावया शिगिरो तेथे देवची होऊन ठेवलो, सावता महाराजांच्या अंतकरणात जर देव असेल तर सावता महाराज अंतर्बाह्य असे भगवंताचे स्वरूप आहेत. आणि शेवटी नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला आणि वंश उद्धरीला माळियाचा, सावता महाराजांचा जन्म हा सुफल असा झालेला आहे. आज जरी सावता महाराजांचे खूपसे अभंग आपल्याकडे नसले, पण जे काही अभंग आपल्याकडे आहेत, कांदा मुळा भाजी, आमची माळियाची जात, नामाची या बळे न भेऊ सर्वथा, अजून एक फार सुंदर अभंग आहे, समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. अरे कोणत्या माणसावर कधी कोणता प्रसंग येईल, काय होईल, काही सांगता येत नाही. म्हणजे कधी कोणी बैसुनी हत्तीवर आणि कोणी दिवशी पायीचा चाकर, चालत राहावे चालत राहावे, समयाशी सादर व्हावे. सावता महाराज म्हणतात कधी एखादा राजा असतो, मोठ्या राज्यावर बसलेला असतो, पण कधी कधी अशी वेळ येते की त्याला ते सगळं राजपाट सोडून पायपायी आनवानी चालावं लागतं. अशी परिस्थिती येते, जैशी जैशी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे. आपल्या जीवनामध्ये चांगले वाईट सुखाचे दुःखाचे प्रसंग येऊ शकतात, आणि या सुखाच्या या दुःखाच्या प्रसंगामध्ये आपण सगळं काही सारखं मानून हे होणारच आहे आणि हे जाणारही आहे. सुखही आलं तरी ते थांबत नाही, दुःख आलं तरी ते थांबत नाही, ते कधीतरी जाणारच आहे. हे तत्वज्ञान सावता महाराजांनी सांगितलं, असे अनेक तत्वज्ञान सावता महाराजांनी सांगितलेत. पंढरीच्या वारीच्या निमित्तानं आपल्या याच्या रेडिओ नगर 90.4 FM हा संत श्रेष्ठ सावता महाराजांचा जो त्यांचं जीवन आणि त्यांच्या चरित्रावर आपण बोललो. खरं तर पंढरीच्या वारीमध्ये सावता महाराज कधीही पंढरीला गेले नाही, पण एक जगाच्या पाठीवर किंवा वारकरी संप्रदायामध्ये एक विशेष घटना अशी आहे की सावता महाराज पंढरपूरचा पांडुरंग, पंढरीचा विठोबा, ही पंढरीची वारी संपल्यानंतर त्याची दिंडी म्हणजे पांडुरंगाची पालखी ही आरण भेंडीला जाते. ही उलटी ही जी वारी आहे ना, ही देव सावता महाराजांना भेटायला जातो. बाकीचे सगळे संत, ज्ञानोबा राय, तुकोबा राय, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, ही सगळी संत मंडळी देवाला भेटायला जातात, पण देव माझ्या सावता महाराजांना भेटायला जातो. इथंच सावता महाराजांचं मोठेपण, इथंच सावता महाराजांची असलेली वारकरी संप्रदायामधली साधना, त्यांची भक्ती, त्यांचं सगळी तपस्या या ठिकाणी दिसते. निश्चितच आज आपण आपलं या सावता महाराजांच्या जन्म चरित्र आणि त्यांचं जे काही तत्वज्ञान आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. मी सांगतो अगदी हेच असंच आहे, हे काय असं नाही, पण जे संत आमचे सांगतात, बोलिले जे काही तुमची आहेता वचन नेन ता क्षमा कीजे. मी काही जे काही बोललो असून त्याच्यामध्ये काही थोडंफार कमी जास्त असू शकतं, काही माझ्याच्यानं काही भाग राहिला असू शकतो, काही न्यूनताही असू शकते. माझ्या पुढचे जे कुणी असतील त्यांनी त्याची दुरुस्ती करावी, जे चांगलं असेल ते स्वीकारावं. बरे पारखून बांधा गाठी फोडिले भांडार धन्याचा हा माल, आणि मी तो हमाल भारवाही धन्याचा माल हा आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. एवढं या ठिकाणी या आजच्या प्रवचनरूपी सेवेत सांगतो, आणि आजच्या या प्रवचनरूपी सेवेकरता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करून सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत श्रेष्ठ सावता महाराज की जय.
1: श्रोते हो, संतवाणी भक्तीचा सोहळा हा कार्यक्रम आपण ऐकत होता. आषाढी एकादशीच्या मंगल पर्वानिमित्त संतांच्या विचारांचा आणि हरिनामाच्या गजराचा दिव्य सोहळा घेऊन आला आहे रेडिओ नगर 90.4 FM. श्रोते हो, संतांची शिकवण, अभंगाचा मधुर स्वर आणि कीर्तनातून आपल्या जीवनाला नवी दिशा या कार्यक्रमातून नक्कीच मिळणार आहे. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूयात संतवाणी भक्तीचा सोहळा या विशेष कार्यक्रमामध्ये. रामकृष्ण हरी.
2: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर संपर्क क्रमांक 90 11 36 36 00 स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे संपर्क क्रमांक 90 11 36 72 00

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे आज आहे 23 जुलै 2026 ही तारीख आणि वार आहे गुरुवार. छान असा हा दिवस आहे. प्रत्येक दिवस हा छान असतो, पॉझिटिव्ह असतो, पण तो आपण कसा विचार करतो यावर डिपेंड आहे बरं का. जर तुम्ही खूपच नकारात्मक विचार उठल्या करत असाल, आणि आपल्या सगळ्यांचीच एक वाईट सवय म्हणजे काय माहिती का, उठल्या आपण मोबाईल घेतो आणि मोबाईल घेतला की आपण इंस्टाग्राम उघडतो आणि कोणतंही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उघडतो आणि त्यावर आपल्याला खूप काही प्रकारचे व्हिडिओज येतात, पोस्ट पडतात आणि त्यावर आपण विचार करायला लागतो. पण तसं न करता आपण उठल्या थोडंसं स्वतःसाठी विचार करा. डोळे बंद करून 5 मिनिटं दिवसभरात काय काय करायचं हे ठरवा. बघा बरं किती छान वाटेल. आणि तुम्ही जर मनातल्या मनात असे डोळे बंद करून छान विचार केले, पॉझिटिव्ह विचार केले, तर नक्कीच तुमचा दिवस देखील पॉझिटिव्ह जाणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मंडळी आता आपण आजपासून प्रयत्न करूयात की उठल्या मोबाईल न घेता आपण स्वतःसाठी 5 मिनिटं काढूयात आणि स्वतः छान विचार करूयात आणि आज दिवसभर काय काय करायचं त्याचा एक पाडा तयार करूयात आणि छान सुरुवात, सकारात्मक सुरुवात करूयात. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आज आहे 23 जुलै 2026 ही तारीख आणि वार आहे गुरुवार. आणि मंडळी, आज आहे राष्ट्रीय व्हॅनिला आईस्क्रीम दिवस. सगळ्यांनाच आईस्क्रीम आवडते आणि त्याच आईस्क्रीमचा आज दिवस आहे. तसंच मंडळी, आजच्याच दिवशी 1939 इटलीतील फॅसिस्ट सरकारनं विदेशी शब्द वापरण्यास बंदी घातली. 1982 आंतरराष्ट्रीय व्हेलिंग कमिशननं 1985-86 पासून व्यावसायिक हेलिंगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. तर 1986 हिपॅटायटीस बी लसीची सुरुवात झाली. 1995 हेल बॉप धूमकेतूचा शोध लागला. 1999 केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानानं चंद्र ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बीण प्रक्षेपित करण्यात आली. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77-727-505 किंवा 90-110-26-495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: स्वात जलाचे शिंपल्यात त्या स्वाती जलाचे मोतीच होती मग नक्षत्र श्रेष्ठ ह्या जगी अन्न मिळे पोटी ग मग नक्षत्र श्रेष्ठ ह्या जगी अन्न मिळे पोटी ऐक कामिनी सखे
1: सखींनो घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का आता स्वतःला द्या फक्त 2 तास रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला घरबसल्या आर्थिक नियोजन फॅशन आणि ब्युटी टिप्स शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज मुलांचं शिक्षण मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत चला तर मग तुमची कामं आवरा रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या सोमवार

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी आषाढी एकादशी जवळ येते. याच निमित्त ऐकूयात एक सुंदर अभंग आणि त्याचा अर्थ देखील. विठ्ठला विठ्ठला म्हणत विठ्ठला, पाहता पाहता विठोबा मिळे. संतांचा संग घेऊनी विठोबा, नाचता नाचता विठोबा मिळे. तुका म्हणे आमूचा विठ्ठला, भक्तांच्या दासा विठोबा मिळे. मित्रांनो, आषाढी एकादशीचा पवित्र दिवस जवळ येतोय आणि याच निमित्त संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत की विठ्ठला विठ्ठला असं मन लावून नामस्मरण केलं तर फक्त पाहता पाहता विठोबा तुम्हाला मिळतात. संतांचा संग घेऊन आनंदाने नाचत गात भक्तिभावाने विठोबांच्या भजनात बुडालात तर विठोबा नक्कीच तुमच्या जवळ येतात. तुकाराम महाराज सांगतात, आमचा विठोबा हा भक्तांचा दास आहे. जो मनापासून भक्ती करतो त्याच्यासाठी तो सदैव तयार असतो. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरंच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता आषाढी एकादशी जवळ येते आणि याच निमित्त ना सगळ्या ज्या पालख्या आहेत, दिंड्या आहेत, त्या आता पंढरीच्या दिशेनं निघालेल्या आहेत आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं वाटचाल करतोय. त्या वारीमध्ये गतवर्षी चिमुकली गायिका शिवानी शिंदेचं रडू नको बाळा हे गाणं चांगलंच व्हायरल झालं आणि अजूनही आपल्या मनामध्ये, आपल्या तोंडामध्ये हे गाणं आहे. त्यानंतर आता शिवानीच्या बहिणीनं एक गाणं आपल्या मंजूळ आवाजात म्हटलंय, चला तर ऐकूयात हे गाणं.

0: मंडे अतिशय सुंदर हे गाणं, रडू नको बाळा गाणं म्हणणाऱ्या शिवानीच्या बहिणीनं गायलंय आणि ते सध्या व्हायरल होत आहे. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.
1: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी आषाढी एकादशी जवळ येते. याच निमित्त ऐकूयात एक सुंदर अभंग आणि त्याचा अर्थ देखील. विठ्ठला विठ्ठला म्हणत विठ्ठला, पाहता पाहता विठोबा मिळे. संतांचा संग घेऊनी विठोबा, नाचता नाचता विठोबा मिळे. तुका म्हणे आमूचा विठ्ठला, भक्तांच्या दासा विठोबा मिळे. मित्रांनो, आषाढी एकादशीचा पवित्र दिवस जवळ येतोय आणि याच निमित्त संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत की विठ्ठला विठ्ठला असं मन लावून नामस्मरण केलं तर फक्त पाहता पाहता विठोबा तुम्हाला मिळतात. संतांचा संग घेऊन आनंदाने नाचत गात भक्तिभावाने विठोबांच्या भजनात बुडाला तर विठोबा नक्कीच तुमच्या जवळ येतात. तुकाराम महाराज सांगतात, आमचा विठोबा हा भक्तांचा दास आहे. जो मनापासून भक्ती करतो त्याच्यासाठी तो सदैव तयार असतो. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरच्या अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मित्रांनो, जीवन म्हणजे एक अनोखी ट्रेन आहे बरं का. कधी स्टेशनवर थांबते, कधी वेगाने धावते आणि कधी अनपेक्षित वळण घेते. पण एक गोष्ट कधीही बदलत नाही, ती म्हणजे प्रत्येक नवीन सकाळी नवीन स्टेशन आहे. हो, आणि हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे कालच्या गोष्टीत धरून किंवा कालच्याच गोष्टीत गुरफटून राहण्यात काहीच अर्थ नाही आहे. तुम्हाला नवीन स्टेशन मिळणार आहे, त्या नवीन स्टेशनवरती नवीन गोष्टी दिसणार आहेत, नवीन गोष्टी अनुभवायला मिळणार आहेत, किंवा तुमच्यासोबत काहीतरी नवीन घडणार आहे, त्याची तयारी ठेवा, ना की मागे झालंय त्याची. तर हे खूप महत्वाचं आहे. नवीन स्टेशनवर उतरताना आपण देखील नव्यानं त्याकडे पाहिलं पाहिजे, नवीन गोष्टी घेतल्या पाहिजे जुन्या गोष्टी सोडून, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आता वेळ झाली एका छोट्या म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा. रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अहमदनगरी यूट्यूब चॅनल.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: नमस्कार, मी परेश मुकाशी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मित्रांनो, व्हॅनिला आईस्क्रीम हा तर फक्त फ्लेवर नाही, हा एक भाव आहे बरं का. जेव्हा गरम उन्हात तुम्ही एक स्कूप घेता तेव्हा सगळं शांत होतं, फक्त ती मऊ क्रीमी आणि त्या शुद्ध व्हॅनिल्याचा खुशबू. आह, क्या बात आहे. तर आज आहे व्हॅनिला दिवस. आज राष्ट्रीय व्हॅनिला आईस्क्रीम दिवस आहे, जो सगळ्यांसाठी आवडीचा असणार आहे, सगळ्यांचा फेवरेट असणार आहे. सगळ्यांना या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि व्हॅनिला हा अमेरिकेत सर्वात जास्त आवडणारा फ्लेवर आहे बरं का. थॉमस जेफरसन सारख्या राष्ट्रपतींनीही स्वतः व्हॅनिला आईस्क्रीमची रेसिपी लिहून ठेवली होती. प्राचीन काळापासून व्हॅनिला विशेष आहे आणि आजही तो आपल्या सर्वांच्या बालपणीच्या आठवणींशी जोडलेला आहे. मला आठवतं, लहानपणी आईने बनवलेल्या होममेड व्हॅनिला आईस्क्रीमची चव, ती बाजारातली नाही, ती काहीतरी जादू होती. तुम्हालाही अशी एखादी आठवण असेलच ना. श्रोते हो, तुम्ही देखील तुमची अशी काही आठवण असेल तर नक्की कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. आणि हो, फक्त खाण्यापुरतं नाही, उद्या घरी ट्राय करा. साधी व्हॅनिला आईस्क्रीम घ्यात, वर थोडं ताजे फळ, चॉकलेट, चिप्स किंवा फक्त थोडे नट्स टाका, किंवा अगदी क्लासिक पद्धतीने एकदम प्लेन बनवा. व्हॅनिला आईस्क्रीम आपल्याला शिकवतं की कधी कधी साधी गोष्ट सर्वात गोड असते. आयुष्यातही असंच साध्या आनंदात मोठी खुशी असते. तर मित्रांनो, उद्या व्हॅनिला आईस्क्रीम दिवस. तर मित्रांनो चला आज व्हॅनिला आईस्क्रीम दिवसाचा आनंद घ्या. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आता सध्या पावसाळा चालू आहे बरं का. जुलै महिना आहे, जुलै महिना पण संपत आला असं म्हणायला हरकत नाही, पण तरीही काही ठिकाणी अजिबात पाऊस नाही आहे. म्हणजे लोक जे आहेत, शेतकरी जे आहेत, ते पावसाची वाट पाहतात कधी पाऊस येईल आणि कधी आमच्या शेतीला पाणी मिळेल असं सगळ्यांचे विचार चालू आहेत. आणि त्याचमुळे सगळे पावसाची वाट पाहत आहेत. तर एकीकडे आसाममध्ये पूरस्थिती अधिकच गंभीर झाली असून गेल्या 24 तासांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आणि ASDMAच्या माहितीनुसार 12 जिल्ह्यांतील 5.65 लाखांहून जास्त नागरिक पूरग्रस्त आहेत. याच दरम्यान IMD पुढील 4 दिवस मेघगर्जनेसोबत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आसाममध्ये पूर परिस्थिती आहे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात. गोष्टी तुमच्या.
1: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आता ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 राष्ट्रीय बातमीपत्र.
2: आकाशवाणी, माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट पेपर फुटीच्या मुद्द्याचं कुणीही राजकारण करू नये, केंद्रीय मंत्री JP नड्डा यांचं आवाहन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी आणि या संकल्पनेचा मजबूत पाया म्हणून देशातल्या युवकांनी योगदान द्यावं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी ग्रामीण विकास, कृषी, सामाजिक कल्याण आणि अन्य संबंधित क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. सर्व सुधारणांच्या केंद्रस्थानी नागरिकांचं कल्याण असलं पाहिजे, तसंच शासकीय धोरणं नागरिकांच्या गरजांनुसार तयार केली पाहिजेत असं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संपूर्ण शासकीय दृष्टिकोन स्वीकारण्याच्या महत्वावरही पंतप्रधानांनी भर दिला. भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळावी आणि भविष्यातल्या रोजगाराच्या मागण्यांशी त्यांना जुळवून घेता यावं यासाठी कौशल्य प्रशिक्षण आवश्यक आहे असं पंतप्रधान म्हणाले. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असून विरोधकांनी या मुद्द्याचं राजकारण करू नये असं आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. या मुद्द्यावर केवळ आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी आणि वारंवार भूमिका बदलण्याऐवजी विरोधकांनी या गंभीर मुद्द्यावर संसदेत अर्थपूर्ण चर्चेत सहभागी व्हावं असं ते म्हणाले. पेपर फुटी ही चिंतेची बाब आहे. ती केवळ एका सरकारपुरती किंवा राजकीय पक्षापुरती मर्यादित समस्या नाही. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी प्रभावी धोरण तयार करण्याची गरज आहे आणि त्यासाठी संसदेत या विषयावर सखोल चर्चा होणं आवश्यक आहे असं नड्डा म्हणाले. यासाठी सरकारबरोबर मिळून काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. काँग्रेस आणि विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधील विविध परीक्षांच्या पेपर फुटीचा मुद्दाही नड्डा यांनी उपस्थित केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना या प्रकरणातून राजकीय फायदा घ्यायचा आहे ही दुर्दैवी बाब असल्याचं ते म्हणाले. नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडलं जाईल असंही नड्डा यांनी सांगितलं. सामाजिक कार्यकर्ते सोनू वांगचूक यांची आपण रुग्णालयात भेट घेतली आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली असं नड्डा यांनी सांगितलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वांगचूक यांनी योग्य मार्गदर्शन करावं असं आवाहन केल्याचंही ते म्हणाले. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं केंद्र सरकारनं काल पुन्हा एकदा स्पष्ट केलं. संसदीय नियमांचं पालन करून आणि देशातील युवकांच्या भवितव्याचा विचार करून या विषयावर विधायक चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल लोकसभेत सांगितलं. दरम्यान नीट पेपर फुटी, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे काल सलग तिसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या विषयावरील चर्चेपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. अयोध्येत काल श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक झाली. या बैठकीत मंदिर व्यवस्थापन, देणगी प्रणाली, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती, न्यासातली रिक्त पदं भरणं आणि धार्मिक समितीची पुनर्रचना यासारख्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले. भाविकांची श्रद्धा पूर्वीच की दृढ असून ते मंदिरात दर्शनासाठी येत असल्याचं न्यासानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. विशेष तपास पथकाचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्यानं त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असंही न्यासानं सांगितलं. मंदिरात अर्पण केल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीचं प्रमाण आणि शुद्धता तपासण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीतील संस्थेच्या सहकार्यानं कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. 23 जुलै 1927 या दिवशी तत्कालीन बॉम्बे केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. भारताच्या विकासात रेडिओ प्रसारणानं महत्वाची भूमिका बजावली आहे. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी ही सेवा अव्याहतपणे बजावत आली आहे. जगातल्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या राष्ट्रपती एक महिला असणं ही अभिमानाची बाब असल्याचं उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्यानोस्वा डावकोवा यांनी म्हटलं आहे. उत्तर मॅसेडोनियातल्या स्कोपे इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधींशी बोलताना त्या म्हणाल्या की भारताचा प्रदीर्घ इतिहास आणि आध्यात्मिक वारसा यामुळे त्या प्रभावित झाल्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटल्यानंतर भारताबद्दल त्यांचा सन्मान आणखी वृद्धिंगत झाला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान काल फिलिपीन्समध्ये मनिला इथं कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. भारत आणि कॅनडा यांच्यातील सहकार्य सातत्यानं वाढत असल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये नमूद केलं. उभय देशांच्या पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांसाठी निश्चित केलेली उद्दिष्ट साध्य करण्यावर या चर्चेत भर देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. परराष्ट्र मंत्र्यांनी न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांचीही भेट घेतली आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेच्या परिस्थितीवर चर्चा केली. तसंच भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली. अमेरिकी लष्करानं इराणवर सलग 12व्या दिवशी हल्ले केले. दोन्ही बाजूंनी नागरी पायाभूत सुविधांना अधिकाधिक लक्ष केलं जात आहे. जलमार्गातून प्रवास करणाऱ्या नागरी खलाशांना आणि व्यापारी जहाजांना धमकवणाऱ्या इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. आयएएसवी त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत करताना ते काल बोलत होते. मुंबईतून 11 सप्टेंबर 2025 रोजी या मोहिमेला सुरुवात झाली होती. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास करत या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघात पॅरा अॅथलेटिक्ससह 125 सदस्य आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, मीराबाई चानू, लवलीना बोरगोहेन हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत अॅथलेटिक्स, जलतरण, बास्केटबॉल, भारोत्तोलन, मुष्टीयुद्ध आणि ज्युडो या खेळांसह केवळ 10 खेळांचा समावेश असेल. मागील राष्ट्रकुल खेळांमध्ये भारतानं 61 पदकं पटकावली होती. चीनमधल्या चांगझो इथं सुरू असलेल्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधू, आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. PV सिंधूनं महिला एकेरीच्या सामन्यात उन्नती हुडाचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला तर पुरुष एकेरीमध्ये आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या अल्वी फरहानचा पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात लक्ष्य सेननं जपानचा खेळाडू युशी तनाकाला पराभूत केलं. 20 षटकांच्या 3 सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला T20 क्रिकेट सामना भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4:30 सुरू होईल. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाचे मालिकेतील उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर खेळले जातील. उभय संघांदरम्यान आतापर्यंत झालेल्या एकंदर मर्यादित सामन्यांमध्ये 14 पैकी 11 सामने जिंकत भारतानं आपलं वर्चस्व राखलं आहे. गुजरात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या बहुतांश भागात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कर्नाटक, केरळ, विदर्भ, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसंच लडाखमध्ये रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्नही एक लोकचळवळ व्हावी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट पेपर फुटीच्या मुद्द्याचं कुणीही राजकारण करू नये, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांचं आवाहन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं मराठी बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मंडळी, सकाळचे 9 वाजलेत आणि मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत। आता आपल्या शो मध्ये वेळ झालीये काल म्हणजे 22 जुलै 2026 रोजी घडलेल्या काही लक्षवेधी महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्याची। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत काल पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विविध जिल्हा बँकांच्या फक्त 553 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली आहे। तसंच धर्मेंद्र प्रधान यांनी भारताचं सर्वात मोठा मालमत्तेचं नुकसान केलंय, यामुळे प्रधान यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि राजीनामा द्यावा अशी मागणी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे। जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनागच्या लाल चौकाजवळ दहशतवादी हल्ला झालाय। यात भारतीय रेल्वेच्या बटालियनचे हेड कॉन्स्टेबल आशिक हुसेन शहीद झाले। तर दुपारी 12:30 सुमारास दहशतवाद्यांनी चौकातील पोलीस पथकावर गोळीबार केलाय। सरकारनं विद्यार्थ्यांवर जर पुन्हा लाठी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर माज उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही, असं विधान मराठा मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला थेट भेट दिली आहे आणि असा इशारा दिलाय। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत मौन धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलंय। हे आंदोलन उद्या गुरुवारी म्हणजेच आज गुरुवारी सकाळी 11 ते 1 या वेळेत आपल्या अहिल्यानगरमधील वाडिया पार्क इथं पार पडणार आहे। तर मंडळी, अशा प्रकारे हे होते काल म्हणजेच 22 जुलै 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी। आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11.
1: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सकाळचं 9:13 झालं आणि मंडळी आज आहे 23 जुलै 2026 ही तारीख आणि 23 जुलै म्हणजेच लोकमान्य टिळक यांची जयंती आहे. तर सगळ्यात आधी तर मी लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त खूप खूप अभिवादन करते आणि मंडळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जो जीवन प्रवास आहे मी तो तुम्हाला थोडक्यात सांगते. 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि 1871 सत्यभामाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 1872 पुण्यात मॅट्रिक पास झाले ते आणि 1877 त्यांनी BA गणित पदवी प्राप्त केली. 1889 LLB पदवी त्यांनी प्राप्त केली. 1880 न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. 4 जानेवारी 1881 केसरी आणि द मराठा वृत्तपत्र सुरू केली. 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. 1885 फर्ग्युसन कॉलेजची स्थापना त्यांनी केली. 1890 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. 1893 सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात त्यांनी केली. 1895 सार्वजनिक शिवजयंती उत्सव सुरू केला. 1897 आणि 1898 राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक आणि 18 महिन्यांचा तुरुंगवास त्यांनी भोगला. 1900 टिळकांना लोकमान्य पुरस्कार प्रदान झाला आणि 1905 स्वदेशी आंदोलनाचं नेतृत्व त्यांनी केलं. 1908 6 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा मंडाले तुरुंगात रवानगी झाली. 1911 मंडाले तुरुंगात गीता रहस्य लेखन पूर्ण केलं आणि 8 जून 1914 तुरुंगातून सुटका झाली. तर 1916 होमरूल लीगची स्थापना झाली आणि 1 ऑगस्ट 1920 मुंबईमध्ये त्यांचं निधन झालं. तर मंडळी अशा प्रकारे लोकमान्य टिळक यांचा हा प्रवास होता जो खूप महत्वाचा होता आणि आजही आपल्यासाठी महत्वपूर्ण ठरतोय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्त्रियांना द्या इतका मान, वाढेल आपल्या देशाची शान. लेखक सागर चौगुले.

0: माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचं अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे. तुमच्यासोबत सकाळचे 9:26 झालेत आणि मंडळी आज आहे लोकमान्य टिळक यांची जयंती. मी पुन्हा एकदा त्यांना अभिवादन करते. आणि मंडळी, आपण सगळ्यांनाच माहिती आहे की लोकमान्य टिळकांनी किती काम केलेलं आहे, जे खूप महत्त्वाचं आहे. आणि खरं म्हणजे त्यांनी ना सार्वजनिक जे कार्यक्रम आहेत ते देखील, म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव असेल, शिवजयंती असेल, हे सगळं साजरा करण्यासाठी देखील प्रयत्न केलेत. आणि हे खूप महत्त्वाचं आहेत, कारण त्यांना वाटायचं सगळ्यांनी एकत्र येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी यांनी हे सार्वजनिक उत्सव जे आहेत ते साजरा करण्यासाठी सगळ्यांना सांगितलं किंवा त्याची सुरुवात केली त्याची. पण आपण काय करतो हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. बरं का, आपण ना त्यांचा जो हेतू होता, त्यांचा जो हेतू होता की सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र राहिलं की सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे होतात आणि एकता ही खूप महत्वाची असते हे त्यांनी ओळखलं होतं. त्यामुळे त्यांनी हे सगळं केलं, सार्वजनिक उत्सव सुरू केलेत. आणि जे अजूनही आपण चांगल्या प्रकार अरे पुढे नेतो आहोत, जे खूप महत्वाचं आहेत, पण त्यामध्ये आपण आता खूप वेगवेगळ्या गोष्टी आणतोय. त्यामध्ये आपण विनाकारणच्या गोष्टी आणतोय, त्या करायला नको आहेत. कारण जर या महान पुरुषांनी आपल्यासाठी ही कामं केली तर आपण त्याच हेतूनं ती पुढे नेणं गरजेचं आहे. आणि तेच अभिवादन आपल्याकडून लोकमान्य टिळकांना असणार आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपला महाराष्ट्र राज्यात ना नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आलाय बरं का, आणि त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी नवीन पाठ्यपुस्तकं तयार करण्यात आली आहेत. पण अजूनही शैक्षणिक वर्ष सुरू होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालाय असंही म्हणायला हरकत नाही. आणि तरीही अकोले तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना अजूनही पाठ्यपुस्तक मिळालेली नाहीयेत. यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रकाश साळवे यांनी केला आहे. म्हणजे काय चाललंय हेच कळत नाही. म्हणजे कधी शिक्षणावर आपण दुर्लक्ष करतो हे खरंच खूप वाईट आहे. आणि आपण पहिल्यापासून ऐकत आलेलो आहोत की शिक्षण किती महत्वाचं आहे, पण शिक्षणामध्येच इतके बदल होत आहेत आणि ते बदल होत आहेत पण व्यवस्थितपणे त्याचा पाठपुरावा होत नाहीये. पाठ्यपुस्तकच मिळत नाहीयेत विद्यार्थ्यांना. विद्यार्थी करणार काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय होणार, काळजी वाटते काय वाटते नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. एन्जॉय करा मस्त अशी गाणी विथ आर जगमल.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.

आहेत ते आता सध्या चिंतेत आहेत, कारण काय होणार पुढे आणि यादीत नाव येईल की नाही हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. तर म्हणजे अशा प्रकारे शेतकरी कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर झाली आहे आणि पहिल्या यादीमध्ये अजून मात्र आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याचं नाव आलेलं नाहीये. तर काय वाटतं याबद्दल, येईल की नाही? नक्की कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, तुमच्यासाठी प्ले करतेय हे छानसं गाणं.

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजा हिंदुस्थानी मधलं हे छानसं गाणं आपण एन्जॉयच करणार आहोत. आणि मंडळी, काही गाणी जी आहेत ना ती शेवटपर्यंत मनामध्ये घर करून येत राहतात, तसंच राजा हिंदुस्थानी मधील सगळी गाणी अजूनही आपल्या मनात आहेत आणि त्या वाईब्स आपण कधीच विसरू शकत नाही. आजही तो मूवी लागला किंवा त्यातलं एखादं गाणं लागलं की तो मूवी पूर्ण डोळ्यासमोर उभा राहतो. आणि 90s जे किड्स आहेत त्यांना तर माहीत आहे त्याची काय मजा येते. आणि मंडळी, सध्या ना पावसाचं वातावरण सगळीकडे आहे, पावसाळा चालू आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला येथील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होतीये आणि बुधवारी सकाळी 80% धरण भरल्यानं जलसंपदा विभागासोबतच शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. रतनगडच्या पायथ्याशी असलेल्या रतनवाडी इथं 174 मिलीमीटर पावसाची नोंद झालीये आणि कळसुबाई हरिश्चंद्रगड परिसरात ओढे नाले दुथडी भरून वाहत असून पाणलोटात सर्वत्र दमदार पाऊस सुरू आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आपल्या इकडे म्हणजेच भंडारदरामध्ये चांगलंच पाणी आहे आणि भंडारदरानं 80% उंबरठा ओलांडला आहे. एकीकडे भंडारदरात छान पाऊस पडतो आहे तर दुसरीकडे शेवगावमध्ये पिण्याला देखील पाणी नाहीये. म्हणजे असं वातावरण सध्या आहे, असं सिच्युएशन सध्या आहे. ही का होते तर फक्त आपल्यामुळे, कारण माणूस हा असा आहे की जो कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही आणि निसर्गाची हानी करतोय, वातावरणाची हानी करतोय, त्यामुळे वातावरणात बिघाड होत आहेत. आता आपल्याला थोडीशी अक्कल आली आहे तर आता तरी आपण इथून पुढे चांगलं राहून इथून पुढे वातावरण पर्यावरण कसं टिकवता येईल याकडे लक्ष देऊयात. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि तुमच्यासाठी प्ले करतेय राजा हिंदुस्थानी मधलं हे छानसं गाणं.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

भक्तीचा गजर, हरिनामाचा निनाद आणि संत विचारांचा अमृत वर्षाव. आषाढी एकादशीच्या निमित्ताने रेडिओ नगर घेऊन येत आहे एक विशेष कीर्तनमय कार्यक्रम, संतवाणी भक्तीचा सोहळा. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील निवडक कीर्तने, अभंग, भारुड आणि भक्तीचा संदेश घेऊन दररोज भेटूयात सकाळी 6 ते 7 या वेळेत. संतांच्या वाणीतील जीवनमूल्य, अध्यात्म आणि समाज प्रबोधनाचा अनमोल ठेवा ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी डॉक्टर नितीन चांगदेव लचके. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, खरं म्हणजे आता देशात काय वातावरण आहे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. नीटचा पेपर फुटला आणि तेव्हापासून विद्यार्थी जे आहेत ते आंदोलन करत आहेत. वेगवेगळ्या त्यांच्या मागण्या आहेत आणि काही मागण्या या खूप महत्वाच्या आहेत, तर काही मागण्या आपण जसं म्हणतोय की नको आहेत त्या पण आहेत. तर हा झाला एक वेगळा विषय. पण आत्ता सध्या मागणी महत्वाची काय आहे, तर नीट पेपर फुटला आणि अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि त्यामुळेच आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनातच या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. हे सरासर चुकीचं आहे आणि याचबद्दल आपण कालही गप्पा मारल्यात आणि आजही मारणार आहोत. आपल्यासोबत आहेत आपल्याच रेडिओ नगरचे एडिटर आणि तसंच ते नाटक कलाकार आहेत. सामाजिक विषय जे आहेत किंवा समाजात जे चाललंय त्यांच्याकडे ते निर्भीडपणे देखील बघतात, तर त्याचबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. सर, खरं म्हणजे आता सध्या आपल्या देशातलं वातावरण पाहिलं तर आपण पाहतो आहोत काय होईल हा प्रश्न पडलाय. कारण आपण युथला, या विद्यार्थ्यांना भविष्य म्हणतो, पण आता भविष्यच धोक्यात चाललंय की काय हा प्रश्न पडतोय. तर याबद्दल तुमचं काय मत आहे?
3: तू पहिलंच वाक्यात खूप छान बोलली की आपण तरुणांकडे देशाचं भविष्य म्हणून पाहतो आणि अशा तरुणांवर आज अशी परिस्थिती आली. तसं पाहतो सामाजिक विचार केला तर हे खूप वाईट आहे. लाठी हल्ला झाला हे त्याहून वाईट आहे. यामध्ये मी फक्त विद्यार्थ्यांची बाजू घेऊन किंवा जसा लाठी आला झाला पोलिसांची बाजू घेऊन हे नाही बोलणार. मी थोडा दोन्ही बाजूने बोलण्याचा प्रयत्न करेन. कारण काय होतं की ज्यावेळी लाठी हल्ला झाला आता पोलीस हे पण माणूसच आहेत आपल्यासारखेच, त्यांना ऑर्डर फॉलो करावं लागतं. त्यातील काही पोलिसांच्या बाईट आशय आल्या की आमची इच्छा नसते. त्यांचीही मुलं आहेत ना की ते नीट एक्झाम दिलेली वगैरे, पण शेवटी त्यांना फॉलो करावं लागतं. आणि विद्यार्थ्यांचा आपण विषय जर घेतला की पेपर फुटी झाली त्यातील 25 मुलांनी आत्महत्या केल्या देशामध्ये. साहजिकच आहे की 2-2 वर्ष एका खोलीत स्वतःला बंद करतात. एक प्रकारची मी म्हणेल ती तपश्चर्या असते मुलांची की 2 वर्ष कसल्याही. तुला सांगतो की हे मुलं जे आहेत ना अभ्यास करणारे हे सोशल मीडियापासून लांब असतात, पाहुण्यारवळ्यापासून लांब असतात. यांना सण सुद्धा माहीत नसतो एवढा अभ्यास चालू असतो. आणि कसं होतं की समजा एखादा विद्यार्थी आहे ज्यानं अभ्यास केलाय आणि एक्झाम मध्ये जर एक्झाम दिली त्यानंतर त्याला जर कमी मार्क पडले ना तर तो विद्यार्थी स्वतःला दोषी मानतो की हे माझ्यामुळं झालंय त्यामुळे मला फरक नाही पडत. म्हणजे सॉरी, त्याला फरक पडतोच असं नाही का, पण तो दोष नाही देत कोणाला. तो सिस्टीमला दोष देत नाही किंवा त्याला शिकवलेल्या
2: शिक्षकांना
3: दोष देत नाही. पण एखादा विद्यार्थी 2 वर्ष या सगळ्या गोष्टीसाठी संघर्ष करतोय, त्याचं वैयक्तिक आयुष्य विसरून तेवढा अभ्यास करतोय आणि त्याला असं समजतंय की माझ्या मेहनतीवर असं पाणी फिरलं गेलं की ज्याचा काही संबंधच नाहीये, त्यावेळी मात्र दोष देणं हे योग्यच आहे. त्रुटी होणं म्हणजे एखाद्याचा मेहनतीवर आपण जेव्हा मेहनतीवर पाणी जाणं तो प्रकार झालाय. त्यामुळे आता जे विद्यार्थी आंदोलन करतायत ते रास्तच आहे. आणि जसं तू म्हणते की काही मागण्या आहेत त्यांच्या की जसं की आपले शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजे, योग्य मागणी आहे. कारण सांगतो की जर जसं आपण यामध्ये सुद्धा पाहिलं बऱ्याच वेळा बातम्यांमध्ये अभिजित दिपके जो आहे तो बऱ्याच वेळा एक उदाहरण देतो, खूप छान उदाहरण येते की जर एखाद्या कंपनीत एखाद्या कर्मचाऱ्यांनी जर चूक केली तर 1-2 वेळा त्याला इग्नोर केलं जातं.
2: बरोबर.
3: जसं की पेपर फुटीमध्ये याआधी पेपर फुटी झालेलीच इग्नोर केलं, पण त्याच कर्मचाऱ्यांनी जर वारंवार चूक जर केली तर त्याला कंपनीतून काढून टाकण्यात येतं. आणि मग काय होतं माहितीये का की ऑफिसमधले बाकीचे जे आहेत ना एम्प्लॉई त्यांना एक धाक बसतो की बाबा आपण जर चूक केली ना तर आपल्यालाही बाहेर जावं लागेल. तसं मला वाटतं की हे जे मंत्री आहेत त्यांचा जर राजीनामा मिळाला तर बाकीचे जे बाकीचे अजून पण आहेत ना खाते, आपलं शेतकरी बांधवांसाठी कृषी मंत्री येतं, बाकीचे पण आहेत ना, यांना एक धाक बसेल. नाही, आपण सुद्धा अशी चूक केली नाही पाहिजे.
4: बरोबर.
3: तर विद्यार्थ्यांची ही मागणी एकदम रास्त आहे मला असं वाटतं.
4: आणि सर बरोबर आहे की जर सारखं सारखं कानामागे टाकत गेलं तर मग त्या चुका होत राहतात जसं तुम्ही म्हणालात. पण अनेक प्रकारचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर आहेत, त्यामध्ये काही हीच मागणी करतात जसं तुम्ही म्हणालात की ही मागणी योग्यच आहे, पण त्याबरोबरच अनेक मागण्या वेगवेगळ्या पण केल्या जातात किंवा वेगवेगळी घोषणाबाजी असेल किंवा अनेक व्हिडिओ व्हायरल होतात ज्यामध्ये असं जाणून येतंय की तीड निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
3: याबद्दल मी सांगेल की जसे वेगवेगळ्या घोषणा जर म्हटलं की काही घोषणा अशा होत्या की भारताविरोधात होत्या, काही घोषणा काश्मीरच्या विषयाबाबत होत्या, तर मी यावेळी मी पूर्णपणे विरोध करेन या गोष्टीला. कारण मागणी किंवा आंदोलन सुरू झालं ते नीट एक्झाम पेपर फुटीमुळं, तर त्याच गोष्टीवर जर कंटिन्यू जर राहिले किंवा राहायला पाहिजे. कारण काय की जर आपण एका विद्यार्थ्यांचं, आपण जसं तू सुरुवातीलाच बोलली की भारताचं भविष्य तरुणांच्या मागणीसाठी आपण जर तिथं गेलो, आपण भारताचं भविष्य जर आपण त्यांना म्हणतो तर आपल्याला भारताविरोधात घोषणा देण्याचा काही संबंध नाहीये.
4: बरोबर.
3: काही राजकीय पक्ष आहेत की जे स्वतःची पोळी भाजण्यासाठी तिथं आले, ज्याच्यामध्ये काही गोष्टी अशा झाल्या की जसा काश्मीर मुद्दा मांडण्यात आला जो काही संबंध नाही नीट पेपर, ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. मी असं म्हणणार ना की काश्मीर प्रश्न महत्वाचा नाही भारतासाठी, खूप महत्वाचा आहे, पण वेळ काय, ठिकाण कोणतंय, कोणत्या गोष्टीसाठी आपण एकत्र आलो तो गोष्टी. आणि यामध्ये राजकीय पक्ष बऱ्यापैकी काय करतात की आपल्या तरुणांचा वापर करून घेतात की तरुण एकत्र आलेत, तरुणांना आपण थोडं जरी चिथवलं की ते चिथवणार आहेत कारण गरम रक्त आहे ते करणार. पण या गोष्टीमुळे काय होतं की जो मेन मुद्दा आहे तो पाठीमागं नको राहिला. म्हणजे कुणीतरी एखादा नेता येणार आणि तो सांगणार की आपण भारताविरुद्ध घोषणा देऊया, नीट आपण जर कधी व्हिडिओ जर पाहिला ना त्यात जे कोणी खरंच जेन्युइन विद्यार्थी आहेत ना त्यांनी घोषणा नाही दिलेल्या, त्यांची मागणी फक्त एवढंच की बाबा धर्मेंद्र प्रधान तुम्ही राजीनामा द्या. काही लोक आहेत की राजकीय लोक ते घुसले, त्यांनी त्यांची पोळी भाजून घेतली, त्यानंतर काही अजून आले की त्यांनी काश्मीर मुद्दा मांडला. मला वाटतं ही गरज नाहीये. ऍक्च्युली मागणी विद्यार्थ्यांची, जे आपण विद्यार्थी ज्या गोष्टीसाठी आता झटतायत त्या गोष्टीला मी सांगतो की देशातून नाही पूर्ण जगातून त्यांना पाठिंबा मिळायला पाहिजे विद्यार्थ्यांना, कारण ते भविष्य आहे आपल्या देशाचं.
4: आणि सर या बाबतीत असं पण केलं जातं की मुलं मूर्ख आहेत, विद्यार्थी मूर्ख आहेत असंही म्हटलं जातं. पण एक गोष्ट अशी आहे की त्यांना आता पाठिंब्याची गरज आहे, त्यामुळे त्यांच्याजवळ आता जे येतं ना त्यांना ते म्हणतात की आमचे आहेत आणि त्यांना ते समजत आहेत, आणि त्यामुळे ते जसं सांगतील तसं त्या प्रवाहात वाहत जात आहेत विद्यार्थी असं मला तरी वाटतंय. पण यामध्ये धर्म, जात, पंथ यायला हवेत का?
3: नाही.
4: मग ते काय येत आहेत असं वाटतं?
3: शिक्षण ज्यावेळेस आपण घेतो ना तर मला नाही वाटत शिक्षणामध्ये कधी धर्म किंवा जात वगैरे शिकवली जाते. कारण जर शिक्षणामध्ये जाती धर्म जर शिकवला तर मग त्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही राहिला. आणि काय होतं, मी तसं आधी पण आधीच्या याच्यात पण मी काय बोललो की हा काही राजकीय पक्ष आहेत ते तरुणांचा वापर करून घेत आहेत. आणि एक खूप वेगळा थोडा मुद्दा आहे पण तो पण बोलणं गरजेचं आहे की यांना एक टॅगलाईन दिली जेनजी. आणि काय होतं की ही टॅगलाईन असल्यामुळे ना की त्यांना तो एक टॅग, आपण एक धब्बा जो असतो ना की नाही जेनजी खूप हे येत, काय म्हणतात त्याला, स्वार्थी येत किंवा त्याला हट्टी येत. आपण लहान मुलांना जसं म्हणतो ना की आपण त्यांना जसं वळण देऊ ना तसं ते वळतात. आपण जर एखाद्या घरच्या मुलाला जरी आपण म्हणलं लय हट्टी तो मुलगा हट्टीच बनतो. आणि मग त्याला एक गोष्ट समजते की पाहुणे आले ना की आपण पाहुण्यांसमोर हट्ट करायचा मग आपल्याला ती गोष्ट मिळते. हे आता त्या मुलांसोबत होते. म्हणजे काय होतं की त्यांना माहिती, आधी जेव्हा सोनम सर याला बसले होते उपोषणाला तेव्हा दुसरं कोणी राजकीय पक्षातला कोणी माणूस जात नव्हता. ज्यावेळी त्यांना अटक झालीये त्यानंतर खूप राजकीय पक्षातले नेते तिथे जात आहेत आता. का बरं त्यावेळी का नाही गेले पहिले 18-19 दिवस? आणि जे कोणी गेले ना ते फक्त त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठीच गेले. त्यांनी तरी तिथं जाऊन जर तुम्ही याच्यात आहात संसदेमध्ये आहात जे तिथं राजकीय नेते गेले संसदेत आता मांडा की मुद्दा संसदेमध्ये मुद्दा मांडू शकता ना तुम्ही. पण इथं काय होतं की काँग्रेसवाले बीजेपीवर आरोप करतात बीजेपीवाले काँग्रेसवर आरोप करतात आपल्याला राजकीय पक्षाचं काही नाही. इथं विद्यार्थ्यांचा प्रश्न तुम्ही विद्यार्थ्यावर बोला ना जो मुद्दा मांडलाय ना विद्यार्थ्यांचा मुद्दा समजून घ्या. तुम्हाला त्यांनी काय सांगितलं की आम्हाला शिक्षण मंत्र्याचा राजीनामा पाहिजे. आता यावरही अजून एक अशी गोष्ट आहे की त्यांनी एक धाक बसेल पण फक्त केंद्र मंत्र्याचा राजीनामा घेणं हे योग्य आहे का. प्रत्येक राज्यामध्ये पेपर फुटी होती विद्यार्थी. मी असं माझं वैयक्तिक मत आहे की विद्यार्थ्यांनी प्रत्येक राज्यातल्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे. त्यांना काय होईल माहितीये का की पूर्ण धाक बसेल देशामध्ये धाक बसेल की बाबा पेपर फुटी जर झाली तर घरी बसावं लागतं.
4: आणि खरं म्हणजे आता नुकतंच आपल्या महाराष्ट्रात देखील टीईटीचा पेपर फुटला शिक्षकांच्यासाठी जो असतो किंवा इतर राज्यांमध्ये देखील असे पेपर फुटत आहेत. आणि ही सगळी जर सिस्टीम बदलायची असेल तर त्यासाठी एकाचा किंवा जसं तुम्ही म्हणालात की जे चुकतं त्यांचा राजीनामा घेणं आवश्यक आहे. तर सर तुम्हाला काय वाटतंय पुढे या ज्या गोष्टी चालू आहेत आता आंदोलनाच्या त्याला काय वळण मिळणार आहे.
3: आता असं आहे की काही मागण्या मान्य पण झाल्यात जे प्रवक्ता आहेत त्यांना बोलवलं होतं तर त्या गोष्टीवर चर्चा चालू आहे. कदाचित मागण्या मान्य होतील विद्यार्थ्यांच्या आणि व्हायला पाहिजे. आणि भारतातून म्हणण्यापेक्षा पूर्ण जगातून सपोर्ट येतोय विद्यार्थ्यांना. आणि आपण कोणत्या एखाद्या पक्षावर बोलणार नाही किंवा एखाद्या नेत्यावर पण आपण बोलणार नाही. पण मला तरी असं वाटतं की सरकारने थोडा विचार करावा विद्यार्थ्यांचा. विद्यार्थ्यांचा म्हणण्यापेक्षा मी एक अजून असं म्हणन की भारताच्या भविष्याचा विचार करा. कारण तरुण जे आहेत ते भारताचं भविष्य आहे. तर तो विचार करून सरकारने योग्य निर्णय घ्यायलाच पाहिजे एवढं तरी मला वाटतं.
4: नक्कीच. आणि आज आपल्या रेडिओ नगरच्या माध्यमातून जे युवक आहेत विद्यार्थी आहेत त्यांना काय सांगाल.
3: त्यांना हे सांगाल की काय होतं की आता मी असं म्हणणार नाही की याआधी पेपर फुटी झाल्या नाही किंवा या पुढेही होणार नाही. विद्यार्थ्यांना एवढं सांगन की मान्य असतं की खूप अभ्यास केलेला असतो सगळ्या गोष्टीत सोडून तेवढा अभ्यास केलेला असतो. आणि मग पेपर फुटी झाल्यानंतर बरेच विद्यार्थी खचून जातात डिप्रेशनमध्ये जातात आणि चुकीचं पाऊल उचलतात. तर मी विद्यार्थ्यांना सांगेन की बा आयुष्य एकदाच आहे. अभ्यास केला मान्य आहे की खूप काही चुकीच्या घटना घडल्यामुळं डिप्रेशन येणं किंवा हे कोणालाही येऊ शकतं. कारण माणूस आहेत आपण माणसाला या गोष्टी होतात. कारण आपण केलेल्या मेहनतीवर जर अचानकच पाणी जर हे झालं तर फक्त एवढं सांगाल की चुकीचा विचार करून चुकीचे निर्णय घेऊ नका. कारण जाणारा फक्त जातो पण त्याच्या पाठीमाग खूप लोक असतात आणि त्यात सर्वात महत्वाचे आहेत आई वडील. आई वडिलांचा विचार करा सगळ्यात आधी. कारण एखादा विद्यार्थी अशी काही चुकीची गोष्ट करतो पण याचा परिणाम पूर्ण आयुष्यभर त्या आई वडिलावर होतो. की हातचा म्हणजे आपण जसं म्हणतो ना की हातात आलेला एक मुलगा असतो किंवा ज्याला लहानपणापासून तळहातावरच्या फोडासारखं जपलेलं लेकरू असतं ते अचानक जाणं हा धक्का आई वडिलांसाठी खूप मोठा असतो. तर विद्यार्थ्यांना एवढं सांगा की तुम्ही अभ्यास करत राहा. चांगलं आहे की आज ना उद्या वेगवेगळ्या एक्झाम असतात तिथेही ट्राय करा होईल. आपण हे कधीच बोलू शकत नाही की फ्युचरमध्ये असं होणार नाही. पण त्याला न डगमगता चुकीचे निर्णय न घेता आई वडिलांचा विचार करून तुम्ही प्रयत्न करत राहा. तुमच्या प्रयत्नांना यश नक्कीच येईल.
4: नक्कीच सर. खरं म्हणजे दोन्ही बाजूंनी तुम्ही विचार करता आहात आणि एवढं स्पष्ट तुम्ही मत मांडलं त्याबद्दल खरंच धन्यवाद. तर म्हणजे आताच आपण महेश खता यांच्यासोबत गप्पा मारल्यात आणि त्यांनी खूप स्पष्ट मत मांडलेले आहेत. याबद्दल तुमचे काय मत आहेत ते पण कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. ऐकित रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
5: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
6: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, गर्भसंस्कार म्हणजे गर्भातील बाळाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासासाठी आईने घेतलेली सकारात्मक काळजी। गर्भावस्थेत आईचे विचार, आहार, वागणूक आणि तिचे वातावरण यांचा बाळावरती परिणाम होत असल्याचं मानलं जातं। या काळामध्ये संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, आनंदी वातावरण आणि सकारात्मक विचार यांना विशेष महत्व आहे। आवडते पुस्तकं वाचणं, मधुर संगीत ऐकणं, प्रार्थना किंवा ध्यान करणं यामुळे आईला मानसिक शांतता मिळते, ज्याचा सकारात्मक प्रभाव बाळावरती सुद्धा पडत असतो। म्हणूनच मंडळी, गर्भसंस्कार म्हणजे केवळ काही विधी नव्हे तर निरोगी आणि आनंदी मातृत्वाचा एक सुंदर प्रवास आहे। तर हा प्रवास तुम्ही आनंदानं जगा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर। संपर्क क्रमांक 90113652500। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज सोशल मीडियाचा वापर आपण सगळेच करतोय बरं का, पण याच सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या एक भयंकर प्रकार समोर येतोय आणि तो म्हणजे ऑनलाइन ब्लॅकमेलिंग किंवा सेक्सटॉर्शन. आज या विषयावरती बोलणं फार गरजेचं आहे कारण अनेक तरुण तरुणी आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा नकळत या जाळ्यामध्ये अडकत चाललेले आहेत. याची सुरुवात अगदी साधी असते. फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवरती एखाद्या अनोळखी अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट येते. थोडीशी मैत्री वाढवून समोरची व्यक्ती अचानक व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करते आणि कॉल उचलला की समोर अश्लील चाळी सुरू असतात आणि आपल्या नकळत आपल्या चेहऱ्यासह स्क्रीन रेकॉर्डिंग केलं जातं. बऱ्याचदा आपला साधा चेहरा आणि दुसरा एखादा अश्लील व्हिडिओ एकत्र मार्फ करून एखादा खोटा व्हिडिओ बनवला जातो आणि मग सुरू होतो ब्लॅकमेलिंगचा खेळ. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना पाठवू किंवा युट्यूबवरती टाकू अशी धमकी देऊन लाखो रुपयांची मागणी केली जाते. श्रोते हो, अशा वेळी अनेक जण भीतीनं आणि समाजामध्ये बदनामी होईल या भीतीनं सुद्धा सायबर गुन्हेगारांना पैसे देत राहतात किंवा टोकाचं पाऊल उचलतात. पण आज मी तुम्हाला सांगते की अजिबात घाबरू नका. जर असा प्रसंग आलाच ना तर सगळ्यात आधी त्या ब्लॅकमेलरला एकही रुपया देऊ नका, कारण तुम्ही एकदा पैसे दिले की ते वारंवार पैशाची मागणी करतच राहणार. तत्काळ त्या व्यक्तीचे चॅट स्क्रीनशॉट पुरा साठी सेव्ह करा आणि तो नंबर ब्लॉक करून टाका. तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स काही दिवसांसाठी डीऍक्टिव्हेट करा जेणेकरून ते तुमच्या फ्रेंड्स लिस्ट पर्यंत पोहोचू शकणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनामध्ये कोणतीही भीती न ठेवता घरच्यांना किंवा मित्रांना विश्वासात घ्या. सायबर गुन्हेगार फक्त तुमच्या भीतीचा फायदा घेत असतात. अशा ऑनलाईन फ्रॉडची तक्रार तुम्ही घर बसल्या सरकारी वेबसाईट्सवरती करू शकता किंवा 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून मदत सुद्धा मागू शकता. तुमची माहिती पूर्णपणे गुप्त ठेवली जाते. जाता जाता मी एवढंच म्हणेल मंडळी, अनोळखी लोकांचे व्हिडिओ कॉल्स अजिबात स्वीकारू नका आणि सोशल मीडियावरती सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

जिथे भक्ती आहे तिथेच आनंद आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने 19 जुलै ते 25 जुलै या दरम्यान ऐका संतांच्या विचारांचा आणि हरिनामाच्या गजराचा दिव्य सोहळा, संतवाणी भक्तीचा सोहळा, कीर्तन विशेष कार्यक्रम। यामध्ये ऐका संतांची शिकवण, अभंगाचा मधुर स्वर आणि कीर्तनातून आपल्या जीवनाला मिळणारी नवी दिशा। ऐकायला विसरू नका सकाळी 6 ते 7 या वेळेत संतवाणी भक्तीचा सोहळा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखीनो, रात्रीचे 12-1 वाजलेत, घरातली सगळी आवरावर झाली आहे, बेडवरती आडवं तर झालोय पण डोळ्यातली झोप कुठेतरी गायब झाली आहे. असं तुमच्या सोबत कधी होतंय का? अगदी डावं उजवं कूस बदलत रात्र निघून जाते आणि कधी सकाळ होते हे कळतच नाही आणि आपण झोपत मात्र नाही. सध्या महिलांमध्ये झोपेच्या तक्रारी समस्या खूप मोठ्या प्रमाणावरती वाढते आहेत आणि आज याच विषयावरती आपण गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत. एका बाजूला घर, मुलांचा अभ्यास, ऑफिसची धावपळ आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाची काळजी, या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. पण या अपुऱ्या झोपेची कारणं काय माहित आहेत? पहिलं कारण म्हणजे शारीरिक बदल, मासिक पाळी, गरोदरपण आणि वयाच्या 40 नंतर येणारा मेनोपॉज. या सगळ्या टप्प्यांवरती शरीरामध्ये होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे महिलांची झोप सगळ्यात आधी विस्कळीत होते. दुसरं कारण म्हणजे मानसिक ताण. दिवसभर डोक्यात चाललेली विचारांची चक्र रात्री बेडवर गेल्यावरती अधिक वेगानं फिरू लागतात. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री झोपताना ताण कमी करण्यासाठी हातामध्ये घेतला जाणारा मोबाईल, तो स्क्रीन टाईम आपली उरलेली झोप सुद्धा पळवून लावतो. अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड होणं, दिवसभर थकवा जाणवणं, वजनाचा त्रास होणं किंवा थायरॉइड, ब्लड प्रेशर सारखे आजार बळावणं अशा समस्या सुरू होतात. पण सखीनो, यावरती आपणच काही साधे उपाय करू शकतो. सगळ्यात आधी रात्री झोपण्याच्या किमान 1.5 ते 1 तास आधी मोबाईल, टीव्ही, स्क्रीन पूर्णपणे बंद करा. दुसरी गोष्ट, झोपण्याची आणि उठण्याची एक वेळ निश्चित ठेवा जेणेकरून शरीराला त्याची सवय होईल. रात्री हलकं जेवण घ्या आणि झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी पिणं पूर्णपणे टाळा. रात्री झोपताना मन शांत करण्यासाठी हलकंसं संगीत ऐका किंवा एखादं छानपैकी पुस्तक वाचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवसभरामध्ये स्वतःसाठी किमान 15 मिनिट काढून प्राणायाम किंवा ध्यान करा, ज्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. सखीनो, कुटुंबाची काळजी घेताना स्वतःच्या शरीराला विश्रांती देणं फार गरजेचं आहे. तर मंडळी, तुम्ही सुद्धा या गोष्टी नक्कीच अवलंबवा आणि छानपैकी निरोगी राहा, हसत राहा, टेन्शनमुक्त राहा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 99707044455 किंवा 74998908 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.
2: एकला जरा नुसता जरा मुखडा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखीनो, श्रावण महिना जवळ आला किंवा नागपंचमी मंगळागौर असे सण आले की जुन्या आठवणी आपोआपच ताज्या होतात. पूर्वीच्या काळी दुपारी घराघरांच्या ओट्यांवरती अंगणात किंवा सणासुदीला गल्लीबोळामध्ये महिलांचे खेळ रंगायचे. आजच्या सारखा मोबाईल किंवा टीव्ही नसलेल्या त्या काळामध्ये हे खेळ म्हणजेच महिलांसाठी विरंगुळा आणि आरोग्याची गुरुकिल्ली असायची. पण आज बदलत्या जीवनशैलीमध्ये महाराष्ट्रातील स्त्रियांचे हे पारंपरिक जे खेळ आहेत ना ते कुठेतरी विस्मृतीत चाललेले आहेत. आज आपण या जुन्या आठवणींना उजाळा देत आहोत आणि बोलणार आहोत अशाच काही विस्मृतीत गेलेल्या खेळांबद्दल. सगळ्यात पहिला आणि जीवाभावाचा खेळ म्हणजे सागरगोटे. अंगणामध्ये किंवा ओट्यावर बसून 5 किंवा 7 गुळगुळीत खडे हवेमध्ये उडवून ते हाताच्या पाठीवर झेलण्याचा हा जो खेळ आहे ना तो भाई दिसायला सोपा पण यामुळे एकाग्रता आणि हातांच्या बोटांचा व्यायाम अप्रतिम व्हायचा. दुसरा खेळ म्हणजे काचगिरड्या. चिंचोके आणि काचांचे तुकडे घेऊन रंगणारा हा पटपाल्याचा खेळ दुपारच्या वेळी महिलांना खूप एकत्र आणायचा. आणि सखींनो, मंगळागौरीच्या रात्री रंगणारे खेळ तर भाई ऊर्जेचा खजिनाच असायचे. झिम्मा, फुगडी, पिंगा आणि कमळ. झिम्मा खेळताना पडणारा तो टाळ्यांचा ठेका, फुगडी घालतानाचा तो वेग आणि पिंगा घालताना जमिनीवर मारलेली थाप भाई. या सगळ्या खेळांमुळं शरीराचा असा व्यायाम व्हायचा की जिम मध्ये जाण्याची कधी गरजच पडायची नाही. नखुल्या, घागर घुमवणे किंवा लाट्याबाई लाट्या यांसारखे गाण्यांचे खेळ तर मनावरचा सगळा ताण हलका करायचे. पण आज काय झालंय, फ्लॅट संस्कृती आली आहे, अंगणं हरवली आहेत आणि त्याच सोबत हे खेळ सुद्धा मागे पडलेत. आज आपली मुलं किंवा आपण स्वतः मोबाईल स्क्रीन मध्ये इतके व्यस्त झालोत की एकत्र येऊन हसणं खिदळणं विसरून गेलोय. हे खेळ फक्त मनोरंजक नव्हते तर ते महिलांचे मानसिक आरोग्य आणि शारीरिक ताकद टिकवून ठेवणारे उत्तम माध्यम होते. सखींनो, हे खेळ पूर्णपणे नष्ट होऊ नयेत आणि म्हणूनच आपण पुढाकार घेतला पाहिजे. येणाऱ्या सणांमध्ये आपल्या सोसायटीमध्ये किंवा गल्लीमध्ये एकत्र येऊन पुन्हा एकदा झिम्मा फुगडीचे फेर धरायला हवेत. आपली ही समृद्ध संस्कृती पुढच्या पिढीला सुद्धा आपण शिकवायला हवेत. तर मंडळी, यावेळेस तुम्ही सुद्धा हे खेळ नक्की खेळा. कसं वाटलं ते मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मुझे आज भी पसंद है वो रात का आलम, आसमान से बरसती हल्की ओस की बूंदे, हाथ में चाय का प्याला, चारों तरफ सिर्फ सन्नाटा, हल्की धुन में बजता रेडियो और हमारा पसंदीदा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी किंवा अगदी घरातली साफसफाई करण्यासाठी सुद्धा आपण बाजारातून व्हिनेगर म्हणजेच सिरका विकत आणतो, पण बाजारामध्ये मिळणाऱ्या बहुतांश व्हिनेगरमध्ये केमिकल्स किंवा ऍसिडचा वापर केलेला असतो. आणि मग तुम्हीच विचार करा की हेच व्हिनेगर जर आपण अगदीच नैसर्गिक पद्धतीनं कोणत्याही केमिकल शिवाय घरच्या घरी बनवलं तर हो, हे अगदी सहज शक्य आहे. आणि आज आपण सफरचंदाचं म्हणजेच ॲपल सायडर व्हिनेगर घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत. हे बनवण्यासाठी आपल्याला खूप काही साहित्य लागत नाही, फक्त 3 ते 4 चांगली सफरचंद, 2 ते 3 चमचे गुळ किंवा साखर आणि स्वच्छ पाणी, एवढंच साहित्य आपल्याला हवं. कृती अगदी सोपी आहे. सगळ्यात आधी सफरचंद स्वच्छ धुवून पुसून घ्या, त्याचे छोटे छोटे तुकडे करा. लक्षात ठेवा, त्याचे दाणे किंवा साल काढायची अजिबात गरज नाही आहे. आता हे तुकडे एका काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत भरा. प्लास्टिक किंवा धातूची बरणी अजिबात वापरू नका. या बरणीमध्ये सफरचंदाचे तुकडे बुडतील एवढं कोमट पाणी टाका आणि त्यामध्ये गुळ किंवा साखर मिक्स करा. गुळ हा या मिश्रणाला आंबवण्यास म्हणजेच फर्मेंटेशन होण्यास मदत करतो. आता या बरणीचं तोंड एका स्वच्छ सुती कापडानं, जास्त करून कॉटनच्या कापडानं घट्ट बांधून घ्या, जेणेकरून त्यामध्ये हवा खेळती राहील पण धूळ किंवा कीटक जाणार नाहीत. ही बरणी घरातल्या अशा जागी ठेवा जिथे अंधार असेल आणि उष्णता सुद्धा असेल, जसं की किचनचा एखादा कोपरा किंवा कपाट. सखींनो, पहिल्या 2 आठवड्यामध्ये रोज न विसरता एका लाकडी चमच्यानं हे मिश्रण एकदा तरी हलवून घ्यायचं. 2 आठवड्यांनी सफरचंदाचे तुकडे खाली बसतील आणि पाण्याचं रंग बदलेल. आणि मग हे पाणी गाळून घ्या आणि सफरचंदाचे तुकडे फेकून द्या. गाळलेलं पाणी पुन्हा त्याच बरणीत भरून आणखी 3 ते 4 आठवडे अंधाऱ्या जागी ठेवून द्या. बस 5 ते 6 आठवड्यामध्येच तुमचं अगदी शुद्ध, नैसर्गिक आणि आरोग्यासाठी फायदेशीर असणारं होममेड व्हिनेगर तयार होतं. हे व्हिनेगर तुम्ही वर्षभर वापरू शकता. तर मंडळी, हे घरच्या घरी तयार करा आणि मला नक्की सांगा की हे ट्रिक तुम्हाला कशी वाटली. तर मंडळी, अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सखेनो, आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या पारंपरिक खाद्य संस्कृतीतील एक अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी पेय, ते म्हणजे आंबील। ज्वारी, बाजरी किंवा नाचणीच्या पिठापासून तयार होणारी ही आंबील चवीला इतकी भारी आणि पचायला हलकी आहे ना, आणि त्याचसोबत शरीराला सुद्धा थंडावा देणारी आहे। विशेषतः पावसाळा आणि उन्हाळ्यामध्ये आंबीलचा आहारामध्ये समावेश करणं अत्यंत फायदेशीर आहे। चला तर मग पाहूयात ही आंबील बनवण्याची अगदी सोपी पद्धत। सर्वप्रथम 4 चमचे ज्वारीचे पीठ अर्धा कप पाण्यामध्ये गुठळ्या न राहता असे कालवून घ्या। एका भांड्यामध्ये 2 कप पाणी उकळायला ठेवा आणि पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये हे पिठाचे मिश्रण घाला आणि सतत ढवळत 8 ते 10 मिनिट शिजवा। मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामध्ये 1 कप ताक आणि चवीनुसार मीठ घाला। आता फोडणीसाठी एका छोट्या कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करा आणि त्यामध्ये जिरे, चिमूटभर हिंग, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून ही मस्त पैकी आंबीलवरती ही फोडणी मिसळा। वरून थोडीशी कोथिंबीर घातली की ही पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी आंबील तयार। आंबीलमध्ये कसं आहे सख्यांनो, कॅल्शियम, फायबर आणि अनेक पोषक घटक असतात, त्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते, शरीराला ऊर्जा मिळते आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखं राहतं। तर श्रोते हो, आपल्या पारंपरिक पदार्थांना पुन्हा एकदा आपल्या स्वयंपाकघरामध्ये स्थान द्या आणि आरोग्यदायी जीवनशैलीची सुरुवात करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयुक्त विषयासह। तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
3: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
3: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा शिदोरीबद्दल जी कधीच संपत नाही आणि ती म्हणजे आजीची शिदोरी. आजी म्हणजे अनुभवाचा खजिना, प्रेमाची सावली आणि संस्कारांची शाळा. तिच्या गोष्टी, तिचे घरगुती उपाय, तिचे स्वयंपाकातील आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन हीच तिची खरी शिदोरी. लहानपणी आजी सांगायची, अन्नाचा आदर करा, वेळेची किंमत ओळखा आणि माणुसकी जपा. त्यावेळी कदाचित या गोष्टी साध्या वाटायच्या, पण आयुष्य पुढे जात आहे तसं त्याचं अधिक महत्व जाणवत आहे. आजीच्या हातची भाकरी, लोणचं, लाडू किंवा पिठलं भाकरी यांची चव आजही मनात ताजीच आहे. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे तिने दिलेली जीवनमूल्य. संकटामध्ये धीर न सोडणं, कष्टाची लाज न बाळगणं, समाधानात आनंद शोधणं आणि नाती जपणं हीच तिची खरी शिदोरी. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आधुनिकतेकडे वाटचाल करतोय, पण आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि मूल्यांची शिदोरी सुद्धा तितकीच महत्वाची आहे आणि ती तितकीच जपली पाहिजे, कारण हीच शिदोरी आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आपल्याला योग्य दिशा दाखवत असते. त्यामुळेच मंडळी आपल्या आजी आजोबांकडं असलेल्या अनुभवांची शिदोरी कोणत्याही पुस्तकात मिळत नाहीये. पुन्हा भेटूया अशाच हटके विषयासह. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे. दान अवयवांचे हे प्राणदान आहे. नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी डॉक्टर सचिन उदमले. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी आई पण हा शब्द ऐकला की डोळ्यांसमोर येतं प्रेम माया त्याग आणि न संपणारी काळजी. पण या सगळ्यात एक प्रश्न अनेकदा मनात येतो तो म्हणजे आई पण निभावताना स्वतःची ओळख कुठेतरी हरवतीये का. मुलांचं संगोपन घरची जबाबदारी कुटुंबाची काळजी या सगळ्यात आई स्वतःसाठी वेळ काढायला विसरते. श्रोत्यांनो आई होणं ही खूप मोठी सुंदर आणि जबाबदारीची गोष्ट आहे पण त्याचसोबत स्वतःचं अस्तित्व जपणंही तितकंच महत्वाचं आहे. कारण जेव्हा आई आनंदी असते समाधानी असते तेव्हा ती आपल्या कुटुंबाला सुद्धा तितकाच आनंद देऊ शकते. स्वतःसाठी थोडा वेळ काढणं आपल्या आवडी जपणं नवीन काहीतरी शिकणं हे सगळं स्वार्थी पण नाही तर ते स्वतःला मजबूत ठेवण्याचा एक मार्ग आहे. आणि हो कुटुंबाची साथ इथे खूप महत्वाची आहे. तर मंडळी आपल्या आईला आपण थोडासा वेळ थोडस कौतुक आणि थोडीशी साथ देतोय का याचा विचार करायची तर गरज आहे. कारण आई फक्त एक नातं नाही तर ती एक व्यक्ती सुद्धा आहे. तिला तिची स्वप्न आहेत आवडी आणि ओळख सुद्धा आहे. तर मंडळी याच सुंदर अशा विचारांसोबत ऐकूयात हे सुंदरसं गाणं. या गाण्याचे बोल आहेत तू मगर साथ देणे का. हमराज या चित्रपटातील हे गाणं आहे. या गाण्याला आवाज दिलेला आहे महेंद्र कपूर यांनी आणि सुंदर असे शब्द दिलेले आहेत साहिर लुधियानवी यांनी. चला तर मग या सुंदर अशा गाण्याचा आनंद घ्या आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हाय हॅलो नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सखींनो, घरापासून दूर राहणं, हॉस्टेल किंवा PG राहणं हे जितकं एक्सायटिंग असतं ना तितकंच चॅलेंजिंग सुद्धा असतं. नवीन जागा, नवीन लोक, अभ्यास, काम आणि त्यात स्वतःची काळजी घेणं ही तितकंच महत्वाचं. तर आज काही उपयोगी आणि स्मार्ट हॅक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे एक छोटंसं इमर्जन्सी किट नेहमी तयार ठेवा. त्यामध्ये मेडिसिन्स, सेफ्टी पिन्स, चार्जर, टॉर्च आणि काही स्नॅक्स ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे रूम क्लीन ठेवण्याची छोटी सवय लावा बरं का. लहान जागा स्वच्छ असेल तर मन सुद्धा तिथे फ्रेश असतं. तिसरी गोष्ट म्हणजे हॉस्टेल लाईफमध्ये बाहेरचं खाणं जास्त होतं आणि म्हणूनच शक्य असेल तेव्हा फ्रुट्स, ड्रायफ्रुट्स किंवा हेल्दी स्नॅक्स जवळ ठेवा. त्याचसोबत रूममेटसोबत बाउंड्रीज क्लिअर ठेवा, कारण चांगली मैत्री आणि पर्सनल स्पेस दोन्ही गरजेचे असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेट नाईट बाहेर जाताना ट्रस्टेड लोकांना माहिती द्या आणि तुमचं लोकेशन शेअरिंग सुरू ठेवा. घरापासून दूर राहणं म्हणजे फक्त इंडिपेंडन्स नाही तर स्वतःला सांभाळायला शिकण्याची सुरुवात असते. मंडळी, मजा करा, शिका, पण स्वतःची काळजी घ्यायला मात्र अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मंडळी आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये ठीक सकाळी 11 वाजता नवीन नवीन गोष्टींसोबत, नवनवीन अशा हटके विषयांसोबत. तर मंडळी आता थोड्याच वेळात आर्ज वैशाली स्नेहवार्ता हा शो घेऊन येते तुम्हाला भेटायला. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर आपल्या सर्वांसाठी आज खास दिवस आहे, कारण आज स्नेहालय परिवारातील जिव्हाळ्याचं आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व अरुणा गायकवाड यांचा आज वाढदिवस आहे। अरुणाताई गेल्या अनेक वर्षापासून स्नेहालय परिवाराशी आत्मीयतेने जोडलेले आहेत। त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे, सकारात्मक विचारामुळे आणि माणसांशी जपलेल्या नात्यामुळे त्यांनी अनेकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे। शांत, संयमी आणि नेहमी सहकार्याची भावना जपणाऱ्या अरुणाताईंचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे। रेडिओ नगर 90.4 FM च्या संपूर्ण टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून अरुणाताई तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा। अरुणाताई ईश्वर चरणी एकच प्रार्थना, आपल्या आयुष्यात सदैव उत्तम आरोग्य, आनंद, यश, समाधान आणि भरभरून प्रेम लाभो। तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि प्रत्येक नवीन दिवस नवे आनंदाची आणि यशाची पहाट घेऊन येऊ। तुमचं हसत खेळत व्यक्तिमत्व असं सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत राहो ही सदैच्छा। अरुणाताई तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत, साथिया ये तूने क्या किया है। सुंदर असं गीत ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: कभी हंसाता है, कभी नगमे सुनाता है, दीन दुनिया का हाल भी बाखुदी फरमाता है, रेडियो दोस्त की तरह साथ निभाता है। सुनते रहिए रेडियो निकल 90.4 एफएम, आवाज तुमचा।
1: वेलकम बैक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा। मी अर्जे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर आपल्या सर्वांना स्नेहालय संस्थेबद्दल माहिती आहे। अहिल्यानगर मध्ये गेले अनेक वर्ष समाजातील वंचित, दुर्लक्षित, गरजू महिला, मुली आणि विधवा वंचित घटकांसाठी ही संस्था माणुसकीच्या भावनेने सातत्याने कार्यरत आहे। या संस्थेअंतर्गत अनेक महत्वाचे प्रकल्प राबवले जातात आणि प्रत्येक प्रकल्पामागे असते एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा। अशाच महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक म्हणजे सेल्टर निवासी प्रकल्प। या प्रकल्पामार्फत गरजू महिला आणि मुलींना सुरक्षित निवारा, संरक्षण, समुपदेशन, शिक्षण, कौशल्य विकास आणि स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केलं जातं। या प्रकल्पामागचं काम, त्यातील अनुभव, आव्हान आणि अनेक प्रेरणादायी कथा जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सेल्टर प्रकल्पाचे डायरेक्टर प्रवीण मुत्याल सर। चला तर मग त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या प्रकल्पाचा प्रेरणादायी प्रवास।

0: नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: तर सर, आपण सर्वप्रथम आपल्या स्नेहालय संस्थेशी कसे जोडले गेलात?
1: स्नेहालय संस्थेशी मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून जोडलेलं गेलेलं आहे. मी साधारण एक 9वी मध्ये असताना स्नेहालय संस्थेसोबत मी काम करायला सुरुवात केलेली आहे. त्यावेळी डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांची सर्व टीम आपले चित्रा टॉकीजच्या लालबत्तीत भागात यायचे. ते मुलांना समजून सांगायचे आणि सगळ्यांना सोबत घेऊन ते त्यांनी एक बालभवन चालू केलं होतं. त्या बालभवनच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थी म्हणून एकत्र आलेलो आहोत.
0: अच्छा. आणि त्यानंतर मग तुमची सुरुवात कशी झाली आपल्या स्नेहालय संस्थेमध्ये वर्कची?
1: स्नेहालय संस्थेमध्ये जेव्हा चाइल्डलाईनचा प्रकल्प आला, त्या चाइल्डलाईनच्या प्रकल्पाच्या माध्यमातून मी टीम मेंबर म्हणून कामाला जॉईन झालो आणि त्यानंतर टीम मेंबर म्हणून मी चाइल्डलाईनच्या कामाला सुरुवात केली. चाइल्डलाईन ही अशी एक हेल्पलाईन आहे की ते 24/7 चालत असलेली केंद्र सरकारची ही प्रकल्प होता. त्याच्यामध्ये जे काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या मुला मुलींसाठी ही हेल्पलाईन होती.
0: नक्की सर. आणि तेथील अनुभव तुमचा काय होता चाइल्डलाईन मधील?
1: चाइल्डलाईन मधील अनुभव खूप असा म्हणजे एक भीतीदायक पण होता, एक थरारक पण होता आणि एक काही गोष्टी पण अशा घडल्या गेल्या की ज्याच्यामध्ये माझं पूर्ण जीवन बदलून गेलं. कारण की भीतीदायक अशा गोष्टी होत्या की याच्यामधलं दररोज कुठं ना कुठं मुलींवरती अत्याचार व्हायचे, ते आमच्यापर्यंत यायचे आणि त्यांना आम्ही त्यांना सेवा द्यायचो. त्यावेळेस मध्ये त्याच्यामध्ये जे आरोपी होते त्यांच्याकडून धमक्या येणं, त्यांच्याकडून मारहाणीची घटना होणं, अशा प्रकारचे त्रास आम्हाला होत होता. दुसरी गोष्ट की ज्यावेळेस आम्हाला कळालं होतं की काही ठिकाणी अल्पवयीन मुलींची तस्करी होत आहे, त्या ठिकाणी आम्ही स्वतःहून बोगस गिरॅक होऊन जायचो, त्यांना त्यातून बाहेर काढायचो. आणि बोगस गिरॅक होऊन काढताना त्यातून आम्हाला भीतीदायक वातावरण म्हणजे काय पोलीस सुद्धा आमची फेर तपासणी करायची, अशा प्रकारचं ते काम आम्ही केलं होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की मिसिंग मधली मुलं जी आम्हाला सापडायची त्यांना परत त्यांच्या घरी पोच करणं हे जरा जिकरीचं काम होतं.
0: स्नेहालय संस्थेमध्ये चाइल्डलाईन मध्ये तुम्ही अगोदर वर्क केलेलं आहे, तर आता सध्या तुम्ही कोणत्या पोस्टला आहात आणि आता सध्या तुमच्याकडे कोणता प्रोजेक्ट आहे?
1: आता मी स्नेहालयाचा प्रकल्प संचालक म्हणून अनुदानित आणि निवासी प्रकल्प पाहतोय. याच्यामध्ये एकूण 7 प्रकल्प आहेत, ज्याच्यामध्ये मी देह व्यापार करणाऱ्या महिला, समलिंगी करणारे संबंध असणारे पुरुष, तृतीयपंथी महिला, तमाशा कलावंत, तसेच जे 18 वर्षावरील जे महिला आहेत जे डोमेस्टिक व्हायलन्समधल्या आहेत, कायद्याने पीडित आहेत, ज्यांना औषधोपचाराची गरज आहेत, अशा महिलांपर्यंत काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर आपला मानसिक आजारी रुग्णांसाठी पण मी मानसग्राम प्रकल्प म्हणून त्या ठिकाणी काम पाहत आहे.
0: तर सर, आपण म्हणताय की पीडित महिलांना किंवा जे काही देह व्यापार किंवा आणखीन तुम्ही सांगितले, तर ते प्रोजेक्ट आपले नेमके कसे वर्क करतात?
1: ते प्रोजेक्ट आपले वर्क त्यांच्या सेवा सुविधानुसार करतात की त्यांना हेल्पलाईनच्या द्वारे आपण त्यांना मदत करतो, समुपदेशनच्या द्वारे मदत करतो, त्यांना निवारा देऊन उपचार देऊन त्यांना मदत करतो आपण. त्याचबरोबर त्यांचं शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, त्यांचं कायदेशीर सल्ला, वैद्यकीय मदत देऊन आपण त्यांना मदत करतो. या विविध प्रकारची सेवा देऊन आपण त्यांना बरं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचबरोबर त्यांना त्यांच्या पायावरती सक्षम करण्याचा, उभे करण्याचा प्रयत्न करून त्यांना त्यांच्या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतो.
0: नक्की सर. तर जर असे जर कुठे आढळले तर आपल्याशी कसा संपर्क साधू शकतात किंवा यामध्ये विविध तुमच्याकडे प्रोजेक्ट आहेत, जसे की आता देह व्यापाराचा ते तुम्ही तिथे एक त्यांना एक रोखण्याचं काम करतात, तर ते आपले सेंटर कुठे आहे?
1: ते सेंटर आपले पूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्ये काम चालतं आपलं. जसे की शेवगावमध्ये, श्रीरामपूरमध्ये, कोपरगावमध्ये, शिर्डीमध्ये, जामखेडमध्ये आपले ऑफिसेस आहेत, त्या ठिकाणी तिथे सेंटर्समध्ये आपलं काम चालतं. याच्यामधलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की ह्यामधील जे देहव्यापार करणाऱ्या महिला किंवा जे अतिजोखीम गटातील वर्तन करणारे जे लाभार्थी आहेत त्यांच्यामधील HIV चे प्रमाण कमी करण्याचं काम आपण करतो की जेणेकरून नवीन HIV संसर्ग रुग्ण आढळला नाही पाहिजे आणि जे रुग्ण आढळले आहेत त्यांच्यावरती आपण उपचार करून त्यांना त्यांचं व्हायरल लोड, CD4 आणि त्यांचं ERT गोळ्या आपण त्यांना चालू करून देतो.
0: आणि त्याचबरोबर आपण अत्याचारित महिला ज्या आहेत त्यांच्यावर पण काम करतात, तर ते एक सेंटर कुठे आहे?
1: ते सेंटर आपलं स्नेहादार पुण्याला एक आहे आणि आपल्या नगरमध्ये एक आहे, तेथून आपण त्यांना मदत करत असतो.
0: तर आपलं स्नेहादार नेमकं कोणत्या ठिकाणी आहे सर?
1: स्नेहादार आपलं जे जिल्हा न्यायालय जुनं कोर्ट आहे त्याच्यासमोर आपलं राजहंस विहार बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी आपलं ते स्नेहादारचं केंद्र आहे.
0: आणि सर सर्वप्रथम तुम्ही तर सांगितलंय चाइल्डलाईन मध्ये वर्क केले, त्याबरोबर तुम्ही 7 प्रोजेक्ट सुद्धा राबवतात, आणि सध्या आता तुम्हाला काय वाटतं की तुम्ही यामध्ये वर्क करताय आणि तुम्हाला एक असा एखादा अनुभव वाटतोय का हा मी ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मला एक चांगलं वाटतंय किंवा एक चांगला अनुभव येतोय?
1: हो, मला चांगला अनुभव असा वाटतं की मी काम करत असताना माझ्या कामाची पण दखल घेण्यात आलेली आहे आणि म्हणूनच मला गोपालभाई गुजर आदर्श कार्यकर्ता पुरस्कार मिळाला, त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो की एक स्नेहालयाच्या कार्यकर्त्याच्या चांगल्यापैकी काम केल्याची दखल त्यांनी घेतलेली आहे.
0: अच्छा, तुम्ही म्हणताय की आपण लहानपणापासूनच इथे स्नेहालयाशी जोडलेला आहात, तेव्हापासून ते आतापर्यंत एखादा असा प्रसंग सांगू शकताय का तो अविस्मरणीय आहे आणि तो तुम्ही विसरू शकत नाही?
1: हो, असे अनेक प्रसंग आहेत, पण त्याच्यामधला सगळ्यात पहिले प्रसंग म्हणजे जो सायकल यात्रा होती.
0: अच्छा,
1: आपला भारत बांगलादेशच्या सायकल यात्रेत मी सहभागी झालो होतो, बांगलादेशला गेलो होतो, त्या ठिकाणी सायकल चालवून मला खूप चांगल्या पैकी बरं वाटलं. एक वेगळा देश पाहायला मिळाला, तिथलची संस्कृती, तिथलची लोकधारा, त्यांची विचारधारा आणि तिथलं जे गांधी आश्रमचं काम चालतं ते मला जवळून पाहायला मिळालं आणि बांगलादेश मधले जे विविध स्मरणीय ठिकाणे ते मला पाहायला मिळाली. हा माझ्या खूप आनंदाचा विलक्षणाचा आनंदाचा क्षण आहे.
0: आणि त्यात सायकल यात्रेमधील एखादा क्षण आहे का असं, ते तिथे काही अडचणी आल्यात किंवा काही तुम्हाला अवघड रोड वाटतोय की मी आता जाऊ शकत नाही इथून?
1: तसं अवघड रोड तर खूप वाटलं आम्हाला, पण त्यातून आम्हाला त्यातून खूप चांगल्यापैकी त्या गांधी ट्रस्टच्या आम्हाला मदत मिळाली, सहयोग मिळाला आणि त्या ठिकाणची अनेक पोलीस लोकांनी पण आम्हाला मदत केली, त्याच्यामुळे असं काही अडचण जास्त करून आले नाहीत आम्हाला.
0: अच्छा, आणि आपल्या प्रोजेक्ट मध्ये वर्क करताना काही अडचणी आल्यात का?
1: प्रोजेक्ट मध्ये काम करताना तसंच कर्मचाऱ्यांची जी मानसिकता असते, त्यांचं काम करण्याचा जो समाधान असतं ते त्यांना देण्याचा प्रयत्न करताना थोडा अडचण येत असते त्याच्यामध्ये, पण त्यातून आपण मार्ग काढून त्यांचे काउन्सिलिंग करून त्यांना प्रशिक्षण देऊन आपण त्याच्यावरती उपाययोजना करत असतो.
0: सगळ्या महिलांना किंवा मुलींना तुम्ही घडवण्याचं कार्य करता, त्यांना पुढे घेऊन जाण्याचं कार्य करता, तर एखादी अशी सक्सेस झालेली महिला किंवा मुलगी आहे का तिचं तुम्ही सांगू शकताय की हो ही मुलगी सक्सेस झाली, ही महिला आमची इथून तिच्यामध्ये काहीतरी कौशल्य निर्माण झाले आणि ती पुढे काहीतरी करते तिचं स्वतःच?
1: हाय, अशा मधलं आपलं जर का पाहिलं उदाहरण तर सगळ्यात मोठं सक्सेस स्टोरी म्हणजे जयाताई जोगदंड.
0: नक्कीच,
1: ते 2006 पासून आपल्या स्नेहज्योत प्रकल्पात ॲज अ पीअर एज्युकेटर म्हणून त्यांनी काम केलेले आहेत आणि त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये खूप बदल केला, त्यांना वारंवार आपण समजावून सांगून त्यांची काउन्सिलिंग करून त्यांना खूप मोठं केलं याच्यामधलं, आणि आज ते स्नेहालयाचे अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळतात. ही एक खूप मोठी यशस्वी कहाणी आहे आपल्या स्नेहज्योत आणि स्नेहालय प्रकल्पासाठी. स्नेहालयाचे जे आहे ते जोगदंड हे मूळचे बीडची राहणारी महिला होती, तिचं लहानपणीच तिचं लग्न झालेलं होतं. लहानपणी लग्न झाल्यानंतर तिला तिच्या नवऱ्याने खूप मारहाण केली होती आणि त्यामुळे तिला परत माहेरी यावं लागलं, पण माहेरी येताना तिच्या आईवडिलांनी तिच्याकडे खूप दुर्लक्ष केलं. मग तिची एक मैत्रीण होती, ती मैत्रिणीने तिला कल्याण ह्या ठिकाणी कामाला घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केलं होतं आणि कल्याणला घेऊन जाताना त्या मैत्रिणीने तिला विकून टाकलं होतं एका कुंठणखान्यामध्ये, आणि कुंठणखान्यामध्ये विकल्यानंतर मग तिला त्या व्यवसायाकडे भाग पाडलं गेलं होतं आणि त्या व्यवसायामध्ये तिने काम करताना खूप हाल अपेक्षा सहन केलं होतं. तिला रोज मारहाण व्हायची, तिला चटकी द्यायची, तिथलची मालकीनी लोक जर का तो धंदा नाही केला तर आम्ही तुला मारून टाकू अशी धमकी द्यायची, त्यामुळे तिला तो धंदा करायला भाग पाडण्यास त्यांनी प्रोत्साहित केलं होतं आणि त्यामुळे शेवटी तिच्याकडे पर्याय नव्हता, तिने मग स्वतःवा धंदा चालू केला होता आणि त्यातून मग ती तिथून धंदा चालू करत असताना तिला तिथे कस्टमर भेटला, तर कस्टमरने तिला सांगितलं की मी तुझ्या संघ लग्न करतोय तर तू माझ्या संघ चल, म्हणून त्या कस्टमरने तिला घेऊन गेला, त्या संघ लग्न केलं खोटं खोटं आणि तिने तिला शेवगावला जाऊन परत विकलं, परत तिची विक्री झाली आणि ती विक्री करताना मग तिला शेवगावमध्ये आणलं गेलं. आता ती शेवगावमध्येच राहते आणि तिला जो धक्का बसला तो मानसिक तो खूप वेगळा होता. ती म्हटली शेवटी माझ्या आयुष्य जर का धंद्यामध्ये जायचं असेल तर मला बाकीच्या समाजात येऊन पुढे येऊन उपयोग आहे माझ्या, त्यामध्ये तिने मग त्या धंद्यात तिने आपलं स्वतःचं चरित्र चालू केलं होतं आणि जेव्हा आपण स्नेहालय म्हणून त्यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना समजून गेलं की धंद्यामध्ये बाकीचे लोक आपला वाईट फायदा घेत असतात पण संस्था आपली चांगली आहेत, ते आपल्याला मदत करतात, त्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला मदत करतात, त्यातून मग त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न चालू केला होता.
0: खूप छान सर की तुम्ही त्यांना त्या एकदम तिथून वाईट परिस्थितीतून त्यांना बाहेर काढले आणि ते आता सध्या सक्सेसफुली आपल्या स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष आहेत. नक्कीच सर, ज्या महिला तुमच्यापर्यंत घेऊन येतात की त्यांच्या अडचणी नेमकं कशा असतात आणि

0: आपणापासून काय केलं पाहिजे म्हणून आपण काय करतो की त्यांच्या मुलांना आपल्या स्नेहालय संस्थेमध्ये निवार देतो, त्यांचं शिक्षण करतो, त्यांचा संस्कार देतो, त्यांचं आरोग्य जपतो आणि त्यातून त्यांना मदत करत असतो. त्यांचं आरोग्य त्यांचे महत्वाचे मुद्दे असतात की जेव्हा ते एखाद्या धंद्यामध्ये येतात ते स्वतःहून येत नाही, त्यांना कोणी फसून बळजबरीने गरिबीचा फायदा घेऊन त्यांना आमिष दाखवून या धंद्यामध्ये आणलं जातं आणि त्यातून जेव्हा त्यांच्या घरच्यांना कळतं की आपली मुलगी या धंद्यामध्ये आलेली आहेत तर मग ते त्यातून त्यांचा जो कौटुंबिक जो असतो सलोखा तो पूर्णपैकी बिघडून जातो. घरचे म्हणतात की आमच्यासाठी ही मुलगी मिळेली, त्यातून मग ते त्यांचं जो समाजाचा मुख्य घटक आहे म्हणून त्यांना जे पाहिजे नसतात शासकीय कागदपत्र त्यांना मिळत नाहीत. मग त्यासाठी आपण त्यांना आधार कार्ड काढणं, पॅन कार्ड काढणं, मतदानाचं कार्ड काढणं, रेशन कार्ड काढणं, उत्पन्नाचे दाखले काढणं, रहिवासी दाखले काढणं आणि जातीचे दाखले काढणं. जातीचा दाखला लवकर भेटत नाही पण ते काढण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. अशा प्रकारचे आपण त्यांना काम करतो याच्यामधलं आणि त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. पण कसं असतं जेव्हा महिला धंदा करतात त्यांना व्यसनशिवाय त्यांना धंदा काढता येत नाही, कारण की व्यसन जर केलं तर ते धंदा करू शकतात. कारण की एखाद्या व्यक्तीला आपल्या अंगावरती घेणं आणि त्यांच्यासोबत संबंध करणं हे त्यांना खूप वाईट वाटतं. जेव्हा लोक म्हणतात की आपकी तो बहुत मजा होती तर ते म्हणतात बाहेर तो हमारी मजा होती लेकिन कमरे के अंदर हमें सजा मिळती. म्हणजे एवढं त्यांचं वाक्य जे आहे ते खूप मनाला भिडणार आहे. जे त्यांचं आयुष्य आहे ते आतमध्ये त्यांना कसं वाटत असेल हे आपण त्याचा विचार करायला पाहिजे. म्हणून माझी समाजाला विनंती आहे की ते पण एक समाजातील नागरिक घटक आहेत, त्यांना समाजाने स्वीकारला पाहिजे. त्यांच्यावरती स्वतःचा जो आत्मविश्वास आहे त्यांच्यावरती तो हे केला पाहिजे, त्यांनी म्हणजे मनोभाव स्वीकारला पाहिजे आणि त्यांना काम दिलं पाहिजे. कारण की ते पण काम करायलाच तयार आहेत पण समाज त्यांना स्वीकारत नाहीत, ही एक त्याची सगळ्यात महत्वाची एक अडचण आहे.
1: नक्कीच सर. तर सर अशा अत्याचारित महिला किंवा तुम्ही इतकं सांगितलंय तर त्याच्या महिलांविषयी जर काही असे केसेस आल्या जर तुम्हाला ते न्यायालयापर्यंत जर पोहोचवायचे असतील तर आपल्याला आपली महाराष्ट्र सरकार तर ते आपल्याला प्रोत्साहन देतं का की आपल्याला ते सपोर्ट करतं का?
0: हो, आपल्याला महाराष्ट्र सरकार सपोर्ट करतो यासाठी. कारण की आतापर्यंत जेवढं पण रेशन कार्ड भेटले, आधार कार्ड भेटले, ते सपोर्ट त्यांचे सपोर्ट मिळत आपल्याला मिळाले आहेत. त्यासाठी आपल्याला ते विविध आपण कॅम्प लावतो. तर कॅम्पमध्ये आपल्याला त्यांचे आधार कार्ड काढणं, पॅन कार्ड काढणं अशा प्रकारचे काम आपण ते करत असतो. त्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आपल्याला मदत करत असतं, नंतर जिल्हा महिला बाल विकास कार्यालय आपल्याला मदत करत असतं, पोलीस स्टेशन पण आपल्याला यासाठी मदत करत असतं.
1: जर एखाद्या महिलाची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये आपण FIR नोंदणी करण्याचा जर प्रसंग आलाच तर त्यावेळी आपल्याला ते सहकार्य भेटतं की आपण पुढे काय करायचं ते आपल्याला प्रोत्साहन देतात का?
0: हो, ते प्रश्न देतात. त्याच्यामधले पोलीस स्टेशनचा आपला चांगल्यापैकी संपर्क आहे, त्यांच्यासोबत आपला संवाद चांगल्यापैकी आहे, त्यांनी पोलिसांना माहिती आपलं न्यायालयाचं कार्य काय आहे त्याच्यामुळे ते आपल्याला मदत करत असतात.
1: पोलिसांच्या प्रतिक्रिया काय असतात?
0: त्यांच्या प्रतिक्रिया हेच असतात की न्यायालय संस्था खूप चांगल्यापैकी काम करतात महिलांसाठी. ते कोणी काम करतात असे काम न्यायालय संस्था करतात, त्याच्यामुळे महिलांची कोणतीही तक्रार असेल किंवा त्यांची कोणती पण फिर्याद असेल तर ते ताबडतोब स्वीकारतात, त्याच्यावरती कारवाई करतात आणि जे गुन्हेगार लोक आहेत त्याच्यावरती ते गुन्हे दाखल करण्याचे कार्य करत असतात.
1: नक्की सर. तर आता सध्याची महिला आपण म्हणतोय की सक्षम बनली पाहिजे, ती शिक्षण घेतलं पाहिजे, तर तुम्ही महिलांना काय संदेश देऊ इच्छितात?
0: महिलांनी सांगत असतो की आम्ही तुम्ही या धंद्यातून बाहेर पडा, नवीन शिक्षण घ्या, काम करा, समाजाच्या मुख्य प्रभावात या आणि समाज पण तुम्हाला स्वीकारण्यास तयार आहे असे आम्ही त्यांना सांगत असतो.
1: नक्की सर. तर सर आपल्या स्नेहालय संस्थेमध्ये आल्याच्या नंतर तुमच्या मध्ये स्वतःत काही चेंजेस झालेत असं तुम्हाला वाटतंय?
0: स्वतःमध्ये माझे खूप चेंजेस झाले. पहिले मी खूप हेकट होतो, मी कोणाचं ऐकत नव्हतं.
1: अच्छा.
0: आणि मी खूप चिडायचो, भांडखोर होतो. पण आता मी खूप शांत झालो, सगळ्यांचं ऐकून घेतो, सगळ्यांशी आपुलकीने वागतो आणि हे सर्व झालं डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांच्या प्रेरणेने झालेलं आहे, त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो.
1: तर एखादा असा प्रसंग सांगू शकताय की तुम्ही आता म्हणताय की जसं तुम्ही कोणाच ऐकत नव्हतात, तर एखादा असा प्रसंग आलाच असून आपल्या स्टुडंट पासून ते थेट आपल्या प्रोजेक्टचे वर्क पाहत असताना सुद्धा की एखादं तुम्हाला वर्क आलंय आणि ते तुम्ही एकदम चिडचिड करताय नाही मला नाही करायचं हे नंतर कधीतरी करेल मी, तर तेव्हा असा प्रसंग आलाय का? नाही, हो मी करू शकतोय आता हे काम डाऊनली सांगू शकताय.
0: हा, असे एक प्रसंग आला होता त्याच्यामध्ये. म्हणजे मला क्रिकेट खेळायची फार आवड होती, तर मी क्रिकेट खेळत असताना त्यावेळेस गिरीश सर आले होते आणि गिरीश सर त्यावेळेस मी याच्यामध्ये म्हणजे MAW पण शिक्षण घेत होतो याच्यामध्ये त्या काळामध्ये. तर गिरीश सरांनी सांगितलं अरे बा तू आता शिक्षण

0: करतोयस, तो आता खेळणं सोडून तू आता अभ्यासाकडे लक्ष द्यायला पाहिजे. तू ते आता खेळणं सोडून टाक. मला ते क्रिकेट खूप आवडायचे, तेव्हा मी खेळत होतो ना, पण मी त्यांना मग रागाच्या भरत म्हटलं होतं, नाही मला शिक्षण नाही करायचं, मला शिक्षण सोडून द्यायचे, मला खेळायचंय ते. आणि त्यावेळेस मी त्यांचं म्हणजे थोडं त्यांना म्हटलं होतं की मला नाही शिक्षण करायचंय. पण नंतर मग विचार केला की गिरीश सरांनी मला असं काय सांगितलं की शिक्षण तू पूर्ण कर म्हणून. ते कोणासाठी सांगतात, माझ्या स्वतःच्या भल्यासाठी सांगतात ना. तेव्हा मग मी काम डाऊन झालो आणि मग नंतर विचार केला नाही आता आपलं शिक्षण पूर्ण करायचं, कारण की आपलं मोठं स्वप्न तेच आहे. त्याच्यामुळे मी एमईडब्ल्यू पूर्ण केलं.
1: नक्की सर, एमईडब्ल्यू करण्याचा तुम्ही का निर्णय घेतला होता तेव्हा?
0: कारण की मी जेव्हा माझं बीकॉम झालं होतं तेव्हा मला म्हणजे घरचे मला कोणी असं सांगणं कोण नव्हतं की पुढे काय करायला पाहिजे, कोणतं शिक्षण क्षेत्रामध्ये यायला पाहिजे याच्यामधलं. पण यास सामाजिक क्षेत्रामध्ये जर का यायचं असेल तर एमईडब्ल्यू हे खूप महत्वाचं होतं शिक्षण घेणं, कारण की एमईडब्ल्यू मध्ये सर्वात जास्त जे शिक्षण देतात ते सामाजिक क्षेत्रामधलं शिक्षण देत असतात, त्याच्यामध्ये मला एमईडब्ल्यू करावं असं वाटलं.
1: अच्छा, आणि तुम्हाला सामाजिक क्षेत्राची आवड केव्हापासून होती?
0: गिरीश सरांपासूनच मला काम सामाजिक क्षेत्रात काम करण्याची मला आवड झाली, कारण की 90 साली मी पण त्याच क्षेत्रामध्ये काम करत होतो, कारण की मी वयाने थोडा मोठा होतो आणि सगळे मुलं थोडे लहान होते, सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम मीच करत होतो. सगळ्यांना एकत्र बसवायचं, त्यांच्याकडून प्रार्थना करून घ्यायचं, त्यांना मग खाऊ द्यायचं, हे काम माझ्याकडेच होतं.
1: अच्छा, तेव्हा पण तुम्ही मॉनिटरिंग करत होता आणि सर आता सध्या पण तुम्ही 7 प्रोजेक्ट राबवून तुम्ही मॉनिटरिंगच करताय ते. आणि सर आता यानंतर पण जर आपल्या पुढील 5 वर्षामध्ये जर आपल्या संस्थेमध्ये काही चेंजेस करूशी वाटतात तर तुम्हाला काय वाटेल की काय चेंजेस झाले पाहिजे?
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट की चेंजेस आपल्या प्रकल्पातील जे लाभार्थी आहेत त्यांचं चांगल्यापैकी सक्षमीकरण झालं पाहिजे, स्वतः ते पुढाकार घेऊन त्यांनी स्वतःच जीवन चरित्र बदललं पाहिजे, ते समाजाच्या मुख्य प्रवाहात यायला पाहिजे आणि त्यांचे एक चांगल्या प्रकारे पुनर्वसन व्हायला पाहिजे असं मला वाटतंय.
1: तर त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार?
0: त्यासाठी जे आपले सेवा सुविधा आहेत ते अधिक चांगल्यापैकी सक्षमपणे राबवण्याचं, गुणवत्तापूर्ण राबवण्याचं, अधिक गतीने काम करण्यासाठीचं, पारदर्शकपणे काम करण्यासाठीचं, जे त्यांचं अनुपालन आहे ते पूर्ण करण्याचं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्यांना पाठिंबा देण्याचं काम करण्याचं मानस राहील माझं.
1: नक्की सर. तर सर असं तुम्ही प्रोग्राम रन करतात का आपल्या संस्थेमार्फत की इथं जनजागृती करतायत का?
0: हो, आपण सगळ्या ठिकाणी आपण जनजागृतीचे कार्यक्रम घेत असतो, HIV/AIDS बाबत असेल, आरोग्य संदर्भातील जे मानसिक आरोग्य बाबतचं असेल, नंतर आपलं मायाची साडी कार्यक्रम असतो की त्यामध्ये आपण महिलांना कायदेविषयक ज्ञान देत असतो याच्यामध्ये, नंतर आपण महिला दिनानिमित्त आपले जे 10 गावातील आधार कार्डातील महिलांना प्रोत्साहित करून त्यांना प्रशिक्षण देत असतो आपण, अशा प्रकारे विविध प्रकारचे आपण कार्यक्रम आयोजित करत असतो.
1: त्या कार्यक्रमातून गावामध्ये जाऊन तुम्ही जनजागृती हा प्रोग्राम रन करतात, परंतु तेथील काही फीडबॅक येतो का?
0: हो, येतो, फीडबॅक येतो, कारण की त्यांना वाटते की आमच्या गावामध्ये आता स्नेहधार चांगल्यापैकी काम करते, त्यातून महिला सक्षम होत आहेत, महिलांना कळत आहे, कायद्याबाबत कळत आहे, कौटुंबिक हिंसाचार बाबत कळत आहे, त्यांना कलम कायद्यानुसार त्यांना कारवाई कुठं करायची याबाबत कळत आहे, त्यांना शासकीय कोणत्या कोणत्या आस्थापना आहेत ते पण त्यांना कळत आहेत.
1: तसं एखादी महिला आपली इथून सक्सेस झाली किंवा तिचं पुनर्वसन केलं तर त्यांचा तुम्ही फीडबॅक घेता का? होम व्हिजिट वगैरे करता?
0: हो,
1: प्रोसेस काय असते सर?
0: त्यांची आपण जे महिलांना आपण घरी पाठवलं त्यांची आपण होम व्हिजिट करत असतो, त्यांची आपण पाहणी करत असतो, त्या महिलेला परत काही वेदना नाही येत ना, तिला काही अडचण नाही येत ना, तिच्या समस्याचे निराकरण पूर्णपैकी झालेलं आहे की नाही, परत तिचा नवरा किंवा तिचे इतर कोणी नाते तिला मानसिक छळ स्वास्थ्याबाबत काही छळ करतात का ह्याचा आपण पूर्णपैकी आढावा घेत असतो, त्याच्या आपला एक फॉर्म असतो, ते फॉर्म पण आपण फिलअप करत असतो, त्यांचे समुपदेशन पण आपण करत असतो, आपण असं वारंवार भेट्या पण करत असतो.
1: पण त्याची प्रोग्रेस काय असते? जसं आपण पुनर्वसन करणार आहे त्यांचं, परंतु आपण डायरेक्टली तर नाही त्यांचं पुनर्वसन करू शकत, तर त्या अगोदरची प्रोसेस काय असते?
0: त्या अगोदरची प्रोसेस म्हणजे काय, एखादी महिला आली आपल्या इकडे तर तिची समस्या काय ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, मग त्या समस्याच्या आधारे त्याचं निदान कसं करता येईल, त्याच्यावरती उपचार कसे करता येईल, त्याचं समुपदेशन कसं करता येईल, त्याचबरोबर त्याचं पुनर्वसनाचा आराखडा आपण तयार करतो, मग तिला शिक्षण द्यायचं, व्यावसायिक प्रशिक्षण द्यायचं की तिला परत घरी पाठवायचं याबाबत आपण त्याची एक आढावा तयार करतो आणि त्या आढाव्याद्वारे आपण त्याचं पुनर्नियोजन करत असतो.
1: तर सर जसं की तुम्ही सांगितलंय 5 वर्षाच्या नंतर पण आपला प्रोजेक्ट कसा पुढे गेला पाहिजे आणि तुम्ही त्यावर सुद्धा प्रयत्न करणार आहात आणि एक महिलांना एक सक्षम करणं हे सगळ्यात बेस्ट तुम्ही वर्क करताय. तर जाता जाता आपल्या सर्व नगरवासियांना आणि आपल्या महिलांनाच येव मुलींना सुद्धा काय संदेश देऊ इच्छित?
0: सर्वांना हे मी संदेश देऊ इच्छितो की महिला आणि मुलींनी पुढाकार घेऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यायला पाहिजे. शिक्षण त्यांनी त्यांचं पूर्ण केलं पाहिजे. ज्यांचं अपूर्ण शिक्षण आहे त्यांनी जर का पूर्ण केलं तर पुढे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, सक्षम होतील. आणि आपण म्हणतो की शिक्षणाचाच आधार हा एक महत्वाचा भाग आहे की जेणेकरून महिला सक्षम होतील.
1: नक्की सर, धन्यवाद सर, तुमच्याशी बोलून छान वाटलं आणि वेळात वेळ काढून तुम्ही इथं आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.
1: नगरकर आताच आपल्या सोबत होते स्नेहालय संचली शेल्टर प्रकल्पाचे डायरेक्टर प्रवीण मुत्याल सर. प्रवीण सर, आपल्या व्यस्त वेळेतून वेळ काढून आपल्या निवासी प्रकल्पाविषयी इतकी महत्वाची आणि प्रेरणादायी माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नगरकर हो समाजातील गरजू महिला आणि मुलींना सुरक्षितता, सन्मान, आधार आणि नव्या आयुष्याची संधी मिळावी यासाठी स्नेहालय संस्था सातत्याने कार्यरत आहे. तर मंडळी, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी संजय आगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 आवाज तुमचा।
1: वेलकम बैक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जुन वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांची आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारनंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची। माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती तर हा आमच्या सोबत, कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठी। मंडळी दुपारी 2 वाजता आपण ऐकणार आहोत संचित अहमदनगरचं हा कार्यक्रम। ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक संशोधक स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या स्मरणार्थ संचित अहमदनगरच्या मालिकेत त्यांनी घेतलेल्या मुलाखतीचे पुनर्प्रसारण आपण ऐकणार आहोत। संवादक आहेत स्वर्गीय भूषण देशमुख। तर मंडळी, त्यानंतर आपण दुपारी 3 वाजता ऐकणार आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम। यामध्ये आपण ऐकणार आहोत एक कलाकार हेमेश रेशमिया यांच्याविषयी आपण ऐकणार आहोत। मंडळी, सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांज रंग हा कार्यक्रम। यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत आरजे अनु नगरकर। त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा कार्यक्रम। वन संवर्धन दिवसानिमित्त पहिल्या नगर सामाजिक वनीकरण विभागाचे वन अधिकारी श्री अमोल जाधव यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत। संवादक आहेत अर्जे अनु। त्याचबरोबर सायंकाळी 8 वाजता आपण ऐकणार आहोत श्यामची आई भाग 12 अभिवाचक स्वर आहे माणुसकीची शाळा दूत शिवाजी नाईकवाडी यांचा। त्याचबरोबर रात्री 9 वाजता क्रीडा झेप हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत। आषाढी एकादशी विशेष रिले रनवारी पूर्ण करणारे वैभव वाघ, स्मिता उकिरडे आणि विलास भोजने यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत। संवादक आहे ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर। त्याचबरोबर रात्री 10 वाजता स्वर संजीवनी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत। संगीत आणि मनोरंजन आरोग्याची सांगड घालणारी मालिका सादर करते आहे सुहास जोशी। नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे। यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची। पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, माझे नाव प्राचार्य डॉक्टर सतीशचंद्र गणपतराव सूर्यवंशी, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.

0: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे विशेष मालिका संचित अहमदनगरचं। आजचे पाहुणे आहेत सुंदर हस्ताक्षर आणि गजलांसाठी ओळखले जाणारे कविवर्य खलील मोमीन। त्यांच्याशी संवाद साधत आहेत भूषण देशमुख। या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी। ऐकूया संचित अहमदनगरचं।
1: नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आज आपल्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलेले पाहुणे आहेत प्रसिद्ध कवी श्रीयुत खलील मोमीन सर। कविवर्य खलील मोमीन यांना ओळखत नाही असा एकही रसिक आता असणं शक्य नाही। सर आपल्या नगर जिल्ह्यातल्या पारनेरचे वर्जेरे गावचे मूळचे रहिवासी आहेत। अनेक वर्ष ते मनमाडला होते नोकरीच्या निमित्तानं आणि सध्या ते कोल्हापूरला आपल्या मुलीकडे असतात। सरांची ओळख खरं म्हणजे त्यांच्या कवितेतून आपल्याला होणार आहे। त्यांचे 4 काव्यसंग्रह प्रकाशित आहेत। पहिला निरालय, दुसरा अक्षराई, तिसरा बिंब प्रतिबिंब आणि नुकताच कुंकवाचं कुंपण हा गझलांचा संग्रह त्यांचा आलेला आहे। सर खरं म्हणजे तुमच्या अक्षरातून तुमची ओळख होत होती, तुमची चित्र बघत होतो। आज तुमच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचा योग आला आणि आज आपल्याबरोबर सोनाली वाघमारे पण आहेत ज्या तुमच्या अतिशय फॅन आहेत, तुम्ही त्यांना मुलगी मानलेला आहे। सर तुम्ही मूळचे अतिशय दुष्काळी भागातल्या वडझिऱ्याचे, पण समृद्ध अशी कविता तुम्हाला लाभली, अतिशय छान असं कुंचल्याचं देणं तुम्हाला मिळालेलं आहे।
2: स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे जवळपास 43-44 दरम्यान माझे वडील मधवे, मोठे काका आणि छोटे काका, हे तिन्ही मंडळी एकेकाळी खडकीमध्ये अमिनेशन फॅक्टरीमध्ये काम करत असत
1: पुण्यात।
2: पण त्यावेळेला रेशनिंगचे इतकं भयानक प्रकार होता की काही खायला मिळायचं नाही आणि मग ही मंडळी कंटाळून गावी आली, म्हणजे निगोजमध्ये आली।
1: बरं,
2: आणि मग सगळी वात आत सुरू झाली। निगोज हे आमचं मूळ गाव।
1: बरं,
2: मग निगोजून मग वडझिऱ्याला गेलो। सुदैव एकच बरं का सोनाली की त्यावेळेला 7वीच्या वगैरे परीक्षा तालुक्याच्या गावी व्हायच्या
1: नारेगा,
2: आणि त्याच्यानंतर मी मला वाटतं 6वीत असताना रयत शिक्षण संस्थेचं माध्यमिक विद्यालय सुरू झालं तिथे। त्यावेळेला इमारत वगैरे काही नव्हती आमच्या वेळेला, म्हणजे आम्ही मी गेलो ज्यावेळेला म्हणजे 8वीमध्ये, मला इतरत्र जावं लागलं नाही थोडक्यात, म्हणजे
1: गावातच
2: शिक्षण झालं। सुदैवाने आम्हाला फार चांगले शिक्षक लाभले आणि ते जातीने लक्ष द्यायचे, म्हणजे अक्षरशः मंदिरामध्ये आमची
1: वर्ग भरत असत,
2: अत्यंत दारिद्र्य ज्याला म्हणतात। पण एक गोष्ट होती म्हणजे जे मी खऱ्या अर्थाने अनुभवलं की माणसं शेतकरी मंडळी सगळी अशा असायची गावामध्ये, आणि ती आमच्या तिघाही म्हणजे काकांना म्हणा माझ्या वडिलांना सगळं गाव लहान मुलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत मामा म्हणायचे सगळे।
1: अरे वा,
2: सगळ्यांचे मामा होते। आणि इतकी ती दिलदार मंडळी असायची, तुम्हाला सांगतो की कुठलेही सण वगैरे असेल तर मामा तुम्ही आल्याशिवाय आमचं पान हलणार नाही अशी अशा प्रकारची म्हणणं।
1: तुम्ही शाळेमध्ये असतानाच कवितेची आवड लागली,
2: त्याचं कारण असं की आम्हाला होते शेवाळे नावाचे मुख्याध्यापक, ते आम्हाला मराठी आणि इंग्रजी शिकवायचे, तर ते ऑर्फन होते म्हणजे, आणि करुणवीर भाऊराव पाटलांनी त्यांना लहानचं मोठं केलेलं। म्हणजे एक वेळ वडील किंवा आई आपल्यावर प्रेम करणार नाही इतकी ही माणसं प्रेम करत असत। म्हणजे उदाहरणार्थ SSC मध्ये असताना मला ड्रॉइंगची आवड होती खरं, म्हणजे मी तासन तास चित्र वगैरे काढायचो। सरांनी मला एक दिवस बोलून घेतले, रागावले अक्षरशः की बाकीचे विषय करतून तू सगळं चित्र काढत बसतो, एक वाजीबात ती तो विषय घेऊ नको तू। मग मी सरांना म्हटलं की सर मी तुम्हाला त्या बाकीच्या विषयात हे करून देतो। हां मग घेऊ शकतो म्हणे तू। म्हणजे इतकी आपुलकीने आणि इतकी जपणारी माणसं होती सगळी। इतकंच नाही, तुम्हाला आश्चर्य वाटेल की खेडेगावामध्ये बहुतेक सगळी शेतकरी मंडळी ही मळ्यामध्ये राहणारी, म्हणजे गावातली घरं ओसच असतात। मग किमान विद्यार्थी 2-4 जर घरामध्ये राहतील तर स्वच्छता ठेवतील किंवा हे करतील वगैरे, त्यावेळेला वीज वगैरे काही प्रकार नसायचा। आणि आमचे मुख्याध्यापक रात्री 1-1.5 वाजता चक्कर मारायचे, काय र अभ्यास चालू आहे की नाही।
1: बरं
2: इतकंच नव्हे तर म्हटलं सर पहाटे जमत नाही उठायला, माझा अलार्म घेऊन जा इतकी आपुलकीची माणसं होती. म्हणजे घरच्या लोकांना माहीत नसायचं तुम्ही कुठल्या वर्गात शिकतो किंवा काय चौकशी वगैरे, पण ही मंडळी इतकी जातीने लक्ष द्यायची आमचे शिक्षक वगैरे.
1: चांगले शिक्षक नाही पण भाग्य,
2: फार मोठं भाग्य, म्हणजे आपण विसरू शकत नाही या लोकांना. किंवा अगदी चौथीमध्ये असताना मला सांगतो, एक सुतार नावाचे आम्हाला शिक्षक होते, त्यांची हॉबी काय होती माहिती का, प्राथमिक शाळा म्हटल्यानंतर जुने वाडे वगैरे असं जुनं घर वगैरे धाब्याचं घर, मग ते खांड असायची त्याची, तर त्यांचा उद्योग असायचा माहिती का, ती वाक्प्रचार आणि म्हणी त्या बुरुनी असो लिहित. तर कुठं ते या हे कसं लहानपण जे असतं ना ते अत्यंत संवेदनशील असतं बघा. आणि दुसरी गोष्ट महत्वाची असते म्हणजे परिस्थिती तुम्हाला शिकवते. म्हणजे उदाहरणार्थ त्यावेळेला इतकं दुर्भिक्ष असायचं की आम्हाला दोन आणीची वही मिळायची नाही, कुणाची साईन बोर्ड वगैरे मी लिहित असेल त्याच्यातून दोन पैसे मिळायचे.
1: पेंटिंगची कामं,
2: पेंटिंगची कामं,
1: ही आवड होती चित्रकलेची ही लहानपणापासून.
2: लहानपणापासून असं काहीच नसतं, फक्त एक गोष्ट होती बरं का. तसं आमच्या घरामध्ये बऱ्यापैकी मंडळी होती, म्हणजे सगळ्यांनी यायचं लिहिता वगैरे, शिकलेली मंडळी होती पण फार नाही, म्हणजे यायचं थोडीवार. आणि एक गोष्ट होती की भजन हा जो प्रकार असतो ना तसा तिकडे मिलाद नावाचा एक प्रकार आहे, प्रीक्षितांच्या संदर्भामध्ये किंवा उनकी शान में ज्याला म्हणूया, तर असे काही कशी दे, मग जे आठवड्यातून म्हणा महिन्यातून म्हणा ते सगळं, तो एक संस्कार होताच नाही असं म्हणायला. की आमचे शिक्षक जे होते तर त्यांनी यशवंतांची आई कविता आम्हाला त्यावेळेला शिकवली होती, त्यांच्या डोळ्यात ते पाणी मी विसरू शकत नाही, आई म्हणू नको नी आई साकमारी वगैरे. तर हा कुठंतरी हे त्यावेळेला बालपणावर आपण जर संवेदनशील असू तर हे कुठंतरी आपल्या मनात रुजून जातं. आणि मग ते पुढं असं असं म्हटलं जातं की जशी तुमची इच्छा असेल तशी फळं आपल्याला आयुष्यामध्ये मिळतात.
1: अगदी बरोबर.
2: आणि मग तसं होत गेलं म्हणजे. आणि मग सुदैवाने मनमाडला आल्यानंतर प्राचार्य मसू पाटील, डॉक्टर मसू पाटील यांच्याशी भेट झाली वगैरे. अर्थात
1: त्याच्या आधीचा एक टप्पा तुमचा नगरचा होता.
2: हा नगरचा असा होता की नगर म्हणजे फक्त शिक्षणापुरतच होतं तसं काही. पण हा एक महत्वाची गोष्ट होती बरं का, की रबा मंचरकर नावाचे ते आमच्या गावचे
1: समीक्षक मोठे,
2: ते आमच्या गावचे, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की मित्र, म्हणजे ते वर अर्थात दोन इयत्ता पुढे बरं का, पण फार चांगला माणूस आणि अभ्यासू माणूस. समजा सुट्या असतील मेच्या वगैरे असं तर ते गावी यायचे, नगरलाच असायचे त्यांचं शिक्षण चालू. आणि आम्ही सगळे मग मित्र, मग आम्ही भटकायचो अगदी. आणि त्यावेळेला आम्ही बाळासाहेब म्हणत असो त्यांना, त्यावेळेला ते किर्लोस्कर किंवा इतर मासिकांमध्ये लिहित आणि आपलं एक आम्हाला आश्चर्य वाटायचं यांचं कसं काय छापून येतं वगैरे. किंवा साहित्याची आवड होतीच माझी आहे. आता त्यावेळेचं दुर्भिक्ष तुम्हाला काय सांगायचं की नोकरी जरी होती तर काही काही मंडळी होतीच म्हणजे रसिक साहित्याच्या संदर्भामध्ये. मग आम्ही काय करायचो, सर्क्युलेशन करायचो. त्यावेळेला अंक फार नाही गायचे बघा, राजेश किर्लोस्कर
1: मासिकांचं.
2: आम्ही काय करायचो, तीन तीन रुपये वर्गणी काढायचो, दहा दहा बारा मंडळी आम्ही मग सर्क्युलेशन तीन दिवस याच्याकडे तीन दिवस काढ आणि शेवटची अंक आपल्याला मिळतो शेवटी आपला. तर ह्या गमती चालायच्या. आणि मग हा प्रकार मग दिवाळी अंकाच्या संदर्भामध्ये, त्यावेळेला दिवाळी अंक म्हणजे पर्वणीच होती. त्याचं कारण असं की त्यावेळेला टीव्ही किंवा अशी काही माध्यम
1: नव्हता,
2: साहित्याबद्दल अत्यंत प्रेम होतो लोकांचं. हो आता हे सगळं आता उदाहरणार्थ हस्ताक्षर हा प्रकार सुद्धा म्हणजे सुधारणा होत आहेत त्याबद्दल आपलं काही नाक बुरण्याचं कारण नाही आहे की करलो जग मुठ्ठी में वगैरे हा प्रकार ठीक आहे मान्य. पण जिथे ऊन असताना तिथे सावली असते लक्षात ठेवा, की ज्या गोष्टी चांगल्या असतात ना त्याचे दुष्परिणाम असतातच. म्हणजे उदाहरणार्थ हस्ताक्षर वगैरे प्रकार गेला सगळा. आता लहान लहान मुलं सांगणं ते मोबाईलमध्ये इतकी गुंतलेली असतात, ऍडिक्ट झालेली असतात सगळे, की हस्ताक्षर नावाचा प्रकारच बहुतेक विसरलेली आहेत मुलं. असं लिहिणंच विसरलेली आहे
1: सगळं कॉम्प्युटरवरच
2: ते मला फार. आणि याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट कशी असते माहितीये का, क्रिएटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो, की हे मी केलंय याचा जो आनंद असतो ना, या आनंदाला ही मंडळी मुकलेली आहे. आता आमचं बालपण त्यावेळेला काय इतकं दारिद्र्यामध्ये गेलं पण आम्हाला तक्रार नाही आहे. त्याचं कारण सुसंस्कार ज्याला म्हणतोत ना आपण, चांगले संस्कार आमच्यावर झाले, आम्हाला तसे शिक्षक लाभले. आणि गावची मंडळी तर काय सगळी त्यावेळची परिस्थिती विचित्रच होती सगळी, पण अत्यंत प्रेमळ माणसं होती मला सांगतो.
1: सर शाळा महाविद्यालयात असताना आपण कविता एक छंद म्हणून करतो किंवा ते वय असतं
2: बरोबर
1: कविता करण्याचं. शाळेत असताना शिक्षक सांगत असतात की फाउंटन पेनचा वापर करा किंवा सुवाच्य लेखन आपण जो प्रकार असतो, पण नंतर हळूहळू हे कमी होत जातं आणि नंतर तर मोठेपणी आपण हे विसरून जातो. आपण कधी काळी कविता करत होतो किंवा छान लिहित होतो, पण तुम्ही एक छान सगळं जपलेलं आहे सर. अजूनही तुमचं अक्षर असं बघितलं की वाटतं की अरे मोत्यासारखं अक्षर आहे, किंवा तुमचे शब्द हे सगळं कसं तुम्ही म्हणजे अनेक जण तुमच्या आयुष्यामध्ये आले असतील, अनेक मोठी माणसं तुम्ही बघितली असतील, कुणाकुणाचा प्रभाव पडला तुमच्यावर?
2: प्रभाव म्हणजे कसं माहिती का, सुदैवाने म्हणा डॉक्टर मसू पाटील होते महाविद्यालयामध्ये प्राचार्य मनमाडला. मी एक गोष्ट अनुभवली की सरांच्या सहवासात मी काही त्यांचा विद्यार्थी म्हणून नव्हे, पण एक आवड होती म्हणून मी त्यांच्याकडे जात असे. त्या माणसाच्या सहवासात मी एक जवळपास एक तप घालवलं
1: हो,
2: आणि आश्चर्य म्हणजे मी त्याचा एकमेव असा साक्षीदार आहे की सर कुठेही गेले नाही पण संपूर्ण महाराष्ट्र सरांकडे आला.
1: अगदी
2: विशेषतः कुसुमाग्रजांना, बोरकरांना म्हणा, कुसुमाग्रजांना म्हणा, ही जी वरची जी मंडळी अगदी ग्रेसपासून सगळी, यांना सरांबद्दल अत्यंत आपुलकी असायची, आदर असायचा, कारण ते फार उत्तम समीक्षक होते. आणि समीक्षक विशेषतः समीक्षेचा त्यांचा जो प्रांत होता तो ती कविता होती, म्हणजे ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांचं कवी मन ह्याच्यावरच सरांनी PhD केली होती.
1: बरं,
2: मग तो एक अटॅचमेंट होतं ज्याला म्हणता येईल. आणि मग आम्ही थोडीशी गिरवायला लागलो.
1: बरं,
2: ABCD आणि अर्थात हे सगळं सरांच्या नजरेखालून जात असे. पण एक गोष्ट होती, आमच्यावर जे संस्कार झाले त्यावेळेला ते छंदोबद्ध कवितेचे होते, अगदी त्याच्यापासून काही हे नाही आहे, म्हणजे लपवायचं कारण नाही आहे. पण कविता अशी मुक्तही असते हे काही मला लवकर पटायला तयार नव्हतं त्यावेळेला.
1: सर मला वाटतं तुमची अगदी प्रारंभीची कविता म्हणजे छंदोबद्ध आपण जो तुम्ही म्हणाला तो प्रकार, तो पण श्रोत्यांना तुम्ही ऐकवा की अगदी सुरुवातीचं
2: म्हणजे कसं माहिती का, की मुक्तही मी लिहिले पण संस्कार कसे असतात ते मूळ ते महत्वाचं असतं. कविता लिहितो म्हणजे काय करतो की एखादा अनुभव आपण व्यक्त करत असतो. माझा असं मत आहे व्यक्तिशः ह्या वयामध्ये, म्हणजे केवळ फुशारकी वगैरे अशा अर्थाने नव्हे, पण जी काही नवीन मंडळी लिहितात त्यांच्यासाठी मला एक सांगावंसं वाटतं की ज्यावेळेला तुम्ही एखादा अनुभव व्यक्त करता कवितेतून, तर तुमचं म्हणून चिंतन, तुमचं म्हणून मनन जे आहे ना ते प्रतिबिंबित झालं पाहिजे तुमच्या कवितेमध्ये. क्रिएटिव्हिटीचा आनंद ज्याला म्हणतो, निर्मितीचा आनंद नाही तो तुम्हाला उपभोगता आला पाहिजे. हे जसं एखादा शास्त्रज्ञ असतो की नाही शोध लावणारा, पण आजकाल परिस्थिती अशी आहे की तुम्ही ते चटके किंवा तो ती कष्ट तुम्हाला सोसायची हिंमत तुमच्यामध्ये नाही आहे. तुम्हाला सवंग एक प्रकारची पॉप्युलॅरिटी पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही असे सोसता ना,
1: टाकीचे गाव
2: शब्द सोसल्याशिवाय काही, त्याच्यामध्ये एक प्रकारचं उथळ पण येते बघा, की तुमचं म्हणून चिंतन, तुमचं म्हणून मनन जे आहे ना ते फार मला महत्वाचं वाटतं. किंवा कवितेमध्ये काही उणी अशा येतात की असं वाटतं सुवर्ण अक्षरात लिहाव्यात. उदाहरणार्थ बघा, ग्रेस म्हणतात एका कवितेमध्ये की गव्हाचा दाणा नागवा पेरला तरी वस्त्र घेऊनच उगवतो, हे जे आहे ना याला मी चिंतन म्हणतो. किंवा असं बघा की आपण एखाद्या खेडेगावामध्ये चाललेलो आहोत, खडबडीत वाट आहे, साधी दगडी वाट, आणि ऊन रणरुंद आहे, आणि अशा वेळेला रस्त्यामध्ये एखादा डेरेदार वृक्ष ज्यावेळेला आपल्याला दिसतो, तर 5-10 मिनिटं बसताना किती आनंद होतो त्याच्या सावलीमध्ये. आता त्या सावलीला काय उपमा द्यावी, त्या सावलीला बघा मी काय उपमा दिली, की झाडाचा सळसळता शेंडा असेल वाऱ्याच्या बुजऱ्या बोलीतून आकाशाशी साधलेला सुसंवाद. झाडाचा सळसळता शेंडा असेल वाऱ्याच्या बुजऱ्या बोलीतून आकाशाशी साधलेला सुसंवाद, आणि त्याची सावली मातीच्या कनवाळू ममतेचा अनुवाद. हे जे आहे ना हे ज्यावेळेला आतून येतं त्यावेळेला तुम्ही त्या निर्मितीचा आनंद उपभोगू शकता असं मला म्हणायचं. म्हणजे मुळात आनंद उपभोगणं म्हणजे काय, की आणि ग्रेस म्हणायची मला ते फार पटतं की मॅन इज नथिंग बिफोर वुमन, कारण ती निर्मिती आहे, ती प्रकृती आहे, आणि माणूस म्हणजे पुरुष त्यामानाने काहीच नाही आहे. हा जो क्रिएटिव्हिटीचा आनंद आहे ना. आणि मग मला संजय चौधरीची एक कविता आठवते बरं का, तो फार छान म्हणतो की मी मुलींपुढे नेहमीच नतमस्तक होतो कारण त्यांना ते गर्भाशय असतं, आणि जिथे निर्मिती असते तिथे कवितेचा देव असतो, असं जे म्हणतात ना. निर्मितीचा आनंद तुम्हाला मुळातच उपभोगता आला पाहिजे. हा केव्हा, की जेव्हा तुमच्या ते अंतरंगातून तुमच्या काळजातून येतं ते, बरं का. आता वैविध्य आहे त्याच्यामध्ये. आता वैविध्य म्हणजे असं आहे की ही दलित कविता आहे, ही सामाजिक जाणीवची कविता आहे, ही अमुक कविता आहे, ही ग्रामीण कविता आहे, हे कप्पे मला अजिबात मान्य नाही. हे समीक्षकाचं काम. जी कविता आपल्याला भिडते ती कुठलीही असो मग ती माझी कविता. आता उदाहरणार्थ बघा की आठवण हा जो प्रकार आहे, आठवण म्हणजे गेलेली गोष्ट, संपलेली गोष्ट नाही का, आणि ती पुन्हा येते. आता हे मला शब्दांच्या चिमटीत पकडायचं आहे बघा. हे आठवण हा जो प्रकार आहे हो तो मला शब्दांच्या चिमटीत पकडायचा. तू कसा बघा, विविध प्रकारच्या आठवणी असतात, काही चांगल्या काही वाईट. तर मी असं म्हटलंय, सूर बासरीचे कानी दाटे आठवांनी गळा, राधा मिरेच्या मनात मुक्त गोविंद सावळा. काही आठवांचा तळ आहे नितळ नितळ, त्यात पाहताना मिळे सारे सोसण्याचे बळ.
1: वा,
2: सुस्त अजगरी तम सारे गिळून बैसला, थर थर ते अक्षर होता स्पर्श त्याचा ओला. किती किती आठवणी, काही गोड काही कडू, पंख छाटलेला क्षण लागे शब्दातून उडू.
1: फारच होता
2: की तू पंख छाटलेला क्षण आहे तू पुन्हा शब्दातून उडतोय. ही जी धरणं आहे ना, याचा एक आनंद असतो.
1: सर खरं म्हणजे कवींच्या अनेक पिढ्या तुम्ही बघितलेल्या आहेत, म्हणजे
2: अगदी
1: 1960 आधीच्या, 60 कविता म्हणतो त्याच्या आधीची कविता तुम्ही बघितलेली
2: बघितलेली.
1: बाबा बोरकर असतील किंवा नारायण सुर्वे यांच्यासारख्या, ग्रेस यांच्यासारखी मंडळी तुम्ही प्रत्यक्ष
2: त्यांना
1: भेटलेला.
2: आता कुसुमाग्रस्त आमचे जवळचे आहेत अगदी, म्हणजे केव्हाही जायचं त्यांना ऐकवायचं त्यांना सगळं सगळं, त्यांच्याबद्दल प्रश्नच नाही, आदरच आहे. पण कवी म्हणून मला जे आवडले ते बाबा बोरकर. त्याचं कारण असं केवळ, एकदा बोलता बोलता ते सहज म्हणाले, कवी कसा असावा असं जर मला कोणी जर मी मला प्रश्न विचारला तर मी म्हणून बाबा बोरकरांसारखा कवी असावा. आपल्याला कवी म्हणताना मला अक्षरशः लाज वाटते, अक्षरशः लाज वाटते. आपण कवी नाही आहात, आपण कवडे असं म्हणायला हरकत नाही. बाबा बोरकर म्हणायचे, मोमीन अरे मी शब्दांसाठी कधी थांबत नाही, शब्द माझ्या भोवती फेर धरतात आणि मी सांगतो तुमची गरज नाही, गरज लागल्यावर मी तुम्हाला बोलवीन. हे जे बोलणं आहे ना हे माझ्या काळजामध्ये इतकं रुतलंय. अहो आपण एकेका शब्दासाठी टाचा घासतो अक्षरशः. आणि यांचं म्हणणं बघा, आता उदाहरणार्थ त्यांच्या काही ओळी मला आठवतात, ती जी धारिष्ट्य आहे ना, तर मृत्यू तर प्रत्येकाला अगदी अटळ गोष्ट आहे, ज्याला म्हणतात अंतिम सत्य आहे ते. पण बोरकर सारखा कवी असं म्हणतात बघा, की तूच माझे पंख आणि तूच माझा पिंजरा, पिंजऱ्याचे दार ही तू, तूच मुक्तीची गटी, तूच माझा जीव घेणा बाण हो रे शेवटी. ही जी धारिष्ट्य आहे ना, किंवा मुक्ती हा शब्द बघा, मुक्ती हा शब्द ज्या वेळेला आपण उच्चारतो प्रत्येकाला हवी मुक्ती, कुठल्या मार्गाने, मंदिरात जाऊन की मशिदीत जाऊन की चर्चमध्ये जाऊन की पॅगोडात जाऊन, मग बळी देऊन की फुलं वाहून, केवढा गहन प्रश्न आहे. पण बाबा बोरकरांसारखा कवी मुक्ती हा शब्द किती सहज आणि सोपा करून सांगतात, आणि म्हणून इथं त्यांना आपण सलाम करावं असं वाटतं मला. ते एका गझलेमध्ये म्हणतात की मेघ सा जाशी तिथे तू आपणा शिंपीत जा, वांजुट्या झाडा झुडा ही नीत गोंजा रीत जा, पळलेला माळ येता थांब स्नेहाने जरा, स्वप्न पाचू चेतयाचे येऊ दे रे मोहरा, रिक्त ती वाचू न येथे मुक्ती नाही वेगळी, प्रीतीचा माते मळा ती आपली गंगाजळी, रिक्त होणच हीच मुक्ती.

0: आणि हा सगळा कार्यक्रम धुळ्याला होता. सर गेले होते कारण अनुष्टुप नावाचा जो जे आम्ही द्वैमासिक चालवत असू त्यांचा आमचा हा सगळा ग्रुप होता. त्याच्यामध्ये वारा सोनार अमुक तमुक सगळी मंडळी होती रमेश्वर खेडेपासून सगळी. तर प्रत्यक्ष सरांनी बाबा बोरकरांना काही बघितलेलं नव्हतं बरं का, त्यांच्याबद्दल लिहायचे किंवा त्यांचे कविता वाचे हे सगळं चालूच होतं पण प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. तर सरांनी पुरुषोत्तम पाटलांच्या एका कवितेवरच ते बोलले 40 एक मिनिटं बोलले आणि बोरकर बसले होते मंचावर. त्यांनी विचारलं की कोण ग्रस्त आहे ते, सांगितलं की ते मसू पाटील आहेत मनमाड कॉलेजचे प्राचार्य. कार्यक्रम संपला सर घरी आले मनमाडला आणि पाठोपाठ बोरकर आले आणि मी तुम्हाला खास भेटायला आलो. आणि मग तुम्हाला सांगतो की मग त्यांनी त्यांचं जे प्रबंध होता त्याच्यातला काही भाग वाचायला सांगितला आणि पहाटे 4 पर्यंत गप्पा आणि म्हणाले ह्या कविता पाटील साहेब मी कुणालाही वाचून दाखवलं नाही त्या तुम्हाला वाचून दाखवतो. आणि मग पुन्हा बोरकर आले. त्यावेळेचा एक प्रसंग असा की भिंतीला लागून असं टेबल होतं सर इकडे बसलेले बाबा बोरकर आणि मी अशा गप्पाचवाला असताना मला मधूनच बोरकरांनी प्रश्न विचारला काऊ मुमीन स्त्री पुरुष आणि पुरुष स्त्रीवर प्रेम करतो याबद्दल आपलं काय मत आहे. मला असं आलं म्हटलं स्वाभाविक आहे नैसर्गिक आहे. चूक चुकीचं बोलताय तुम्ही. बोरकर उठले आणि सरांच्या डोक्याचं चुंबन घेतलं आणि मी म्हणाले अहो मी चक्क अहो मी चक्क एका पुरुषाच्या प्रेमात पडलोय. म्हणजे किती वेगळी माणसं होती ही. आता वयाच्या 79व्या वर्षी जर मला कोणी विचारलं की मोठी माणसं कशी असतात तर मी जेवढी म्हणून मी मोठी माणसं बघितली अगदी पुलं देशपांड्यांपासून सगळी ती ही अत्यंत नम्र माणसं असतात बरं का. आता पुलंचंही उदाहरण देता येईल की ज्या वेळेला आणीबाणीच्या काळामध्ये कराडला साहित्य संमेलन झालं दुर्गाबाई भागवतांच्या अध्यक्षतेखाली त्यावेळेला आम्ही नुसतं ऐकणं आणि मोठमोठ्या लेखक कवींचे सह्या घेणं एवढंच आम्ही काम करायचो. उत्साह असायचा म्हणजे थोडक्यात म्हणजे साहित्याबद्दल एक आपुलकी असायची. पण त्यावेळेला पुलंनी मामला सही दिली नाही बरं का. हसण्यावरी नेले सगळं अरे आज शनिवारी कुठली सही घेता न करत्याचा वार वगैरे. आणि मग कालांतराने मला वाटतं 1992-93चा तो काहीतरी काळ असेल त्यावेळेला ग्रंथालीने मुंबईला चर्चगेटला पाटकोराला फार मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमामध्ये पुलंना माझी कविता फार आवडली आणि त्यांनी मला आग्रह धरला की मला ती लिहून द्या तुम्ही कविता.
1: अरे वा.
0: ते लिहिल्यानंतर मग माझा अक्षराई नावाचा कविता संग्रह प्रकाशित झाला. तो त्यांना मी पाठवला त्याच पिरियडमध्ये आणि त्या माणसाने मला पाठपोट पत्र लिहिलं. याच्यामध्ये माझा कवडीचाही मोठेपणा नाही त्या माणसाचा मोठेपणा यासाठी आहे. आणि म्हणून आता बघा या संदर्भामध्ये बोलताना आता उदाहरणार्थ मोबाईल वगैरे प्रकार असता तर पुलंनी समजायला ओ छान छान आवडला बरं का. पण पत्र लेखन आपण हरवतो आहोत बरं का. पत्र लिखाणे हा जो प्रकार आहे काही काही गोष्टी ज्या चांगल्या त्या कशा आपल्या हातून निष्ठून जात आहेत याचं भान आपल्याला उरलेलं नाही हे मला सगळ्यात मोठं दुर्दैव वाटतं आजच्या परिस्थितीमध्ये.
1: पुलंचं ते पत्र आहे तुमच्या?
0: आहे माझ्याकडे पत्र. याच्यामध्ये विशेष म्हणजे असं की त्यांनी संग्रह पूर्ण वाचून लिहिलेलं आहे हे मोठं पण आहे. दया पवारांच्या बाबतीमध्ये असं सांगता येईल बरं का. कराडला ज्या वेळेला एक संमेलन होतं तर आम्ही एका हॉलमध्ये असं झोपलेलो आणि ते म्हणाले बरं शेजारी अगदी तो म्हणाले अरे तुझ्या कविता मला फार आवडल्या बरं का.
1: ग्रेस पण लोकांना दुर्बोध वाटायचे भेटणार नाहीत तुसडेपणा
0: नाही असं नाही आहे. त्यांच्या तोंडून ऐकलेलं उदाहरण म्हणजे प्रत्यक्ष अगदी बोललेलं ते आले होते नाशिकला कुसुमाग्रजांना भेटायला आणि त्यांनी सांगितलेला अनुभव म्हणजे दार बंद होतो मी जोरात बेल दाबली बराच वेळ. आपण एकदा बेल दाबतो जोरात म्हणजे माझी निकट कळावी त्यांना कुसुमाग्रजांना मी आलो काय कोणाचं काय
1: बरोबर.
0: आणि मला भेटायचं माझ्या देवाला भेटायचं मला अशा अर्थाने. आणि हे भेटणं झाल्यानंतर ते मनमाडला आले होते
1: बरोबर.
0: त्याच्यानंतरही आमच्या भेटी झाल्या त्यांचं पत्रही आहे माझ्याकडे मी त्यांना पत्र लिहिलं होतं. तरी ही मोठी माणसं जी
1: तुमची पत्रमैत्री पण खूप म्हणजे
0: फार फार पत्र
1: अनेकांशी
0: अनेकांना मी पत्र
1: तुम्ही सतत संपर्कात आहात.
0: अगदी अगदी की ज्यांना कॅलिग्राफीची आवड आहे सुलेखनाची आवड आहे त्यांनाही मी माझी पत्र लिहिली आणि मग इकडे कवी मित्रांना तर भरपूरच लिहिलेले आहेत. नाशिकला किशोर पाठक होते तात्या होते वगैरे बरीच मंडळी वोडेकर अमुक तमुक धनंजय गोवर्धन ही सगळी आपल्या परिचित माणसं.

0: होती. आणि याच्यामध्ये बरं का, आनंद जोरवेकर नावाचा जो कवी होता तो मला फार आवडत असं, म्हणजे माझा फार अत्यंत जवळचा मित्र माझा तो, फार सुंदर लिहायचा तो खरं म्हणजे. आता पत्रव्यवहार आमचा सतत चालूच असे, तो बराच गॅप पडला, म्हणजे मी पत्रच लिहिलं नाही त्याला. आणि मग त्याचं मला अंतर्दिशीय पत्र आलं, प्रिय खलील, आणि शेवटी सही, पूर्ण पत्र ब्लँक कोरं. त्यांनी रागाने ते पत्र मला असं कोरं पत्र पाठवलं होतं रागाने. आणि मग मी त्याला मोठं पत्र लिहिलं की त्या कोऱ्या जागेत मला काय काय दिसलं ते.
1: अरे वा.
0: तुझे कोरं पत्र मला लिहिलं. तर तोही कवी फार उत्तम होता बरं का. आणि तो गेला याचं न भरून निघणारी पोकळी होती. मला वाटतं त्याला तो मृत्यूचा स्पर्श झाला असावा
1: हो
0: असं मला फार जाणवतं. त्याची एक शेवटची कविता ज्या वेळेला अनुष्टुपने प्रकाशित केली ती कविता आजही मला आठवते, की तो स्पर्श होणं मृत्यूचा बरं का. की शेवटी बघा, परमेश्वराने आपल्याला आता याच्यामध्ये अनेक गोष्टी, आता काही नास्तिक असतात आस्तिक असतात, तो प्रत्येकाचा भाग आहे. की नास्तिक असणं हे थोडंसं आढ्यथिकोरपणाचं लक्षण मला वाटतं, कारण ह्या सगळ्या सृष्टीमध्ये आपण एका खिसगंतीच असतो आणि आपल्या हातात काहीच नसतं हवं. तर तो जो स्पर्श आहे तो त्याला जाणवलेला आहे असं मला जाणवतं. फार सुंदर कविता आहे त्याची. की हे असे तृणासवे तरंगता, मनात ये भरून गूढ खिन्नता, पाकळी फुटे न फुटे तोच फूल, मरणाच्या हाकेने हो मलूल, संमोहित प्रहरांचा सतत पोर, जायचे पुढे पुढे कितीक दूर, भोवती हवा अशी विराण पुहल, सांग कुठे ठेवू हे प्राण फूल, ही हजार माणसे सुभोवती, स्वतःमध्येच गुंतली स्थितीगती, आसक्तीचे हे विराट औडंबर, आणि शांत सुप्रशांत विश्वंभर, मीन बुद्ध अंतरात पेटला, मीन पार्थ जास कृष्ण भेटला, नगण्य मी अनाथ एकले झुरूप, सांग कुणा दाखवू असले विरूप. हे जे आहे ना शेवटी एकच आहे मित्रांनो, की परमेश्वराने आपल्याला या जगात पाठवलं, गंमत म्हणून पाठवलेलं नाही. आणि शेवटी याचं ऑडिट होणार आहे, याची लेखापरीक्षा होणार आहे असं धर्मग्रंथ सांगतात. एवढं जरी भान प्रत्येकाला असलं जगामध्ये वावरताना, तरी मला वाटतं त्याने सगळे धर्मग्रंथ कोळून प्याले असं मी मानेल.
1: अगदी अगदी. सर, तुमचे चार कविता संग्रह प्रकाशित आहेत, पहिली कविता कधी प्रकाशित झाली?
0: आमचे मनमनमध्ये दोन कवी होते, त्यांचा कुठेतरी पदर धरून, कारण मसू पाटलांकडे जायचं म्हणजे काय करायचं नाही का, प्रश्नच असायचा, तर ऐकणं त्यांचं काहीतरी एवढंच हे असायचं, भीतभीत जात असे मी. मसू पाटील म्हणजे मोठे विद्वान माणूस. आणि ते करता करता मी एक कविता लिहिली आहो, आणि ती पहिली कविता अगदी व्हेरी फर्स्ट ज्याला म्हणता येईल ती अनुष्टुपने छापली.
1: बरोबर.
0: त्याच्यामध्ये बरं का तो गदराळ उठला थोडासा. आता याची मला कल्पनाच नव्हती, आणि ते योग्यही होतं, कारण मग ते म्हणायचे की मुवीन कोण प्राध्यापक आहे का, किती संग्रह लिहिले, आणि मग पहिलीच कविता ज्या वेळेला आपण छापत आहोत त्यावेळेला अनुष्टुपचा दर्जा इतका घसरला की काय वगैरे वगैरे असं काय अर्थ हे नंतर मला कळलं. म्हणजे पुरुषोत्तम पाटील वगैरे सतत सातत्याने मानमाडली येत असत मसू पाटलांकडे, तर ते एकदा असे आले आणि सर चहा करण्यासाठी मसू पाटील आत गेले, आणि त्यावेळेला पुरुषोत्तम पाटलांनी माझी अक्षरशः हजेरी घेतली, काय लिहितोस, किती लिहिलंस, किती कविता लिहिल्या वगैरे वगैरे वगैरे. त्यावेळेला मला इतकं लाजल्यासारखं झालं आणि मनातून अगदी प्रामाणिकपणे असं वाटलं की त्यांचा जो आक्षेप आहे मला त्यावेळेला जाणवलं ते, की अनुष्टुपचा अनुष्टुपने हे असं करायला नको पाहिजे होतं, आणि ते खरोखर योग्यच होतं, ते अगदी प्रश्नच नाही आहे. दरडावून मला जे बोलले आणि मला आतून जाणवलं की ते अगदी योग्य बोलतायत आणि खरं बोलतायत,
1: कुठेतरी दिशा दाखवणार हवं असतं त्या वळणावर.
0: पण त्याच वेळेला मी मनात खुणगाट बांधली की एक दिवस येईल असा की पुरुषोत्तम पाटील माझ्याकडे कविता मागतील. आणि तो आला आणि मग मागे वळून पाहताना मी पुरुषोत्तम पाटलांना, आता वडिलांसारखी माणसं ही मोठी माणसं असतात खरंच, आणि मग त्यांना मी तो प्रसंग कधीच मागे वळून सांगितला नाही. त्यांची पत्रं आहेत माझ्याकडे आहो की अरे ही कविता ऐकायला आज कुसुमाग्रज हवे होते, त्यांना किती बरं वाटलं असतं इथपर्यंत. आणि मग पाठीमागून वळून बघण्याचं काहीच कारण नव्हतं. तर अशी माणसं पाहिजेच आपल्या पाठीमागे, कुणीतरी बाप माणसं की ती छडी घेऊन उभी
1: आहे.
0: कौतुक करण्याऐवजी मला वाटतं दोष दाखवणारी माणसंच मोठी असतात बघा. आणि आपल्याला नेमकं तेच आवडत नसतं बघा, की कुणीतरी आपण आपलं स्वतःला असं समजत असतो की आपण लिहितो म्हणजे ते ब्रह्मवाक्य वगैरे असतात. आता उर्दूमध्ये बघा तुम्ही की समजा गझल हा प्रकार आहे की इस्लाह म्हणतात त्याला, की एखाद्या जाणकार गझलकाराला ती गझल दाखवणं उद्देश हा असतो. आता तो जो जाणकार असतो त्याला काही असं वाटत नाही की मी याच्यावर फार उपकार करतो आणि यालाही काही कमीपणा वाटत नाही. इथं प्रश्न एकच असतो की ती गझल किंवा ते काव्य ते मोठं झालं पाहिजे, मी लहान असलो तरी चालेल. आणि नेमकं याच्या विरुद्ध आपल्या मराठीमध्ये घडतं आहे असं मला फार प्रकर्षाने जाणवत आहे की सवंग ज्याला म्हणतात प्रसिद्धी, आजकाल माध्यमे भरपूर झालेली आहेत पण कष्ट करून किंवा साधना करून जी मंडळी लिहितात आणि ते केलं पाहिजे हो मला म्हणायचं आहे, इतकी काही झालेली असते आपल्याला आणि प्रसिद्धी माध्यमही इतकी वाढलेली आहेत. फेसबुक या अमुके नमुके भरपूर म्हणजे साप्ताहिक आहेत अमुक आहेत, एकंदरीत दर्जा एक एक घसरतो की
1: सर. एकेकाळी आपल्याकडे सत्यकथा नावाचं अतिशय दर्जेदार मासिक,
0: प्रश्नच नाही प्रश्न,
1: आणि सत्यकथेचा शिक्का तुमच्यावर बसला की मग पावन झाल्यासारखं.
0: अगदी अगदी प्रश्नच आहे. तो काळ असा होता बरं का की मी ज्या वेळेला नुकतीच लिहायला सुरुवात केली होती तर मी सत्यकथेचा वाचक होतो खरं म्हणजे, आणि मा ते गद्यापेक्षा किंवा इतर वाचनापेक्षा माझं कवितेवर जास्त असे बहुतेक मी बाकीचा प्रकार वाचतही नसे, समीक्षा म्हणा किंवा कथा म्हणा वगैरे. पण आता ही जी मंडळी मला भेटली सत्यकथेमधून, उदाहरणार्थ द बा दामणकर किंवा नारायण कुलकर्णी कवठेकर, इतरही कवी किंवा अगदी तुमचं सुरेश भट वगैरे, तर यांनी मला फार दिपवलं खरं म्हणजे या लोकांनी. आणि विशेषतः माझे आवडते कवी म्हणजे द बा दामणकर, मला फार आवडले त्यांच्या कवी. आजही माझ्या त्यांच्या कित्येक कविता माझ्या दोन पाठ आहेत. आणि मी दादांना भेटलोय, त्यांच्या घरी गेलोय, त्यांच्या घरी जेवण केलंय. माझ्यावरही प्रेम होतं आणि मी तर त्यांच्या कवितेवर अतोनात प्रेम करणारा माणूस. कवी कसा असावा याचं एक दुसरं उदाहरण म्हणजे द बा दामणकर दादा. कोपरगावला एक डॉक्टर होते आणि ते दरवर्षी
1: डॉक्टर मेहता
0: आणि त्यांच्या पत्नी, मग आसपासची सगळी कवी मंडळी आणि तो एक संपूर्ण ते जागरच असायचा रात्रीभरचा. मग ते जेवणपासून सगळं ते करत असत आणि हे इतकं आपुलकीने करायचे सगळी मंडळी. तर मी एकदा दादांना म्हटलं होतं म्हणजे दामणकरांना, तुम्ही या म्हणाला म्हटले या कार्यक्रमासाठी, आणि त्यांनी माझा शब्द पाळला होता. हो, माणसाला काहीतरी किरकोळ आजार होतो आणि आपण दुर्लक्ष करतो आणि मग काट्याचा नाहीटा होणं म्हणतो ना, तसं काहीतरी घडत असतं आयुष्यामध्ये, मोठा आजार होतो आणि मग ते आवाक्याबाहेर सगळं जातं. आयुष्यामध्ये असं घडतंच प्रत्येक माणसाच्या. पण प्रतिमा ज्या वापरतात दामणकर त्या किती सुंदर असतात बघा. उदाहरणार्थ की पतंग असतो बघा, तो विजेच्या तारेमध्ये अडकतो आणि 10-15 फूट मांजा शिल्लक असतो आणि तो फडफडफडफड त्याची चालू असते. आता ही प्रतिमा त्यांनी वापरलेली आयुष्याच्या संदर्भामध्ये. तर सांगाडा नावाची त्यांची कविता मला आठवली आहे बघा, ती अशी आहे की तारेत अडकलेल्या मुळारंभाशी संबंध तुटलेल्या पतंगाचे काय होते, प्रथम एक निरागस नेणीव तारेत अडकल्याची, वारा आला म्हणजे उडतो ही मनमोर पूर्वीसारखाच, लीलासूत्र अज्ञात हाती असल्यासारखा, नंतर चहूबाजूंनी त्याचे हल्ले सुटकेसाठी, तारेची बेलाग ताकद तुंगेपर्यंत, नंतर वारा त्याचे सगळे मस्तवाल रंग उडवून नेतो दिगंती, आणि एका संध्याकाळी पाहावं तर सांगाडा नुसता काड्यांचा, सांगाडा नुसता काड्यांचा, सांगाडा रंगीत रूपाचा, सांगाडा आकाशात गर्वाने डोलणाऱ्याचा, सांगाडा स्वर्गासाठी स्वर भरोसा ठेवणाऱ्याचा, सांगाडा खूप अनादी खूप अनंत, नियती भोगल्यानंतर एवढे शिल्लक राहते असे सांगणारा. ही जी तत्वज्ञान आहे. किंवा सामाजिक जाणीवेची कविता आहे त्यांची, एक फार सुंदर कविता आहे बघा, कंदील विकणारी मुले. आज सगळ्या गोष्टी आज तयार मिळतात, रेडीमेड मिळतात, पण आमच्या लहानपणी आम्ही घरी आकाश कंदील तयार करायचो. मोठा भाऊ असेल तर लहानमध्ये दादा मी चिकटवतो, मी हे कापतो, या कागद कापतो वगैरे वगैरे. इथे एक निर्मितीचा आनंद असायचा, तो आता रेडीमेड गोष्टीमध्ये मिळत नाही आपल्याला. तर बघा की आपल्या दारावर काहीतरी लहान लहान मुलं विकायला येतात आणि आपण जिडकरतो ए चला चल पुढे आम्हाला काही घ्यायचं नाही. आता ही कविता ऐकल्यानंतर तुमची अशी हिंमतच होणार नाही असं जिडकरण्याची मुलांना. शीर्षक आहे कंदील विकणारी मुले, दाभंडस्करांची कविता आहे. उत्साहाने घरचा आकाश कंदील करण्याच्या वयात, उत्साहाने घरचा आकाश कंदील करण्याच्या वयात त्यांना परोपरीने सजवून विकणारी ही मुले, दिवाळीची खरेदी करी थिणणाऱ्या या श्रीमंत गर्दीची कुणीच लागत नाही. त्यांचे खानदान मुळातच वेगळे, ती आले आहेत उपासमारीच्या अर्धपोटी संसारातून, किंवा संपटाळे बंदीत हकनाक देशोधडीला लागलेल्या कुटुंबातून, किंवा कर्त्याच्या अपमृत्यूने छप्पर उडालेल्या घरांमधून, किंवा आपल्याच आईने नवा यार शोधल्यावर जमलेल्या अवघ्या नामुष्कीच्या अंधारातून. थोडक्यात म्हणजे कायमची रात्र असलेल्या प्रदेशातील ही अभागी मुले, थोडक्यात म्हणजे कायमची रात्र असलेल्या प्रदेशातील ही अभागी मुले, त्यांना आहे एकदम मान्य तुमचा सर्वाधिकार प्रकाश यावरचा. म्हणून तर ती तुमचाच प्रकाश अधिक वैभवशाली दिसावा यासाठी काठ्यांना रंगी बेरंगी आकाश कंदील अडकवून भर बाजारात तुमचीच वाट पाहत उभी आहे, तुमचीच वाट पाहत उभी आहे. रिले रेस ज्याला आपण म्हणतो,
1: हो
0: हां, आपण तिथपर्यंत धावत जायचं, मग ती मशाल दुसऱ्याच्या हाती सोपवायची. मला वाटतं आयुष्य म्हणजे एक रिले रेसच आहे. आज मी या खुर्चीवर बसलो, उद्या मी नसेल, माझा मुलगा असेल, रिले रेसच आयुष्य म्हणजे. तर त्या संदर्भातली एक कविता मला आठवली त्यांची, मशाल नावाची, बघा फार सुंदर आहे आणि किती छान प्रतिमा ही माणसं वापरतात बघा. तसे प्रत्येकाला बरेच कळलेले असते, तसे प्रत्येकाला बरेच कळलेले असते, पण प्रत्येकाने ते ठेवलेले असते बाजूला, किंवा पसरलेली असते त्यावर हुकमी विस्मरणाची माती. आता काय कळलेलं आहे प्रत्येकाला? आपल्याला मरायचंय, एवढी बडी नोस प्रत्येकाला माहिती. तसे प्रत्येकाला बरेच कळलेले असते, पण प्रत्येकाने ते ठेवलेले असते बाजूला, किंवा पसरलेली असते त्यावर हुकमी विस्मरणाची माती. तिला कॅन्सर झाला म्हणून आम्ही सारे भेटायला गेलो, तिला कॅन्सर झाला म्हणून आम्ही सारे भेटायला गेलो, तेव्हा पृथ्वी सोडून निघालेला हा जीव आता परत भेटणार नाही कधी, म्हणून ओथंबून आला होता प्रत्येकाच्या डोळ्यात करून निरोप जीवास भिडलेल्या एका धारदार सत्याच्या जाणीवेसह. आणि ती या आयुष्याच्या रिले रेस मधली मशाल आमच्या हाती सोपवून जात असताना थरथरले होते प्रत्येकाचे हात ती स्वीकारताना. पण जसा समुद्र प्राशून टाकावा एका आचमनात, किंवा करावा दृष्टी आड आपल्या समोरची खिडकी बंद करून, तसे प्रत्येकाने केले तिच्या घराच्या पायऱ्या उतरताना. मीही तसेच केले, मीही तसेच केले, पण कानामनावर आदळणारे त्या फुरफुरत्या लाटांचे आवाज कसे बंद करू. असं म्हणतात की तुम्ही कविता पाठ नाही करत, पाठ करतो असं कुणी जर म्हणालं तर मला ती शिवी दिल्यासारखं वाटतं. जी कविता मला भेटते ना ती पाठ होते,
1: लक्षात राहते,
0: लक्षात राहते. अशा कितीतरी कविता आहेत. आता उदाहरणार्थ बघा की दलित कविता असा एक प्रकार आहे. यशवंत मनोहरांची मला एक कविता आठवली बघा, फार सुंदर कविता आहे. त्यांचं वैशिष्ट्य असतं म्हणजे वेगळंपण असं की ती फार संयमी कविता आहे. अहो निर्मितीचा आनंद जे ज्याला म्हणतो की नाही आपण, तो कसा असतो बघा की स्वतःचा शब्द निर्माण करणारे कवी आहेत. आता उदाहरणार्थ मला सहज आठवलं म्हणून सांगतो की आपल्याला उद्धट शब्द माहीत आहे, पण एक कवी म्हणतो आणि ह्या जगातले काही युद्धट देश, म्हणजे सतत त्यांना युद्धाची कुमकुमी असते. आता त्याच्यामध्ये उद्धट शब्द अनुश्चित आहे, उद्धट आणि युद्धट. तर याला मी निर्मिती म्हणतो. तर या संदर्भात मला यशवंत मनोहरांची एक कविता आठवते आहे बघा की आभाळाचे कडू तोंड चुकवतो म्हटले तरी जमत नाही, हे इथल्या माडांनाही चांगले ठाऊक आहे. सोडतो म्हटले तरी सोडवत नाही भुई, हा इथल्या गडगडाटाचा अनुभव आहे. कितीतरी तुटली तारे जेव्हा मी धडपडलो, अडलो पावलो पावली झडलो जशी ग्रीष्मात पाने, एकटाच भटकलो वेदनांच्या जिद्दी प्रकाशात अळवीत माझे घायळ पंखी गाणे. रात्री आल्या निखाऱ्यावर काळीज भाजत गेल्या, दिवस आले लचकी तोडीत खात गेले, भीक म्हणून वाढलेले श्वास घेतले उदासवाने, संस्कृतीवर तडमडलो तुरुंग वाणे. आणि कितीही घासला परीस तरी लोखंडाचे नाही झाले सोने.
1: वा
0: आता बघा, या ठिकाणी तुरुंगवाणी शब्द वापरलेला आहे त्यांनी. आता आपल्याला केविलवाणी शब्द माहीत आहे, पण तुमच्या संस्कृती मेरी भारतीय संस्कृती महान असं आपण ज्या वेळेला म्हणतो, महाकवी म्हणून तुम्हाला तुरुंगात डांबल्यासारखं वाटलं तुमच्या संस्कृतीमध्ये. हे जे आहे ना, हे ससंयमी बोलणं आहे आणि ते अत्यंत खरं आहे. खरं म्हणजे
1: सर, नगर जिल्ह्याला पण कवितेचा फार मोठा वारसा मिळालेला आहे. अनेक जण तुमचे मित्र समकालीन किंवा तुम्ही बघितलेले असे, श्रीधर आंबोरे असतील, चंद्रकांत पालवे असतील, प्राध्यापक वसंत दीक्षित असतील,
0: बरोबर,
1: संजीवनी खोजे असतील, यांच्याविषयीच्या काही आठवणी?
0: ही सगळी मंडळी एक तर काय असतं, कसं होतं माहिती का, की त्यावेळेला की ही माध्यमे फार कमी असायची.
1: हो,
0: ही सगळी जी मंडळी होती ही अत्यंत साहित्यावर प्रेम करणारी, कवितेवर प्रेम करणारी माणसं असायची. आणि एकोप असायचा सगळ्यात एका याच्यामध्ये. इथं एक प्रश्न असा येतो बरं का, की एक प्रत्येकाचा बिंड आहे शेवटी, बरं का, कारण प्रत्येकाचं आयुष्य असतं, स्वतंत्र असतं. एकूणच ह्या सगळ्या व्यवस्थेकडे तुम्ही कुठल्याही दृष्टीने पाहता, आणि हे वैविध्य म्हणून गंमत आहे ना, प्रत्येकाचा बिंड वेगळा आहे, प्रत्येकाची कविता वेगळी आहे. त्यामुळे एकमेकाची कविता वाचण्यामध्ये जो एक आनंद असायचा, आणि त्यावेळेला एक आपुलकीचं वातावरण होतं. हो, हे महत्वाचं मला, म्हणजे त्यांची कविता म्हणा किंवा त्यांचं एकंदरीत लेख, तो आम्हाला एकत्र आणायचा. आणि सगळी इतकी मनमोकळी आणि इतकी प्रेमळ मंडळी होती. आंबोरे नावाचे जे चित्रकार आहे माझे मित्र, अत्यंत ते आदिम नावाचं एक सायक्लो स्टाईल अंक काढत असत, मग त्याच्यामध्ये कथा कविता वगैरे असा सगळं. आणि चोकंदळ ही सगळी मंडळी होती, मध्ये चोकंदळ मंडळी होती. आता त्यावेळेला बरीच आसपासची मंडळी लिहिणार होती, पण तो अंक फार सुंदर असायचा. खरं म्हणजे ते कौतुक असायचं,
1: महाराष्ट्रात सगळीकडे कौतुक व्हायचं. त्या
0: नाही, त्याचं कारण असं की ते मेहनतीने सगळी ती मंडळी करायची. आता सायक्लो स्टाईल करणं, ते हे करणं वगैरे फार जिकिरीच, कारण त्यावेळेला ही माध्यमं नव्हती सगळी. आजकाल सगळी माध्यमं झालेली, पण ही माध्यमं जरी अस्तित्व आली सगळी, तो जो कस म्हणतो की नाही, तो कमी झालेला आहे. बरं का, लिखाणाच्या
1: उत्साही कमी झाल्यासारखा,
0: उत्साही कमी झाला नाही, वाढलं भरपूर लिहिणारी मंडळी, उत्साहाने लिहित आहेत बरं का, गझल हा प्रकार आहे वगैरे सगळा प्रकार. पण एकंदरीत त्याच्यामध्ये जे डूब ज्याला म्हणतो की नाही, ती थोडीशी कमी झाल्यासारखं मला व्यक्तिशः जाणवतं. की थोड्याशा स्पर्धाही वाढल्यासारख्या वाढतं. ही तर स्पर्धेचं कारण नाही, व प्रत्येकाचा बिंड असतो, तो त्या त्याप्रमाणे लिहित असतो. आणि उर्दूमध्ये ह्या गोष्टी फार चांगल्या जपल्या जातात. खरं म्हणजे
1: तुम्ही उर्दू शिकला नाही,
0: संधीच मिळाली नाही दुर्दैवाने,
1: पण उर्दू ही अतिशय छान गझलेसाठी तर
0: फारच सुंदर
1: भाषा
0: आहे ती. आणि मी तर सांगतो, हे पा, शेवटी कुठलीही भाषा असो बरं का, एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का, की आपलं जे आयुष्य मिळालेलं आहे ना, ते त्या वाटेने आपल्याला फक्त एकदाच जायचं आहे. हो, जे जे म्हणून चांगलं आहे या जगामध्ये, जे जे म्हणून मंगल आहे, जे म्हणून सत्य आहे, त्याचा स्वीकार करत जाणं. आणि प्रत्येक भाषेचं एक वैशिष्ट्य असतं, मला सांगतो, तीही गंमत आपण अनुभवली पाहिजे.
1: उर्दूतली एखादी रचना ऐकून सांग.
0: उर्दूमध्ये एक एक शेर तर इतके उत्तम आहे, तुम्हाला सांगतो की प्रश्नच येत नाही. आता उदाहरणार्थ बघा, सुदर्शन फाकीर, मला काही दोन तीन शेर आठवतात त्यांचे. किसी रंजिश को हवा दो की मैं जिंदा हूं अभी, मुझको एहसास दिला दो की मैं जिंदा हूं अभी. जहर तो पीने की आदत सी हो गई है जमाने वालो, जहर तो पीने की आदत सी हो गई है जमाने वालो, अब कुछ और दवा दो कि मैं जिंदा.
1: वाह.
0: चलती राहों में यूं ही आंख लग गई है फकीर, भीड़ लोगों की हटा दो कि मैं जिंदा हूं अभी. ही जी आहे ना भिडणार, किंवा त्याच्यातलं नाजूकपण जे आहे उर्दू मध्ये, ते अभ्यासलं पाहिजे आपण. किंवा एक जोया नावाचे एक शायर, बुजुर्ग मंडळी जी होती, मी सुरुवातीपासून एक पथ्य पाळलं बरं का, की ही जी ठुड्डाचार्य आपण ज्याला म्हणूया, की पोचलेली मंडळी असतात, अनुभवी असतात, तर मी यांच्यामध्ये रमत गेलो सतत. यांच्यामध्ये रमण्यामध्ये असा आनंद असायचा की त्यांच्याकडून आपल्याला चांगल्या गोष्टी शिकायला मिळायच्या. आता उदाहरणार्थ बघा, एक हिंदी कविता मला आठवली. आजकालच्या राजकारणावर बोलणंच म्हणजे आपली जी विष्टवून घेण्याचा प्रकार आहे सगळ्या काही, त्याबद्दल बोलण्याचं कारण नाही. आणि आपण म्हणतो ना, हा पक्ष तो पक्ष, खरं काहीच नसतं. ही म्हणजे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी अशी अवस्था झालेली आहे, आणि अत्यंत खालच्या थराला सगळे गेलेले आहे. तर याबद्दलची एक मला हिंदी कविता आठवली बघा. क्या फर्क पड़ता है अगर राजा राम हो या रावण, जनता तो सीता है. अगर राम राजा हुआ तो उसको अग्नि देवी देना पड़ेगा, अगर रावण राजा हुआ तो उसका अपहरण कर लिया जाएगा, क्या फर्क पड़ता है अगर राजा कौरव हो या पांडव, जनता तो द्रौपदी है। अगर पांडव राजा हुआ तो उसको दाव पर लगा दिया जाएगा, अगर कौरव राजा हुआ तो उसका वस्त्र हरण कर लिया जाएगा, क्या फर्क पड़ता है अगर राजा हिंदू हो या मुस्लिम, जनता तो लाश है। हिंदू राजा हुआ हाँ। तो उसको जला दिया जाएगा, अगर मुस्लिम राजा हुआ तो उसको दफना दिया जाएगा, क्या फर्क पड़ता है।
1: हिंदी मध्ये हे व्यंग दाखवण्याचं जे कौशल्य आहे हाँ। ते मला वाटतं खरं म्हणजे मंचीय कवींसाठी खूप लोकप्रिय
0: आवाजी कविता होते बरं का, की आजकाल जी ती करतात व्यंग करतात चालू परिस्थितीवर बोलतात आणि लोकांना हसवतात, प्रश्नच नाही। मराठीमध्ये तो हा प्रकार यासाठी नाही आहे बरं का, की आपण थोडस गंभीर असतो कवितेच्या संदर्भामध्ये आणि ते असलं पाहिजे माझं मत आहे। कारण मंचीय कविता ज्याला म्हणतो ना ती तात्पुरती हसवते माणसाला, ती त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते हे मान्य आहे बरं का, पण ती फार वेळेवर टिकत नाही आहे। ती कविता आपल्या मनात कवितेचं एक वैशिष्ट्य, चांगली कविता कशाला म्हणायचं की जी कालातीत असते, म्हणजे आजही समजा आपण बोरकर वाचले, कुसुमाग्रज वाचले किंवा इतर कवी वाचले तर आजही वाटते की ती तितकीच चांगली कविता आहे ती, ती कालातीत जी असते ना ती इतर म्हणजे जी सामान्यपणे हिंदीमध्ये जी चालू परिस्थितीवर व्यंग करणारी माणसं असतात त्या त्या
1: परिस्थिती
0: संदर्भ असतात, ती कविता आपल्याला फारीवर आता बोरकर आजही तुम्ही बोरकर वाचलात कुसुमाग्रज की आपल्याला वाटतं की आजही ती तितकीच ताजी कविता आहे आणि तो एक मला वाटतं फार मोठा निकष आहे त्या कवितेचा। कुसुमाग्रजच म्हणतात तसं की अखेर माझे जीवन म्हणजे माझे कळणे, दिवाही माझा तिमिरही माझा माझे जळणे, असं कळण्यासाठी जळणं म्हणजे कविता लिहिणं असं मी समजतो, असं मी मानतो।
1: सर आता तुमच्या कवितांकडे वळूयात,
0: कविता म्हणजे काय, ती कशी निर्माण होते वगैरे, कविताच्या संदर्भातच माझ्या बहुतेक कविता आहेत अशा असं मला वाटतं।
1: पण तुम्ही फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे तसं वृक्ष तुमचं नोकरीचं ठिकाण होतं, अशा वेळी हे सगळं जपणं किंवा तो
0: कसं असतं माहिती का, एक शेवटी एक प्रत्येकाचा एक ऍटिट्यूड असतो, एक कल असतो की वाचलेलं असतं आपण भरपूर
1: हो,
0: म्हणजे मग कथा असेल काय असेल वाचलेलं असतं आणि मग कुठंतरी आपण मला नेहमी असं वाटतं बरं का भूषणजी की कलावंत असणं ही तर मोठीच गोष्ट आहे पण त्याहीपेक्षा मला रसिक असणंही मला फार मोलाचं वाटतं। कारण रसिकाकडे एक तिराहित दृष्टी असते बघा, की त्यावेळेला आपण जे लिहितो ना ते आपल्या मूडमध्ये आपण लिहित असतो, त्यापासून आपल्याला अलिप्त होता येत नाही बरं का, मग ते काय कसंही असेल पण मग हे सगळं नंतर आपल्याच कवितेकडे आपण अलिप्तपणे आपल्याला पाहता आलं पाहिजे असं मला फार प्रकर्षाने जाणवतं आणि वाटलं पाहिजे। तसं पाटील सरांनी मला एक इंग्रज कवीची डायरी दाखवली, ती तशीच छापली होती म्हणजे प्रिंटेड मॅट असं काहीच नव्हतं त्याच्यामध्ये, त्याच हस्ताक्षरामध्ये म्हणजे तिथं काकमध्ये आहे वगैरे जे दगाड काढू तशीच छापली होती। तर म्हणाली बघा मोमीन बघा ही डायरी, तर अमुक एक तारीख त्याच्यामध्ये लिहिलं आज मी एक कविता लिहिली, दुसरी तारीख काल मी जी कविता लिहिली त्याच्या अमुक ओळीनंतर स्वल्प विराम असावा की अर्धविराम असावा हे ठरविण्यात मी आजचा दिवस घालविला, त्या ठिकाणी अर्धविराम असावा असं आज मी ठरविलं। म्हणजे इतकी ही माणसं अलर्ट असतात थोडक्यात म्हणजे, आणि तितकं असलं पाहिजे कवितेच्या बाबतीमध्ये, कारण तुम्हाला अत्यंत मोजक्या शब्दांमध्ये एखाद्या कादंबरीचा म्हणा किंवा एखाद्या कथेचा म्हणा गोषवारा तुम्हाला सांगायचा असतो, कविता ही अल्पाक्षरी असते
1: हो।
0: आणि या संदर्भामध्ये आम्हाला बाप माणसं भेटली, डॉक्टर मोसू पाटील म्हणा किंवा पुरुषोत्तम पाटील म्हणा, यांना खपायचं नाही फालतू। मला नेहमी असं वाटतं की कवी हा समीक्षक, स्वतःचा समीक्षक असला पाहिजे। त्याचं उदाहरण असं बरं का की बकरी जी असते ना ती मिळेल की नाही मिळेल पटापट पटापट खात असते, कवी तसाच असतो कारण तो क्षण टिपला पाहिजे त्याने त्या अनुभवाचा, तो जो क्षण असतो ना थ्री, कारण दुसऱ्या क्षणी त्याचं तर सगळं थ्रील चाललं जातं। आता ती बकरी काय करते माहितीये का, की बाबळीचा पालाही खाते आणि त्याला शेंगा असतात बघा, त्या शेंगाही त्या ती खाते, त्या शेंगांमध्ये दामुके असतात, त्यांना ते फार तणुक असतात बघा, ते पचत नाहीत. पण ज्या वेळेला बकरी रवंत करते, मी स्वतः डोळ्याने बघितले, तर ती दामुके बरोबर बाहेर टाकते. तसं रवंत करता आलं पाहिजे कवीला, जो अनवॉन्टेड शब्द आहे, जो अनावश्यक शब्द आहे, तो त्याला असा बाजूला फेकता आला पाहिजे. माझी चर्याक्षरी या शीर्षकाची कविता आहे. चर्या म्हणजे चेहऱ्यावरील हावभाव, ठीक आहे ना. इथं कवितेच्या चेहऱ्यावरील हावभाव टिपण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे असं पहा की काना मात्रा वेलांटी उकार, स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, उद्गार चिन्ह, प्रश्नचिन्ह, हे सगळं मला एका चेहऱ्यामध्ये दिसतंय. आता हे थोडस नाविन्य असावं असं आय एम नॉट क्लेमिंग, म्हणजे मी धारिष्ठ्याने असं म्हणत नाही, पण एक वेगळं पण तुम्हाला जाणवत असेल याच्यापण, की ही सगळी चिन्ह मला एका चेहऱ्यामध्ये दिसत आहेत. त्या संदर्भातली कविता बघा. वाटे वेलांटी रफार तिच्या भिवईची कोर, अशी नजर खट्याळ जसे भिडे जोडाक्षर, कर्ण प्रश्नचिन्हापरी, कारण प्रश्नचिन्हासारखा असतो, कर्ण प्रश्नचिन्हापरी स्मित संदिग्ध उत्तर, असे लोभस लावण्य ज्याचा नाशिका उद्गार, भाल शीर्षका समान मुद्रा अर्धचंद्राकार, गाली कुजबुजणारा हनुवटीचा उकार, मात्रा अक्षरावरती तसे भुरुभुरु केस, मात्रा अक्षरावरती तसे भुरुभुरु केस, अर्धविरामी अंबाडा ओठ शब्दांची मिरास, कंस पापण यांचा ज्यात मोहर ते स्वप्नबिंब, कंस पापण यांचा ज्यात मोहर ते स्वप्नबिंब, महिरप मुखड्याची मेरवी ते तिळटिंब, काना मानेचा देऊन देते लाजत होकार, असा अक्षरी चेहरा वाटे कविता सुंदर, स्वल्प विरामाप्रमाणे गाली अवखळखळी, स्वल्प विरामाप्रमाणे गाली अवखळखळी, तिथं बुडून घेईन पूर्ण विराम कपाळी, तिथं बुडून घेईन पूर्ण विराम कपाळी.
1: सौंदर्याचे सगळे परिमाण तुम्ही या विरामची नाव,
0: एक काहीतरी नवीन शोधण्याचा एक आनंद असतो, तो तुम्हाला भोगता आला पाहिजे.
2: आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. त्याच निमित्त आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

भक्तीचा गजर, हरिनामाचा निनाद आणि संत विचारांचा अमृत वर्षाव. आषाढी एकादशीच्या निमित्ताने रेडिओ नगर घेऊन येत आहे एक विशेष कीर्तनमय कार्यक्रम, संतवाणी भक्तीचा सोहळा. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील निवडक कीर्तने, अभंग, भारुड आणि भक्तीचा संदेश घेऊन दररोज भेटूयात सकाळी 6 ते 7 या वेळेत. संतांच्या वाणीतील जीवनमूल्य, अध्यात्म आणि समाज प्रबोधनाचा अनमोल ठेवा ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये मी आहे तुमच्यासोबत आर जे आदी. श्रोते मित्र हो, आज आहे 23 जुलै. आजचा दिवस हा रेडिओ प्रसारण दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. 13 फेब्रुवारी 1945 रोजी संयुक्त राष्ट्र रेडिओचे पहिल्यांदा प्रसारण झाले होते, त्यामुळं 13 फेब्रुवारी हा जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. आणि BBCच्या धर्तीवर ब्रिटिश सरकारनं 23 जुलै 1927 रोजी आपल्या देशातील पहिले रेडिओ प्रसारण मुंबई केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या संस्थेच्या माध्यमातून सुरू केलं. हे खाजगी संस्थांनी सुरू केलेलं रेडिओ चॅनल पुढं सरकारी बनलं. काळानुसार अनेक ठिकाणाहून रेडिओ प्रसारण होऊ लागलं. मुंबईनंतर कलकत्ता, दिल्ली, मद्रास अशा अनेक शहरात यांच्या शाखा सुरू झाल्या. आणि आता सरकारी चॅनलबरोबरच खाजगी रेडिओ स्टेशनसुद्धा सुरू झालेत. त्यातलंच एक आपलं, ते म्हणजे रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मित्रांनो, आपल्या देशातलं पहिलं रेडिओ प्रसारण 23 जुलै रोजी झालं. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून या दिवसाला राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून घोषित करण्यात आलं. 1936 या सेवेचं नाव ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच AIR असे करण्यात आलं. आणि नंतर 1957 आकाशवाणी म्हणून बदल करण्यात आला. मित्रांनो, हा दिवस भारतातील रेडिओच्या प्रवासाचा आणि प्रसारण उद्योगाच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरवच असतो. मनोरंजनासोबतच देशाच्या शहरांसह खेड्यापाड्यामध्ये मनोरंजनासोबतच शैक्षणिक माहिती, बातम्या, संगीत आणि संस्कृती पोहोचवण्यात रेडिओनं महत्त्वाची भूमिका बजावली. मित्रांनो, सुरुवातीच्या रेडिओ केंद्राचे कार्यक्रम फक्त 48 किलोमीटरच्या परिसरातच ऐकू येत होते आणि त्यानंतर ती क्षमता हळूहळू वाढवण्यात आली. शिवाय रेडिओ ऐकण्यासाठी परवाना म्हणजे लायसन देखील काढावं लागत होतं. आज मात्र आपण सरकारीसोबतच खाजगी रेडिओ चॅनेल इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण जगात ऐकू शकतो आणि आपण ऐकत आहोत. 1924 मद्रास इथं पहिला रेडिओ क्लब स्थापन केला आणि त्यानंतर लाहोर, अलाहाबाद, पेशावर, देहरादून, मैसूर, बडोदा, त्रिवेंद्रम, हैदराबाद आणि औरंगाबाद या ठिकाणी सुरू झालं. आणि नंतर संपूर्ण देशामध्ये या रेडिओ क्लबच्या माध्यमातून रेडिओ चालू राहिले आणि मग त्यातूनच आकाशवाणीची सुरुवात झाली आणि पुढे अनेक प्रायव्हेट म्हणजे खाजगी रेडिओ चॅनल सुरू झाले. आणि आज रेडिओ हा अत्याधुनिक काळात देखील प्रत्येकाला ऐकावासा वाटतो.

म्युझिकल ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज बॉलिवूडमधल्या एका अशा सेलिब्रिटीचा जन्मदिन आहे जे पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता आणि अभिनेता देखील आहेत. शिवाय तब्बल 1300 गाणे ज्यांनी संगीतबद्ध केली आहे आणि अजूनही त्यांच्या संगीताची जादू लोकांना भुरळ घालते. अनेक टी व्ही शोमधून देखील ते आपल्याला दिसतात. आतापर्यंत त्यांचं नाव तुमच्या लक्षात आलं असेलच, नाही? चला तर मग सुरुवातीला ऐकूया त्यांचं एक सुपरहिट गीत.

तर मित्रांनो, गाण्यावरून आपण ओळखलंच असेल ते अष्टपैलू कलाकार कोण आहेत. अगदी बरोबर, हिमेश रेशमिया. 23 जुलै 1973 रोजी गुजरात इथल्या भावनगरमध्ये या महान कलाकाराचा जन्म झाला. बालपणापासून त्यांना संगीत क्षेत्रात बाळकडू मिळालं होतं, कारण त्यांचे वडील म्हणजे विपिन रेशमिया हे देखील एक प्रसिद्ध संगीतकार होते. गायनासोबतच तबला, ढोलक, इलेक्ट्रिक गिटार, बोंगो, ड्रम सेट, बास गिटार, हार्मोनियम, पियानो, व्हायोलिन, सॅक्सोफोन असे अनेक वाद्य वाजवण्यात ते तरबेज आहेत. डिस्को, पॉप संगीत, रॉक संगीत, बॉलिवूड म्युझिक, इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक, भजन अशा विविध प्रकारचे गीतं त्यांनी संगीतबद्ध केली आहे. रेशम यांनी झी टी व्हीवर अंदाज, आहाहा, अमन, आशिकी, अमर प्रेम आणि जान यासारख्या टी व्ही मालिकांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. त्यापैकी काही शीर्षक गीतं देखील त्यांनी संगीतबद्ध केली. 1990 सुमारास रेशमियांचे वडील सलमान खानसोबत एक चित्रपट बनवणार होते, परंतु ते दुर्दैवानं झालं नाही. जेव्हा सलमान खाननं रेशमियांची एक गीतरचना ऐकली, म्हणजे हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेली, आणि तो खूप प्रभावित झाला. सलमान यांनी रेशमियांना एका चित्रपटासाठी संगीतबद्ध करण्यासाठी वचन दिलं आणि 1998 प्यार किया तो डरना क्या या चित्रपटातून हिमेश रेशमिया यांनी या क्षेत्रात संगीतकार म्हणून एंट्री केली. यामध्ये तुम पर हम है अटके यारा दिल बिमारे झटके आणि शीर्षक गीत जब प्यार किया तो डरना क्या या गीतांना हिमेश रेशमिया यांनी संगीत दिलं आणि दोन्ही गाणी सुपरहिट.

वेलकम बॅक मित्रांनो. हिमेश रेशमिया यांनी इतर संगीतकारासमवेत बंधन आणि हॅलो ब्रदर या चित्रपटासाठी संगीत दिलं, परंतु एकल संगीतकार म्हणून हमराज या चित्रपटाला संगीत दिलं आणि तो चित्रपट प्रसिद्धीच्या झोतात आला आणि हिमेश रेशमिया देखील. त्यामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्काराचं नामांकन देखील मिळालं होतं. संगीत दिग्दर्शनासाठी तसे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अनेक चित्रपटांना वेगवेगळ्या शैलीतलं संगीत त्यांनी दिले. सलमान खानच्याच 2003 साली प्रदर्शित तेरे नाम चित्रपटातली गाणी त्यांनी संगीतबद्ध केली आणि सर्वच्या सर्व गाणी सुपरहिट झाली. पण हिमेश रेशमिया यांना अजून त्यामध्ये प्रसिद्धी मिळाली. शिवाय या गाण्यासाठी त्यांना झी सिने अवॉर्ड आणि स्क्रीन अवॉर्ड देखील मिळाला.

म्युझिकल ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, हिमेश रेशमिया यांनी गायक म्हणून आशिक बनाया आपने, तेरा सुरूर, जरा झूम झूम, झलक दिखला जा, अंदाज अपना अपना, अफसाना, शकालका बूम बूम, मेरी आवारगी, हुक्का नाउट, न से नाईट अशी अनेक गीतं गायली आणि ती लोकप्रिय देखील झाली. त्यांनी 2006 प्रदर्शित आपका सुरूर या स्टुडिओ अल्बममध्ये उत्कृष्ट गाणी गायली. लोकांना तो अल्बम इतका आवडला की त्याच्या 1,30,000 प्रति विकल्या गेल्या. पुढे याच नावाच्या चित्रपटातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. संगीतातील यशानंतर त्यांनी जगभरात विविध ठिकाणी मोठमोठे आणि खचाखच भरलेल्या प्रेक्षकांसमोर शोज सादरीकरण केले. लंडनमधील बेम्बली एरिना आणि ॲम्स्टरडॅममधील हायनेकेन म्युझिक हॉलमध्ये सादरीकरण करणारा तो पहिला भारतीय गायक ठरला. रक्षाबंधन या चित्रपटात काम केलं. खिलाडी नंबर 786 अक्षय कुमार समवेत काम केलं. आशिक बनाया आपने या गीतासाठी सर्वोत्कृष्ट पुरुष गायक म्हणून फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला होता, नामांकन मिळालं होतं अर्थात. शिवाय प्रेम रतन धन पायो या गीतासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून बिग स्टार एंटरटेनमेंट अवॉर्ड मिळाला होता. तेव्हा या महान कलाकाराला हिमेश रेशमी यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि ऐकूया त्यांची सुपरहिट ही गीतं.

वेलकम बॅक मित्रांनो. आज हिमेश रेशमिया यांच्यासोबतच अस्सल मराठी बाणा असलेल्या आणखी एका सेलिब्रिटीजचा देखील जन्मदिन आहे, ज्यानं हिंदी चित्रपटांबरोबर मराठी चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. मोठ्या आणि महत्त्वाच्या भूमिका त्यांनी पडद्यावर अगदी सहजरित्या साकारल्या, तेही अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अनिल कपूर यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याबरोबर. शाहरुख खानबरोबरचा देवदास या चित्रपटातली भूमिका तर आजही प्रेक्षक आठवतात. 23 जुलै 1961 साली मुंबईत जन्मलेले ते कलावंत, त्यांचं नाव आहे मिलिंद गुणाजी. तर मित्रांनो, ते नुसते अभिनेतेच नाही तर लेखक, मॉडेल आणि दूरदर्शन कलाकार देखील आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये लक्षणीय भूमिका करणारे मिलिंद गुणाजी आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्व, जबरदस्त आवाज आणि उत्कृष्ट अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. 1993 साली प्रदर्शित पपिहा या चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. नंतर 1996 मधील फरेब या चित्रपटात खलनायकी भूमिकेसाठी त्यांचं फिल्मफेअर अवॉर्डसाठी नामांकन देखील झालं होतं. काही दाक्षिणात्य चित्रपटात देखील त्यांनी भूमिका केल्या. लोकसत्तासारख्या वृत्तपत्रात प्रवास वर्णनपर स्तंभलेखन देखील केलेत. अनेक लेख त्यांनी लिहिलेत. 1997 सालचा विरासत हा चित्रपट, त्यांच्यानंतर अनेक चित्रपट आले, ज्यामध्ये जोर, जिस देश में गंगा रहता है, 2002 साली प्रदर्शित देवदास, एलओसी कारगिल, देव, फिर हेराफेरी, ब्लैक एंड व्हाइट, ये मेरा इंडिया, खट्टा मीठा, रेस 3, पानीपत, भूल भुलैया 2, द यूपी फाइल, पॉलिटिकल वॉर आणि हम अंग्रेजों के जमाने के जेलर है या हिंदी चित्रपटात, आणि सरकारनामा, जोडीदार, सरीवर सरी, मंथन, लागली पैज, लेक लाडकी, ठणठण गोपाळ, रेगे, कौल मनाचा आणि राष्ट्र या मराठी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी भूमिका केल्या. मिलिंद गुणाजी यांची 12 पुस्तकं देखील प्रसिद्ध झाली आहेत. माझी मुलुखगिरी हे त्यांनी लिहिलेलं पहिलं पुस्तक, प्रवास वर्णन हा त्यांचा खूप आवडीचा विषय. शिवाय उत्कृष्ट फोटोग्राफर देखील ते आहेत. अशा या गुणी कलाकाराला आपल्या सर्वांच्या तर्फे जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

मित्रांनो, हिंदी चित्रपटसृष्टीतलं आणखीन एक व्यक्तिमत्व जुन्या काळी अतिशय गाजलं होतं. विनोदी शैलीतला अभिनय हा त्यांचा विशेष गुण होता आणि त्यातल्या त्यात हैदराबादी हिंदी बोलण्यात त्यांना बॉम्बे टू गोवा या चित्रपटातली त्यांची भूमिका विशेष गाजली. कुंवारा बाप या चित्रपटामध्ये देखील त्यांनी उत्कृष्ट अभिनय केला. अनेक चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका केल्या. चित्रपटांमध्ये त्यांनी दिग्दर्शन देखील केलं आहेत. दाके या आपल्या मराठी कलाकारासमवेत महमूद अली हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेते आणि सर्वोत्कृष्ट विनोदवीर होते. त्यांनी आपल्या 4 दशकांच्या कारकिर्दीत 300 अधिक चित्रपटात भूमिका केल्या. नायकापेक्षाही जास्त मानधन घेणारे आणि चित्रपटाच्या पोस्टरवर निर्माण करणारे पहिले विनोदी कलाकार होते. आज त्यांचा स्मृतिदिन. महमूद यांचा 29 सप्टेंबर 1932 रोजी मुंबईत झाला. वडील मुमताज अली हे चित्रपटसृष्टीत नर्तक आणि घरची परिस्थिती तशी बेताचीच असल्यामुळं महमूद यांनी सुरुवातीला अंडी विकण्याचा, टॅक्सी चालवण्याचा व्यवसाय कामं केली. बॉम्बे टॉकीजच्या किस्मत म्हणजे 1943 बाल कलाकार म्हणून पदार्पण केले. प्यार किए जा यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात संस्मरण साकारल्या. 1980 पडोसन या चित्रपटात सुनील दत्त यांच्यासमवेत त्यांची भूमिका विशेष बाब म्हणजे संगीतकार आर डी बर्मन आणि राजेश रोशन चित्रपटसृष्टीत अभिनेत्री मीना कुमारी यांची बहीण मधु यांचे महमूद यांनी विवाह केला. मसून सुपुत्र मकसूद लकी अली 23 जुलै 2004 रोजी इथं त्यांचं दुःखद निधन झालं. आजही अमर आहेत. स्वर्गीय महमूद यांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र आदरांजली.

जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग ध

संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या घड्याळामध्ये आणि अनु आहे तुमच्यासोबत. गुड इव्हनिंग मनापासून. आणि आज आहे 23 जुलै 2024 आजची तारीख. आणि आज आहे गुरुवार. आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर आज सुद्धा सूर्यदर्शन जे आहे ते नगर शहरामध्ये झालेलं नाही आहे. म्हणजे आज सुद्धा ढगाळ वातावरण आहे. आज सुद्धा आभाळ भरून आलेलं आहे गच्च आणि त्याचबरोबर पावसाळी वातावरण जे आहे ते सध्या आपण फील करतो आहोत. आज सकाळपासूनच नगर शहरामध्ये सूर्यदर्शन काही झालेलं नाही आहे. त्याचबरोबर आज महत्त्वाच्या काही अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी आपल्या नगरमध्ये आज एक महत्त्वाची अपडेट जी आहे ती घडलेली आहे. आज आपल्या नगरमध्ये जंतर मंतर आंदोलन झालं आहे. आता तुम्ही म्हणाल ते दिल्लीमध्ये सुरू आहे, पण नगरमध्ये सुद्धा आपल्या अहिल्यानगरमध्ये आज जंतर मंतर आंदोलन झालं. आणि या आंदोलनामध्ये सहभागी होते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे. यांनी मौन धरणे आंदोलन आज केलं आणि न्याय मिळायलाच हवा विद्यार्थ्यांना यासाठी त्यांनी हे मौन धरणे आंदोलन केलं. आणि या आंदोलनामध्ये अनेक नगरमधले सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर विद्यार्थी संघटना, काही सामाजिक संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. नगरमध्ये हे जंतर मंतर जे काही आंदोलन झालं त्यामध्ये अण्णा हजारे यांनी सुद्धा पाठिंबा दिला. आणि आपल्या देशाला दडपशाही नाही तर खरं तर जो संवाद आहे, जो गरजेचा आहे तो हवा असं सांगण्यात आलं. श्रोते हो, आज महत्त्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोतच. बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच आजूबाजूच्या घडामोडींकडे वळूया थोड्याच वेळात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.

महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110011005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. नाशिकमध्ये सध्या मुसळधार पावसाची परिस्थिती असल्यामुळे गोदावरी नदीला पूर आला.

0: प्रशासनानं नागरिकांना नदी काठापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: चलो।
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आणि महत्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळत आहोत. सगळ्यात महत्वाची अपडेट आहे पुढच्या शेतकऱ्यांसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 मधली ही योजना, या अंतर्गत 7 जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये पात्र लाभार्थ्यांची प्रातिनिधिक स्वरूपामध्ये यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनानं ही शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आणि 7 जिल्ह्यांमध्ये पात्र जे प्रातिनिधिक स्वरूपातील 532 लाभार्थी आहेत ज्यांना या योजनेचा थेट लाभ मिळू शकतो, या शेतकऱ्यांची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आली आहे. सुमारे 56 लाख असे पात्र शेतकरी आहेत की ज्यांच्या कुटुंबियांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ जो आहे तो मिळतो आहे. आणि लवकरच जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना SMS माध्यमातून सूचना पाठवण्यात येणार आहे. ही माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांनी सांगितली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: हर पल जिंदगी का बस धुआ है, न जाने सुकून ये जिंदगी अब कहाँ है. वही सुकून तलाश करेंगे हमारे साथ और सुनेंगे कुछ दिल को छू जाने वाले गाने. सुनते रहिए रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमसा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. राज्य सरकारच्या महत्वाच्या काही नियमांबद्दल आपण बोलणार आहोत. हाऊसिंग सोसायटीच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं नवीन नियम जारी केला आहे आणि काही नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. राज्य सरकारनं गृहनिर्माण संस्थांच्या नियमावलीमध्ये 2016 नंतर पहिल्यांदाच 10 वर्षांनी मोठा बदल केला आहे. नवीन नियम काय सांगतो तर नव्या नियमानुसार आता मेंटेनन्स जर विलंबानं किंवा उशिरानं जर भरला तर आकारल्या जाणाऱ्या व्याजाची मर्यादा 21% आता 12% खाली आणली आहे. तसेच सगळे जे सदस्य आहेत ज्यांना 12% आत्तापर्यंत व्याजाची मर्यादा जी आहे ती मिळणार आहेच, पण समान मेंटेनन्स आता इथून पुढे प्रत्येक सदस्यांना लागू राहणार असून सोसायट्यांना स्वयंपूर्ण विकासासाठी जमिनीच्या मूल्यांच्या 10 पट रकमेपर्यंत कर्ज घ्यायला परवानगी आता राज्य सरकारनं दिली आहे. राज्य सरकारनं हाऊसिंग सोसायटीच्या नियमांमध्ये 10 वर्षानंतर हा मोठा बदल केला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि सांजरंगमध्ये आता आपण स्पोर्ट अपडेट्सकडे वळणार आहोत. फिफा वर्ल्ड कप जो झाला, त्यामध्ये चाहत्यांच्या ज्या काही मतदानातून 2026 वर्ल्ड कप ड्रीम 11 संघ जे आहेत ते जाहीर केलेत फिफा वर्ल्ड कपनं. यामध्ये लिओनेल मेस्सी, किलियन एम्बाप्पे आणि एर्लिंग हॉलंड यांचा सुद्धा समावेश आहे. या संघामध्ये रॉड्री, मायकल ओलिसे, ज्यूड बेलिंगहॅम, पेड्रो पोरो, लिसँड्रो मार्टिनेज, दायोत उपमेकानो आणि मार्क कुक्रेला या सुद्धा खेळाडूंचा समावेश आहे. जगभरामध्ये ना जे काही चाहते आहेत, जे काही फॅन फॉलोईंग आहेत फिफा वर्ल्ड कप संदर्भातले, तर त्यांनी केप वर्देच्या वोजिन्हा या सर्वोत्तम गोलकीपर म्हणून त्याची निवड केलेली आहे. सो हे सगळं चाहत्यांच्या मतदानातून किंवा त्यांच्या इच्छेनं झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. अजून महत्त्वाच्या अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
2: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98239034. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: तर आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांज रंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. राज्यामध्ये 2026-27 आता सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू झाली आहे. यामध्ये जर सहभाग घ्यायचा असेल तर त्याची अंतिम मुदत ही 31 जुलै आहे. शेतकऱ्यांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अप्लाय करायचं असेल किंवा तुम्हाला नावनोंदणी करायची असेल तर 31 जुलैपर्यंत अर्जाची मुदत सध्या राज्य शासनानं वाढवली आहे. यामध्ये खरीप हंगामातील 14 पिकं अशी आहेत की ज्या पिकांसाठी शेतकरी PMFVY.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी, डिजिटल क्रॉप सर्वे सुद्धा बंधनकारक आहे असं सांगण्यात आलं आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन कृषी महासंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी केलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मेनू आहे तुमच्या सोबत सांजरंग. या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. आज म्हणजे 23 जुलैला आपल्या नगरमध्ये सुद्धा जंतर मंतर आंदोलन झालं. विद्यार्थ्यांना सपोर्ट देण्यासाठी आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी या जंतर मंतर नगरमधल्या आंदोलनामध्ये ज्येष्ठ समाजसेवक कार्यकर्ते अण्णा हजारे सुद्धा सहभागी होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे की दिल्लीतून विद्यार्थी आंदोलनावरील जी पोलीस कारवाई व्यक्त केली आहे तर ती कारवाई याबद्दल वेदना व्यक्त केल्या. पेपर फुटी, बेरोजगारीनं तरुण खूप अस्वस्थ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष न देता केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा म्हणून जर पाहिलं तर सरकार यातून संवादातून कसा मार्ग काढेल, तर संवादातून मार्ग काढावा असं एक आवाहन आणि सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला. लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज ऐकून विश्वासाचं वातावरण निर्माण करण्याचं आवाहन त्यांनी पत्राच्या माध्यमातून केलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
2: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर. आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी.

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. FDA ची धडक कारवाई आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऐकिवात आहोतच. आणि आता FDA ने BMC च्या मुख्यालयामधल्या कॅन्टीनमध्ये आता धडक कारवाई केली आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं म्हणजेच FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अस्वच्छतेच्या कारणावरून BMC मुख्यालयातील कॅन्टीन सील केलं. या कारवाईमुळे पालिकांच्याच कर्मचाऱ्यांची तारांबळ उडालेली आहे. यापूर्वी FDA ने के रुस्तुम, शालिमार आणि नूर मोहम्मदी सारख्या मुंबईमधल्या प्रसिद्ध हॉटेल्सवर सुद्धा अशाच प्रकारची कडक कारवाई केली होती. आणि आता अन्न आणि औषध प्रशासनाचं लक्ष BMC मुख्यालयातील कॅन्टीनकडे गेलं आहे. कॅन्टीनसुद्धा अस्वच्छतेच्या कारणामुळे सील करण्यात आलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. गेल्या 24 तासांमध्ये आपल्या पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं असून विजेचे खांब इथे पडल्यामुळे शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे, तर वीज पुरवठा 16 तासांपासून पालघरमध्ये खंडित आहे. डहाणू आणि तलासरीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून बोईसर पालघर मार्ग सध्या बंद झाला आहे, तर इथल्या रेल्वे पटरीवर रुळांवर सुद्धा पाणी साचल्यामुळे 10 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं या गाड्या रद्द झाल्यामुळे अनेक नागरिकांची खरं तर जी काही फजिती आहे ती होती आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सगळ्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय. शाळांना सुट्टी असून 10 गाड्या सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवत आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि सांजरंग या कार्यक्रमात मी आर्जन तुमच्या सोबत आहे. सध्या नीट पेपर फुटी प्रकरणी जंतर मंतर विद्यार्थ्यांचं जे काही आंदोलन सुरू आहे या पार्श्वभूमीवर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत मोठी घोषणा केली आहे. युवकांचं हित ही आमची प्राथमिकता असून दोषींना कठोर शिक्षा केली जाईल असं फास्ट ट्रॅक कोर्ट यासाठी स्थापन केले जातील असंही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं. युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही असाही इशारा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. पेपर फुटीवर फास्ट ट्रॅक कोर्टाची घोषणा केली आहे तर विद्यार्थ्यांच्या या सध्या सुरू असलेल्या आंदोलनावर पीएम मोदींची पहिली प्रतिक्रिया ऐकायला मिळते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनु सोबत।
2: एकला जरा नुसता जरा मुखडा

गरुड प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाल आज लोकमाध्यम रेडिओ रंग 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. सध्या नीट पेपर फुटी प्रकरणी जे काही विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, याला अनेक जण पाठिंबा देत आहेत, सपोर्ट करत आहेत. पण त्याचबरोबर नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो आहे आणि दिल्लीमध्ये जे सुरू असलेलं आंदोलन आहे यावर लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय. आज सकाळी 11 ते 1 या वेळामध्ये आपल्या अहिल्यानगरच्या वाडिया पार्क या ठिकाणी गांधी स्मारकामध्ये अण्णा हजारे आले होते आणि त्यांनी मौन आंदोलन केलं. या मौन आंदोलनामध्ये अनेक कार्यकर्ते, अनेक समाज कार्यकर्ते, त्याचबरोबर अनेक विद्यार्थी, सामाजिक संस्था यामध्ये सहभागी होत्या. विद्यार्थ्यांशी त्वरित संवाद साधून प्रश्न सोडावेत अशी सरकारकडे अण्णा हजारे यांनी मागणी केली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी ऋत्विक केंद्रे बोलतोय. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास,

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजेनं तुमच्यासोबत आहे. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आणि आज आहे लोकमान्य टिळक यांची जयंती. आज 23 जुलै आहे आणि यानिमित्तानं आता आपल्यासोबत प्रयागताई काटे आहेत आणि त्यांनी लोकमान्य टिळकांच्या जयंतीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी टिळकांच्या संपूर्ण आयुष्याबद्दल आपल्याला सांगितले आहेत, तर त्यात आपण ऐकणार आहोत.
1: माझे नाव प्रयागबाई श्रीपते, सेवानिवृत्त अंगणवाडी कार्यकर्ती, स्नेहालय रेडू नगर 90.4 FM. मला लोकमान्य टिळक जयंतीबद्दल यांनी 2 शब्द बोलायला परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे मी अगोदरच आभार मानते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणार अशी शिवगर्जना करून इंग्रजांना हादरून सोडणारे देशभक्त होते ते. ब्रिटिश सरकार

0: च्या युगामध्ये भारतीय एक क्रांतिकारक होते ते. तर न्याय मिळवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी अन्याय विरुद्ध लढा दिला. आज त्यांनी आपल्या समोर स्वातंत्र्य लढ्यात ही स्वराज्यतंत्र्य म्हणजे स्वातंत्र्यात सुद्धा त्यांनी राजकारणी लेखक ही लोकमान्य टिळक यांची यशोगाथा सांगण्यास मी उभा आहे. जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. चिखलातून जसं कमळ उमलावा तसा त्यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ केशव गंगाधर होते. त्यांच्या वडिलाचे नाव गंगाधर होते पण पार्वतीबाई त्यांना सदत बाळा असे म्हणत होत्या. ते त्यामुळे त्यांना मग सारे मग बाळ गंगाधर टिळकच म्हणू लागले. ते कुशाग्र बुद्धीचे आणि आत्मविश्वास आणि निर्भीड असे त्यांचे गुण होते ना. 1887 मध्ये त्यांना पुण्याच्या डेक्कन कॉलेज मध्ये पदवी मिळाल्याना त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे व असे आवाहन केले. त्यांनी एकत्र लोक यावे म्हणून त्यांनी काय केलं, गणेश उत्सव शिवजयंती सुरू केले. इंग्रज सरकारविरुद्ध अन्याय उठवल्यामुळे अनेकदा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्या तुरुंगवास भोगावा लागला असताना गीता रहस्य हा त्यांनी ब्रह्मदेशात मंडलेच्या तुरुंगात लिहिला. ब्रिटिश अधिकाराचे भारतीय असे संतोषाचे ते जनक असे म्हटले जाते त्यांना. 1 ऑगस्ट भारतीय जनता स्वातंत्र्याचे मार्ग दाखवणारा हा दीपस्तंभ होता ना. इंग्रजांनी म्हणजे सिंह गर्जना करायला काळीच पण सिंहच लागत ना. म्हणून तर लोकमान्य टिळकांच्या माना चरणावर माझी मान सैदो झुकते. त्यांच्या विचाराने प्रेरित झालेले सर्व भारतीय लोक निर्भीड असे तडफदार वक्ते होते ना. ते तडफदार असे नेतेच होते ना. लोकमान्य टिळक स्वराज्य हा माझा हक्क आहे अशी सिंहगर्जना त्यांनी दिली. भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीची प्रेरणा त्यांनी निर्माण केली. राजकारण म्हणजे सूड उगवणे नाही असे ते म्हणत. सरकारचे आता काय डोके फिरलेले आहे का, त्यांचे डोके काय ठिकाणावर आहेत का, असा आग्रलेख त्यांनी काय केला, केसरी व मराठा हे वर्तमानपत्र सुरू केले. त्याच्यात त्यांनी लिहिला, इंग्रज सरकारावर दडपशाही आणून त्यांनी स्वतःच्या जीवाची आणि तुरुंगाची पर्वाच केली नाही ना. म्हणजे सतत सिंह गर्जना त्यांनी सिंहच गर्जना केली ना. शहर पुण्याच्या शिवनेरी पुण्याच्या पंढरीच्या देशा पुंडलिकाच्या शिवाजी महाराजांच्या देशा टिळकांच्या देशा ज्ञानेश्वराच्या भक्तीचा खेळ खेळांच्या देशा असे त्यांचे म्हणजे काय होते लोकमान्य टिळकांचा काय होता म्हणजे समजा नाराज होता ना. लोकमान्य टिळक असे होते जिल्ह्यात म्हणजे नाव त्यांचे मिळवण्याचे ते जहाल मतवादी होते ना. ते मंडलाच्या तुरुंगात असताना त्यांना इतका त्रास झाला म्हणजे खूपच त्रास झाला. परंतु समाज सुधारक आणि पत्रकारही ते होते ना. त्यांनी म्हणजे जनजागृती केली. ते लाल बाल पाल प्राथमिक मधील म्हणजे प्राथमिक मधील एक प्रमुख असे नेतेच होते ना. मग त्यांनी प्रसिद्ध असे ग्रंथालेखन सुद्धा केले. थोर देशभक्त होते. ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी कठोर अशी भूमिका घेतली आणि अनेकदा त्यांना तुरुंगात भोगावाच लागला ना. स्वतंत्र लढ्या सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अशा थोर नेत्यास माझ्या मानाचा म्हणजे माझ्या मानाचा मुद्रा आहे. ज्यांच्या विचारांना प्रेरित झाले लोक तडफदार ते कोण होते टिळक. लहानपणापासूनच ते स्पष्ट वक्ते होते ना. अन्याय विरुद्ध त्यांना खूप चीड होती. क्रांतीची मशाल पेटवली पण समाजासाठी स्वरचना केली, स्वातंत्र्याची प्रेरणा लोकमान्यांनी जनतेला दिली आणि इंग्रजाला हादरून सोडणारे असे थोर देशभक्त ते होते. विदेशी मालाची त्यांनी दसऱ्याच्या दिवशीच होळी केली असे लोकमान्य टिळक होते. ते म्हणजे खूप म्हणजे लहानपणापासूनच खूप हुशार होते, अन्यायाविरुद्ध पेटूनच उठत होते. ते कणखरी बाणा होते, बंडखोर वृत्तीचे होते. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी डेक्कन कॉलेज मधून पदवी प्राप्त केली होती. तरी वकिलाची पदवी ही मिळाली होती. लोकांना त्यांना म्हणजे थांबून राष्ट्रत्वाची भावना निर्माण करण्यास त्यांनी लावली. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काबद्दल जागृत केले. त्यांनी भारतीय भारतीय मानले. त्यांना भारतीय भारतच निर्माण अशी उपाधी दिली ना. अशा थोर व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभले यांचा आपल्याला सर्वांनाच खूप अभिमान आहे. अशा थोर क्रांतिकारक आपल्या देशात जन्माला आले. रत्नाची खान रत्नागिरी टिळक थोर रत्नभूमीवर फेडले पांग भारत भूचे. हजार गाव सोसुनी उरी टिळक म्हणजे ज्ञानमूर्ती, टिळक म्हणजे त्याग मूर्तीना, टिळक म्हणजे करारी बाणा, टिळक म्हणजे शुम गर्जाना. अन्य ज्यांनी अमान्य म्हणून ते लोकमान्य, स्वराज्य हा हक्क माझा अधिकार आहे ना, ठणकवून टिळकांना बंद करा असा अत्याचार त्यांनी असे त्यांनी ठणकवले. आणि त्यांनी टिळकांनी सांगितलं इंग्रजांना बंद करा असा अत्याचार मी असा सहनच करणार नाही ना. अरे मी झुकणार नाही, मोडण पण वाकणार नाही. देशभक्तीचा अनोखा संगम आहे ना, नेतृत्वाचा खुशाल संगम ना, जिद्दीपणा. लोकमान्य स्वातंत्र्याचा जहाल उगम होता. टिळक महान होते. सोसले लोकाचे त्यांनी हाल आन जाळला. ब्रिटिशचा माल उधळला, स्वातंत्र्याचा गुलाल ना. जहाल विचार शरणी होती, लेखणी त्यांची तलवार होती. प्रखर त्यांच्या विचाराने ब्रिटिश ब्रिटिश सत्ता हादरलीच होती ना. स्वातंत्र्याची मसल पेटवली शिवाची, शिव गरजना समजली नाही गरजली. स्वातंत्र्याची सर्व प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली ना. स्वराज्य जन्मसिद्ध हक्कच आहे आणि तो मी मिळवणारच अशी त्यांनी ठणकवून काय केली, सिंह गर्जना त्यांनी केली ना. स्वराज्याचा दिला नारा जागा झाला देश सारा. लोकमान्य टिळकाच्या विचाराने बुजळला भारत सारा. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लोकमान्य टिळकांना माझा कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: श्रोते हो, आज आहे लोकमान्य टिळकांची जयंती आणि त्यानिमित्तानं आत्ता आपल्यासोबत होते या प्रयागत ऐकट. श्रोते हो, थोड्याच वेळात आपण पुन्हा भेटूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
3: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
2: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
3: 77 727 505 किंवा 90 110 26 495 या मोबाईल क्रमांकावर
2: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
3: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
2: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: डॉक्टर प्राची पाटील बोलत आहे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पद्मश्री पोपटराव पवारांचं हिवरे माजार हे गाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि हिवरे माजार ग्रामस्थ यांच्या एकजुटीच्या बळावर जे आदर्श ग्राम विकास मॉडेलचं उभारणी झालेली आहे त्याची दखल आता देशाच्या राजधानीनं सुद्धा घेतली आहे. म्हणजेच दिल्लीमध्ये ऐतिहासिक कुतुब मिनारमध्ये सादर करण्यात आलेल्या लेझर अत्याधुनिक शोमध्ये भारतातील समाजामध्ये सकारात्मक परिणाम परिवर्तन घडवणाऱ्या चेंज मेकर्स या प्रेरणादायी व्यक्ती, संस्था आणि गावांच्या कार्याची माहिती पर्यटकांना दाखवली गेली आणि या चित्रफितीमध्ये हिवरे बाजार गावाचा सुद्धा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे एक खूप चांगलं ग्रामविकासाचं आदर्श ग्रामविकासाचं मॉडेल जे आहे ते कुतुब मिनारवर सुद्धा झळकलं आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांज रंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. CJP कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आता अनेक जण पाठिंबा देत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा येणाऱ्या 26 जुलैला मुंबईमध्ये आंदोलनाची हाक दिली आहे. नीट पेपरफुटी, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि विद्यार्थ्यांवर जो लाठी हल्ला होतो या विरोधामध्ये हा मोर्चा आता मुंबईमध्ये सुद्धा निघणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा नुकतीच करण्यात आली असून महाविकास आघाडीतील इतर पक्षसुद्धा यामध्ये सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. मुंबईमध्ये 26 जुलैला ही आंदोलनाची हाक आपल्याला बघायला मिळणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111100 5. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे। श्रोते हो, आज आहे 23 जुलै 2026 आणि आज आपण राष्ट्रीय वनसंवर्धन दिवस साजरा करतोय आणि या दिवसानिमित्त आपल्या वनविभागाचे अधिकारी आज आपल्यासोबत आहेत अमोल जाधव सर आणि आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत या दिवसानिमित्त। सर, सगळ्यात आधी या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत तुमचं।
3: धन्यवाद।
2: जसं आज मी म्हणाले की राष्ट्रीय वनसंवर्धन दिवस आपण साजरा करतो आहोत आणि तुम्ही वन विभागाचे अधिकारी आहात, सर गेल्या किती वर्षापासून तुम्ही नगरमध्ये आहात आणि या विभागामध्ये आहात?
3: मी मागील 1 वर्षापासून अहिल्यानगरमध्ये काम करत आहे आणि माझ्या सेवेला जवळपास 10 वर्ष पूर्ण झाले। 2016 मी सेवेमध्ये रुजू झालो होतो। याच्या आधी मी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काम केलेले आहे।
2: नक्कीच सर, आज आपण राष्ट्रीय वनसंवर्धन दिवस साजरा करतो आहोत आणि हा दिवस साजरा करण्यामागे काय महत्त्व आहे किंवा काय हेतू आहे?
3: तर आजकाल आपण सर्वच बघत असू की वाढते शहरीकरण आहे, वनसंपदा जी आपली नष्ट होत चाललेली आहे तिचे आपल्याला संवर्धन करणं आवश्यक आहे। तर का बरं पुढच्या भावी पिढीला आपल्याला शाश्वत काही गोष्टी देण्यासाठी वनसंवर्धन करणं आवश्यक आहे। त्यामुळे जागतिक स्तरावरती आणि आपल्या भारतामध्येही वनसंवर्धन दिन हा साजरा केला जातो।
2: नक्कीच, आजच्या काळामध्ये म्हणजे सध्याच्या काळामध्ये किंवा ग्लोबल वॉर्मिंग सध्या वाढलेलं आहे, तर या सगळ्या काळात वनसंवर्धन ही राष्ट्रीय गरज किंवा आपल्या सगळ्यांची गरज का झाली आहे?
3: वनसंवर्धन करणं म्हणजे ही फक्त आपण प्रत्येक ठिकाणी बघतो की काळाची गरज म्हणण्यापेक्षा मनुष्य प्राणी जगण्यासाठी त्याचा विकास होण्यासाठी वनसंपदा ही अत्यंत आवश्यक आहे। कारण आपण सगळे बघतो की जंगल है तो जल है तो जीवन है। जर जीवन पाहिजे असेल तर अल्टिमेटली आपल्याला वनांचं संवर्धन करणं आवश्यक आहे। त्यामुळे प्रत्येकाने वनांचे आणि वृक्षारोपण करणे, त्याचे संगोपन करणे, या गोष्टी करणं आणि आपापल्या परीने वनसंवर्धनासाठी हातभार लावणं आवश्यक आहे।
2: नक्कीच, आपल्या विभागामध्ये म्हणजे वन विभागातील वन क्षेत्राची आत्ताची सध्याची स्थिती म्हणाल नगरची तर कशी आहे?
3: आत्ता नगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नगर जिल्ह्यामध्ये उत्तर नगर आणि दक्षिण नगर असे दोन भाग पडतात। त्यापैकी उत्तर नगरमध्ये संगमनेर आणि अकोले ह्या दोन तालुक्यांमध्येच म्हणजे जंगल जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती आहे। अकोले तालुक्याचा विचार केला तर कळसुबाई हरिश्चंद्रगड आहे, तिथं वन्य म्हणजे अभयारण्य आहे। संगमनेरमध्येही फॉरेस्टचं प्रमाण चांगलं आहे, परंतु आजकाल जंगलचं क्षेत्र आहे परंतु ते आवनत होत चाललं आहे। म्हणजे ज्या प्रमाणावरती तिथं झाडं असणं गवतीकूर्ण असणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये थोडासा आपण म्हणू शकतो ते थोडं ढासळत चाललेलं आहे। तर त्याला वेगवेगळे कारणं आहेत।
2: नक्की, जसं आता तुम्ही सांगितलं की काही वेगवेगळी कारणं आहेत किंवा वेगळी भौगोलिक कारणं आहेत असं आपण म्हणूया, तर ती साधारणपणे कारणं कुठली आहेत किंवा त्यामुळे का अशी परिस्थिती ओढवली आहे?
3: याचा जर आपण विचार केला तर वेगवेगळी कारणं म्हणजे जो होत चाललेला विकास म्हणजे शहरीकरण आहे, आपले वेगवेगळे विकास प्रकल्प आहेत, हे प्रकल्प होत असताना बऱ्याच वेळा वनांमधून जातात, ते वनांची तूट होते किंवा तिथले जे लोकलचे लोक आहेत तर वनांचं म्हणजे तोड करणे, अवैध वाहतूक करणे या गोष्टी आहे, वनांना आगी लावणे। तर आता जागतिक स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपण बघितलं तर वनांचं नुकसान होण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे आग लागणे। आग लागल्यानंतर त्याचं म्हणजे जे काही मागील वर्षात त्याची वाढ झाली, जी काही बायोडायव्हर्सिटी तिथे डेव्हलप झाली, विकसित झाली, ती काही क्षणार्धात नष्ट होते। त्याच्यामध्ये पशु पक्षी कीटक पासून ते आपली झाडं सगळीच नष्ट होतात।
2: नक्कीच, वनक्षेत्र हेच वनक्षेत्र वाढण्यासाठी काय विशेष उपक्रम किंवा काय राबवले पाहिजेत असे उपक्रम की जेणेकरून वनक्षेत्र वाढेल किंवा सुरक्षित तरी राहील?
3: वनक्षेत्र आपल्या तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याकडे जे वनक्षेत्र आहे ते सुरक्षित असलं पाहिजे. सुरक्षित असण्यासाठी म्हणजे जे अवैध वृक्षतोड किंवा आपण जे वनांवरचं अवलंबित्व आहे ते कमी करणं अपेक्षित आहे. यासाठी सरकार वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न चालू आहेत. आता सरपणासाठी याच्या आधी वापर व्हायचा तर शासनाने योजना आणल्या गॅस वगैरे, तर आता त्याच्यावरचं अवलंबित्व बऱ्यापैकी कमी झालं. परंतु आता ते कमी होऊन होणार नाही, तर जे आता आपण ऑलरेडी आपले जे डिग्रेडेड झालेले किंवा आऊनच झालेले आहे वन, तर ते सुधारण्यासाठी जे डिग्रेडेड फॉरेस्ट आहे तिथे वनीकरण करणे, यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्यामध्ये लोकांचा सहभागही घेतला जातो. तर त्यामध्ये जे डिग्रेडेड फॉरेस्ट आहे त्या ठिकाणी आता आपले माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या वर्षीपासून एक उपक्रम हाती घेतला की 2047 पर्यंत 300 कोटी वृक्ष लागवड करायची. मग त्यासाठी दरवर्षी प्रत्येक यंत्रणेला, वन विभाग असो, महसूल आहे, कृषी आहे, असे जे काही सर्वच विभाग आहेत त्यांच्या सहकार्याने दरवर्षी एक टार्गेटेड वृक्षारोपणाचं काम केलं जातं आणि त्याचा चांगला फायदाही होतोय. म्हणजे जो फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया आहे त्यांच्यामार्फत दर 2 वर्षांनी एक रिपोर्ट सादर केला जातो की आपल्या वनांची काय परिस्थिती आहे. तर त्यामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत चांगली गोष्ट आहे की जो 2025 जो रिपोर्ट आला त्याच्यामध्ये आपला प्रगती चांगली आहे, आपल्या वनांची प्रगती म्हणजे जे औनत वन आहे त्याच्यामध्ये सुधारणा होत आहे. ही एक नक्कीच चांगली बाब आहे महाराष्ट्रासाठी.
4: नक्कीच वृक्षतोड होती किंवा अतिक्रमण होतं हे रोखण्यासाठी वन विभाग पावलं उचलतं का?
3: हो नक्कीच, वृक्षतोड होते त्यासाठी प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यात आहे, प्रत्येक डिव्हिजन आहे, आमचे जे रेंज ऑफिसेस आहेत प्रत्येक ठिकाणी जो स्टाफ असतो तो रेग्युलरली त्या एरिया क्षेत्रामध्ये, वनक्षेत्रामध्ये, आजूबाजू क्षेत्रामध्ये गस्त करणे, कुणी म्हणजे वृक्षतोड करणे, आग लावणे यासाठीचे जे आरोपी असतील त्याच्यासाठी त्या भागात वेळोवेळी गस्त करत असतात. आणि जर कोणी असे आरोपी भेटले तर आपल्याकडे कायदे आहेत, भारतीय वन अधिनियम 1927 आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 यांच्या अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात आणि त्यांना न्यायालयामध्ये दाखल केलं जातं आणि त्यांच्यावरती गुन्हे नोंद करून मग त्यानंतर याचा फायदा होतो की लोक त्याच्यामध्ये थोडंसं सावधानतेने राहतात किंवा वन विभागाला मदत करतात.
4: नक्कीच. आता आपण सध्या पाहतो आहोत की वातावरणामध्ये प्रचंड बदल होत आहेत. म्हणजे यावर्षीचं जर आपण पाहिलं तर मान्सून जूनमध्ये नाही आला तर जूनच्या शेवटी आला आणि त्यानंतर जुलै महिन्यामध्ये सुरुवातीचे काही आठवडे पावसाचे आले, त्यानंतर एक आठवडा कोरडा गेला. तर वातावरणाचा या बदलाचा परिणाम, हवामानाचा परिणाम जंगलांवर होतो का?
3: हो, हवामान बदलाचा परिणाम जंगलांवर होतो म्हणण्यापेक्षा जे वन आहेत आपले त्या वनांवरती विपरीत परिणाम झाल्यानंतरच हवामान बदल होतो. म्हणजे फॉरेस्ट जे आहे हे सगळ्या गोष्टी म्हणजे जे पूर्ण आपलं हवामान आहे ते सर्व आपल्या वनसंपदेवरती डिपेंडंट आहे. आता आपण म्हणजे मागच्या बऱ्याच काळात बघितलं असेल की केदारच्या दुर्घटना आहे किंवा महाराष्ट्रात माळीन सारख्या दुर्घटना झाल्या, तर ह्या ज्या दुर्घटना झाल्या याच्यात निसर्गाचा थोडाफार भाग असेल, परंतु याच्यात बराचसा जो भाग आहे हा मानवनिर्मित आहे आपण असं म्हणू शकतो. कारण ज्या ठिकाणी म्हणजे वनांमध्ये किंवा जे आहे बायोडायव्हर्सिटी ती डिस्टर्ब न करता ठेवणं अपेक्षित आहे त्या ठिकाणीही माणूस पोहोचला, त्यामुळे मग ह्या नैसर्गिक आपत्ती येतात. किंवा मागच्या वर्षी आपण बघितलं असेल की अतिमुसळधार पाऊस पडला ठिकठिकाणी, नदीचे जे पात्र होते ते सोडून पाणी गेले. परंतु आपण नीट विचार केला तर ते नदीचे पात्र पूर्वीपासून मोठे होती, ती नंतर अतिक्रमणाने कमी झाली किंवा अन्य काही कारणांनी, त्यामुळे ह्या ज्या आपत्ती आल्या किंवा मानवाला जे भोगावं लागलं ते त्याचेच परिणाम आहेत.
4: नक्कीच. जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी टिकवण्यासाठी वनांचं योगदान किती महत्वाचं आहे?
3: बायोडायव्हर्सिटी टिकवण्यासाठी वन जर असतील तरच बायोडायव्हर्सिटी राहणार आहे. कारण आपण म्हणतो की आपली म्हणजे मानवाची जी आहे उत्क्रांती झाली किंवा जी काही आता पृथ्वी तलावरती जी काही निर्मिती झाली ही पाण्यापासून झाली. आणि आपण कुठंही बघितलं तर पाण्याचे सगळं आपले सर्व नदी नाले ओढे यांचं उगमस्थान हे जंगलामध्ये आहे. कोणत्याही नदीचं उगम आपण असं शहरातून होत नाही, प्रत्येकाचा उगम जो आहे तो शहरातून आपले याच्यातून वनांमधून होतो. त्यामुळे वनं जर जगली तर पाणी व्यवस्थित राहणार आहेत, तुमची हवा व्यवस्थित राहणार आहे. त्यामुळे वन व्यवस्थित असतील, कोरोना काळात आपण अनुभवलं की ऑक्सिजनचं महत्व काय आहे. जर ऑक्सिजन आपल्याला चांगला पाहिजे असेल तर वन किंवा वृक्ष ही जगली पाहिजेत. ती जर असतील तरच बाकीचे त्याच्यावरती असणाऱ्या गोष्टी आहेत जे वन्य प्राणी आहेत ते तरच जगू शकतील.
4: नक्कीच. वन्यजीव संरक्षण किंवा वनसंवर्धन यांचं परस्पर कसं कनेक्शन आहे किंवा काय संबंध आहे?
3: वनसंवर्धन, वने असतील तर जे वन्य प्राणी आहेत ते वनांमध्ये म्हणजे त्यांच्या आदिवासात व्यवस्थित राहू शकतात, त्यांचे प्रजनन आहे, पुढच्या बाकीच्या पुढच्या पिढी वगैरे, म्हणजे जे चालत राहणारे एक निसर्गाचं चक्र आहे ज्याला आपण इकोसिस्टम म्हणतो. म्हणजे प्रत्येक लेवल आहेत, म्हणजे टॉप कार्निवोरस आपण जसं म्हणतो की मांसभक्षी वाघ जो आहे, वाघ जर जगवायचा असेल तर तो ज्याच्यावरती डिपेंडंट आहे ते जगले पाहिजेत,
4: अन्नसाखळी.
3: मग ते जगले पाहिजे तर ते त्यांना अन्न पाहिजे. अन्न पाहिजे त्यासाठी वन असणे, तिथे गवत असणे, त्यांना खाद्य असणे हे आवश्यक आहे. त्याच्यामुळे ह्या डिपेंडंट गोष्टी आहे दोन्ही, जैवविविधता आणि वने.
4: नक्कीच. वनांमध्ये जी आग लागते ही दुर्घटना घडते याला जसं मगाशी तुम्ही सांगितलं की दोन काही कारणं असू शकतात, एकतर नैसर्गिक कारणही असू शकतं किंवा मानवनिर्मितही कारण असू शकतं, पण या आगीच्या घटना जर टाळायच्या असतील तर काय काळजी आपण घ्यायला हवी?
3: आता आगींच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर नैसर्गिक आणि मानवनिर्मित दोन प्रकारे वनात आगी लागतात. परंतु मागच्या काही वर्षात आपण बघितलं तर जवळपास 90-95% आगी ह्या मानवनिर्मितच आहेत. मानवांच्या काही गैरकृत्यांमुळेच त्या आगी लागतात. म्हणजे वनांमध्ये जर आपण जातो तर तिथं काही गोष्टी न फेकणे किंवा बऱ्याच वेळा आग माचीस घेऊन जाणे, तिथं आतमध्ये जेवण कॅम्पिंगच्या नावाखाली तिथे जेवण बनवणे, तिथला विस्तव जे काही असेल तिथं सोडून येणे, किंवा बिडी सिगरेट वगैरे आहेत ते तिथं फेकून देणे, हे मेन कारणं आहेत. आणि दुसरं जे आहे ते शिकार करण्यासाठी बऱ्याच वेळा आग लावली जाते. म्हणजे सगळ्यात क्रुएल गोष्ट कोणती आहे तर ती आग लावून शिकार करणे. तुम्ही ते एका प्राण्याच्या शिकारीसाठी तुम्ही बाकीची सर्व वनसंपदा आणि सर्व जैवविविधता नष्ट करता. त्यासाठी वन विभागामार्फत प्रत्येक गाव स्तरावरती संयुक्त वन व्यवस्थापन समिती आहेत, त्यांच्यामार्फत गावागावात जनजागृती केली जाते. आणि आता जसं आहे आपलं रेडिओ टीव्ही वगैरे बाकी सगळेच आपले जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्यावरूनही जनजागृती केली जाते.
4: नक्कीच. पर्यटकांचा जर विचार केला, आता सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि अनेक पर्यटक वीकेंडला एन्जॉय करण्यासाठी म्हणा वेगवेगळे धबधबे असतील किंवा वेगवेगळ्या निसर्गरम्य ठिकाणं असतील, त्याचबरोबर काही वन आहेत, ट्रेकिंगसाठी येणारे काही पर्यटक आहेत, त्यांनी सुद्धा काय काळजी घ्यायला हवी या वनांची?
3: वनांची काळजी घेणं म्हणजे आपण तिथं जातोय तर आपण वनांचा म्हणजे आनंद घ्या, तिथं उपद्रव करू नका, एवढंच एक सांगू इच्छितो मी. म्हणजे तिथं जाताय तर तुम्ही तो निसर्गाचा आनंद घ्या, म्हणजे तिथली जी शुद्ध हवा आहे, शुद्ध पाणी आहे ते तुम्ही फील करा, त्याचा आनंद घ्या. पण तिथं उपद्रव करू नका. म्हणजे उदाहरणार्थ तिथं कचरा टाकणे किंवा झाडांच्या फांद्या तोडणे किंवा उगाचच काहीतरी आरडाओरडा करणे ह्या गोष्टी न करता शांततेने आपण त्या गोष्टींचा उपभोग घेऊ शकतो.
4: नक्कीच. पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पावसाळ्याच्या या दिवसामध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम, जसं 5 जूनला पर्यावरण दिवस आपण साजरा करतो आणि मग सुरू होतात सगळे वृक्षारोपणाचे कार्यक्रम, पण संगोपन आणि संवर्धन फारसं केलं जात नाही किंवा अनेक पर्यटक जंगलांमध्ये जातात किंवा वनांमध्ये जातात आणि आता सीड बॉल जे आहेत ते पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हमखास कुठले ट्रेकिंग रूम घेऊन जातात आणि मग ते तिथे फेकले जातात, पण त्यांचं संगोपन काळजी घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे का? हीही जबाबदारी महत्त्वाची आहे का?
3: हो, वृक्षारोपण करणे आणि वृक्षांचे संगोपन करणे ह्या दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. वृक्षारोपण करणे, दरवर्षी पावसाळा आला की आपण झाड लावतो पण ते झाड जगणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे आपण म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती, मी म्हणजे पर्टिक्युलर मी माणूस म्हणून मी 100 झाडं लावली हे सांगण्यापेक्षा मी 10 झाडं लावून ती जगवली हे म्हणजे पोहोचणं खूप आवश्यक आहे. यासाठी आमचा सामाजिक वनीकरण जो विभाग आहे त्यामार्फत ज्या वेगवेगळ्या या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था आहेत, शाळा कॉलेजेस महाविद्यालय आहेत, यांच्यामध्ये आमच्याकडून जनजागृतीचे काम केले जातात. आणि 15 जून ते 30 सप्टेंबर हा महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत वन महोत्सव कालावधी म्हणून साजरा केला जातो. या काळामध्ये ज्या शासकीय निमशासकीय यंत्रणा आहे, शाळा कॉलेजेस महाविद्यालय आहेत, यांना मोफत रोपपुरवठा केला जातो आणि त्यांचे संगोपन करण्याचे मार्गदर्शनही केले जाते. तसेच ज्या आपल्या बाकीच्या एन जी ओज आहेत किंवा इतर संस्था आहेत काम करणारे किंवा आपले नागरिक आहेत सामान्य नागरिक त्यांच्यासाठीही सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून दिली जातात.
4: आज आपण पाहतो आहोत की विविध क्षेत्रामध्ये विविध विभागामध्ये एआयचा वापर होतोय, तंत्रज्ञानाचा वापर होतोय. सामाजिक वनीकरण विभागामध्ये सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय का?
3: हां, आमच्याकडे आता जे मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं 300 कोटी वृक्ष लागवड, तर याच्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाचं काम हे जनरली वनेत्तर क्षेत्रावरती वृक्ष लागवड करणे हे आहे. वनेत्तर क्षेत्र म्हणजे कोणती? इतर ज्या शासकीय यंत्रणा असतील त्यांच्या जमिनी आहेत, शाळा कॉलेजेस महाविद्यालये किंवा ट्रस्ट आहेत यांच्या ज्या जमिनी आहेत ज्या ओसाड पडलेल्या आहेत त्या ठिकाणी वृक्ष लागवड करणे हे सामाजिक वनीकरण विभागाचं काम आहे. परंतु सगळ्यात मोठं काम ह्या जागा शोधणं आहे. कारण एका जिल्ह्याचा विचार केला, आता मी जिल्ह्याच्या ठिकाणी काम करतो, एक पूर्ण जिल्ह्याचा जर मला विचार करायचा असेल तर प्रत्येक ठिकाणी जागा शोधणे यासाठी तुम्हाला टेक्नॉलॉजीचा वापर करावाच लागतो. त्यासाठी जी आमची मित्रा म्हणून एक मुख्यमंत्री मोदींनी चालू केलेली संस्था आहे त्यांच्यामार्फत आम्हाला सध्या GIS म्हणजे जी आपली टेक्नॉलॉजी आहे सॅटेलाइट्स, जी AIचा वापर करून आम्ही म्हणजे जागा शोधणे, त्या जागा कशा आहेत, तिथली माती कशी आहे, ते रोपे लागवडीसाठी योग्य आहे का, या सगळ्यांची माहिती आम्हाला आता त्यामार्फत मिळते. आणि दुसरं, आमची जी वृक्ष लागवड करतो ती आम्हाला म्हणजे सर्व आमच्या पोर्टलवरती अपलोड करणे, ऑनलाईन करणे, ते विथ GPS कोऑर्डिनेट्स याचेही आम्ही उपयोग करतो.
4: एखाद्या ठिकाणी वन संवर्धन करत असताना किंवा झाडं लावत असताना माती परीक्षण किती महत्वाचं आहे?
3: प्रत्येक ठिकाणी वृक्ष लागवड करताना आपल्याला तिथलं माती कोणत्या प्रकारची आहे, तिथं कोणती झाडं येतात याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि लावताना आपण शक्यतो म्हणण्यापेक्षा 100% देशी जाती म्हणजे देशी प्रजातीचीच वृक्ष लावली पाहिजेत. म्हणजे आपण ज्या ठिकाणी वृक्षारोपण करणार आहोत त्या आजूबाजूला कोणती झाडं आहेत नैसर्गिकरित्या, त्याच झाडांना आपण तिथं वृक्षारोपण केलं पाहिजे. मग वृक्षारोपण प्रत्येक, आता जी कोणी आपले शेतकरी बांधव असतील किंवा सामान्य नागरिक असतील, शाळा कॉलेजेस यांना प्रत्येकालाच माती परीक्षण करून मग वृक्ष लागवड करणे शक्य होत नाही किंवा त्याच्यामध्ये काही लिमिटेशन असू शकतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी ते करणं आवश्यकच आहे. परंतु ज्यांना शक्य नाही तर त्यांनी आसपास आपल्या आजूबाजूला जी झाडं दिसत आहेत देशी प्रजातीची ती झाडं लावणं आवश्यक आहे. म्हणजे त्यामध्ये वड, उंबर, पिंपळ आहे, नीम आहे, आंबा, चिंच, जांभूळ, म्हणजे ही आपली परंपरागत चालत आलेली आणि आपल्याला आजूबाजूला दिसणारी झाडं आहेत आणि ही लावली की त्यांचं सर्व्हायवल पण चांगलं होतं.
4: नक्कीच. आज आपण राष्ट्रीय वन संवर्धन दिवस साजरा करतो आहोत आणि या दिवसानिमित्त या माध्यमातून अनेक जे श्रोते ऐकतायत, अनेक जे लिस्नर्स ऐकतायत, त्यांना तुम्ही काय सांगाल?
3: मी सर्वांना एकच सांगू इच्छितो की वृक्षारोपण करा, परंतु वृक्षारोपण केल्यानंतर ती झाडं जगवा. कारण आपला सगळ्यात महत्वाच्या मानवाला जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाणी. ह्या दोन गोष्टी जर आपल्याला पाहिजे असतील तर प्रत्येकाने किमान एक झाड लावावे आणि ते जगवावे. हे मी सर्वांना आवाहन करेल.
4: नक्कीच सर. सुरुवातीला तुम्ही सांगितलं की गेल्या 10 वर्षापासून तुम्ही या शासकीय सेवेमध्ये आहात. 10 वर्षामध्ये आलेला एखादा लक्षात राहण्यासारखा संस्मरणीय अनुभव आहे का?
3: आता या मागील 10 वर्षात मी बऱ्याच ठिकाणी काम केलं. म्हणजे मी विदर्भात काम केलं, मी कोकणातही काम केलं, आता मी पश्चिम महाराष्ट्रात काम करत आहे. आणि त्याच्या आधी मी ट्रेनिंगला आम्ही देहरादूनला होतो, उत्तराखंडला. जवळपास 2 वर्ष आम्ही तिथं घालवले. म्हणजे जवळपास प्रत्येक ठिकाणचं आम्ही बघितलं, प्रत्येक ठिकाणचे वनसंवर्धनासाठीचे चॅलेंजेस वेगळे आहेत. तर मी चंद्रपूरला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प इथं मी सब DFO, म्हणजे तेव्हा मी DFO नव्हतं, सब DFO म्हणून कार्यरत होतो त्यावेळेस. तिथं सगळ्यात मोठं लोकांचं उपजीविकेचं म्हणण्यापेक्षा एक रोजगाराचं साधन आहे तेंदूपत्ता कलेक्शन. तर ते तेंदूपत्ता कलेक्शन हा सीझन जेव्हा आपला आगीचा हंगाम असतो वनवांव्याचा, म्हणजे एकदम टेम्परेचर हाय असतं मेमध्ये, त्यावेळेस हा तेंदूपत्ता कलेक्शनचा सीझन असतो. त्यावेळेस तेंदूपत्ता कलेक्शन तिथले जे लोकल लोक आहेत, तिथले जे गावकरी आहेत, तर ते वनाला म्हणजे आग लावतात. का बरं? तर ते खालचे जे आलेले फुटवे आहेत ते एकदा जळून गेल्यानंतर त्याला खूप चांगले फुटवे येतात आणि कोवळी पानं येतात, जी कलेक्ट करणं इझी असतं. तर आम्ही तिथं जवळपास 1-1.5 वर्ष लोकांना त्यांना भेटून, प्रत्येक गावात जाऊन मीटिंग घेऊन, काही कायद्याचा धाक दाखवून, काही प्रेमाने सांगून, आम्ही तिथं इनिशिएटिव्ह घेतला की तुम्ही आग न लावता, म्हणजे जे आपल्या वनसंवर्धनमध्ये गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये त्याची प्रुनिंग करणं आवश्यक आहे, म्हणजे कटिंग करायला पाहिजे फक्त. तर मग आम्हाला जवळपास 1 ते 1.5 वर्ष गेल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये सक्सेस झालो की ते आग न लावता ते कटिंग करायला लागले. कारण याच्यामध्ये मी आम्हाला त्यांना समजून सांगणार डिफरन्स होता, कारण कटिंग करणं हे थोडं कष्टाचं काम आहे, आग लावणं सोपं आहे, 50 पैशामध्ये तुमचं काम होऊन जातं, कुठंच जायचं नाही तुम्हाला. तर हे तुम्हाला मग ते कटिंग करणं, मग त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्यांनी कटिंग केली, त्याच्यातूनही त्यांना कळलं की कटिंग केल्यानंतरही चांगले त्याच्यातून उत्पन्न येतं किंवा रिझल्ट येतात. मग त्याच्यानंतर आम्हाला जवळपास मी त्याच्यानंतर तिथं 1.5-2 वर्ष काम केलं. तर त्याच्यानंतर तिथं म्हणजे ज्या क्षेत्रात होतो मी सब डिव्हिजनला, तिथं आगीच्या घटना आम्ही शून्य तर नाही करू शकलो, पण एक 90% कमी केल्या आम्ही तिथल्या घटना.
4: नक्कीच नक्कीच सर. आज सर तुम्ही स्नेहालाच्या रेडिओनगर केंद्रात आला आहात राष्ट्रीय वनसंवर्धन दिवसानिमित्त. या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचताय, हे कसं माध्यम आहे प्रभावी की अनेक लोकांपर्यंत ही गोष्ट आणि हा दिवस साजरा करण्याचं महत्व तुम्ही सांगू शकताय, कसं वाटतंय?
3: खूप चांगलं वाटतंय. आणि स्नेहालयचं म्हणजे प्रत्येक बाकीच्या सेवाभावी संस्था म्हणून त्यांचं कार्य खूप चांगलंच आहे, आणि या माध्यमातून ते वृक्ष संवर्धन चळवळीतही त्यांचा सहभाग आहे, आम्ही त्यांच्याबरोबर जोडू शकलो, मला खूप चांगलं वाटत आहे.
4: नक्कीच सर. आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आहात, तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का, किंवा तुमच्या आयुष्यात रेडिओचं स्थान कसं आहे, तुम्ही लहानपणी ऐकलं आहे का?
3: हा, लहानपणी म्हणजे कॉलेजमध्ये असताना ज्यावेळेस आम्ही कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस सोशल मीडिया किंवा बाकीच्या गोष्टी, अँड्रॉइड मोबाईल ह्या गोष्टी नव्हत्या त्यावेळेस. एक जे आपले कीपॅडवाले मोबाईल असायचे त्याच्यामध्ये फक्त तेवढंच होतं, रेडिओ, FM रेडिओ जे काय होते आपले तेच होतं. तर तेच त्यावेळेस एक आमचं मनोरंजनाचं साधन होतं, त्याच्यामुळे रेडिओबरोबरच्या आठवणी आहेत. आजही आम्ही जेव्हा प्रवास करतो म्हणजे फील्डवर जातो या निमित्ताने, तर आम्ही गाडीत कायम प्रेफर करतो की रेडिओ लावून आम्ही ती गाणी जी असतात रेडिओवरती गाणी ऐकणं आणि बाकीच्याच्यावरती ऐकणं याच्यात खूप फरक आहे. रेडिओवरची गाणी ऐकायला भारी वाटतात, सुंदर वाटतात.
4: नक्कीच सर. आणि आज तुम्ही या माध्यमात आहात, आज तुमच्या खूप जवळच आणि आवडीचं कोणतं गाणं तुम्हाला इथे ऐकावं असं वाटेल?
3: ये हसी वादिया.
4: हेच गाणं का?
3: निसर्गाशी रिलेटेड आहे. आम्ही जेव्हा ट्रेनिंग पिरियडमध्ये होतो आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो देहरादून, म्हणजे हे खूप सुंदर ठिकाण आहे, म्हणजे फॉरेस्ट ती त्याला मक्का मदिना म्हणतात, म्हणजे फॉरेस्ट जे काही आहे जेवढ्या काही इन्स्टिट्यूट्स आहेत ट्रेनिंगच्या त्या सर्व तिथेच आहेत. आणि देहरादून एक असं ठिकाण आहे की तिथून तुम्हाला मसुरी दिसते, म्हणजे जे ते गाणं आहेत ना ते आम्हाला तिथे गेलं की त्याची आठवण येते.
4: नक्कीच नक्कीच. आणि हे तुम्हाला फील करणारं गाणं जे आहे ते मी नक्कीच या माध्यमात सर प्ले करेन. आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही रेडिओनगरच्या स्टुडिओमध्ये आलात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर. थँक्यू.
3: धन्यवाद.
4: श्रोते हो, आज आपण राष्ट्रीय वनसंवर्धन दिवस साजरा करतो आहोत आणि त्यानिमित्ताने सामाजिक वनीकरण विभागात

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिम्मत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: और फिर क्या होगा?
1: पार्टियां, दावतें,

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं. आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे. आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत, आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग 12. वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा.
2: मातृगायनाचे महन मंगल स्तोत्र. श्यामची आई, साने गुरुजी. या पुस्तकातील रात्र 12. श्यामचे पोहणे. कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरीत तुडुंब भरलेले असतात. हाताने सुद्धा पाणी घेता येते इतक्या त्या भरतात. पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना यावेळेसही पोहावयास शिकवितात. नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिढले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. सहा सहा पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतात. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात. कुणी विहिरीत फुगड्या खेळतात, कुणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताने होऊन माना वर करून होड्या करतात, नाना प्रकार करतात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांना पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नव्हते. दुसरे पोहत असले म्हणजे मी माझ्या पावात जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही. मला फार भीती वाटे. आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या मार टाकीत, परंतु मी मात्र भित्री भागू बाई. ढकला रे श्यामला असं कोणी म्हटलं की मी तेथून पोबारा करीत असे. माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम पोहायला शिक, ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती. तुला बुडुकात येतील इतके सारे जण. उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू, तो तुला शिकवील. नाहीतर भाऊजींबरोबर जा. अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम. येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत? पोहास येत असावे. कुसाताईंची विणी व आंबी, त्या सुद्धा शिकल्या पोहायला. तू बांगड्या तरी भर, पण बांगड्या भरणाऱ्या मुलीहून सुद्धा तू भित्रा. उद्या जा पोहायला. त्या बाबूकडे सुकडी आहेत ठेवलेल्या, त्या बांध कमरेला वाटले तर. आणखी धोतर बांधून वर धरतील. उद्या जा हो. मी काहीच बोललो नाही. रविवार विचारला, मी कुठेतरी लपून बसायचं ठरवलं. आज आई पोहास पाठवल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते. मी माळ्यावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षातच आलं नाही. साधारण 8 वाजायची वेळ आली. शेजारचे वासू, भास्कर, बन्या, बापू आले. श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला? ह्या पहा सुखडी आणली आहेत, बन्या म्हणाला. हो येणार आहे, परंतु आहे कुठे तो? मला वाटले की तो तुमच्याकडेच आहे. श्याम, अरे श्याम कुठे बाहेर गेला की काय? असे म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो. मुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही बो आला. कुठे लपून तर नाही बसला? आम्ही वर पाहू का श्यामची आई? आई म्हणाली, बघा बघा बरे वर असला तर. त्याला उंदीर घुशीसारखी लपण्याची सवयच आहे. त्या दिवशी असाच माच्याखाली लपून बसला होता. पण वरती जरा जपून जा हो. तो तक्ता एकदम वर उचलतो. अलगत पाय ठेवून जा. मुले माळ्यावर येऊ लागले. आता मी सापडणार असे वाटू लागले. मी बारीक बारीक होऊ लागलो. परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकी होता येणार नाही. मला असे वाटले की भक्ती विजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले. तसे मला जर लहान होता आले असते तर भाताच्या कांड्याआड मी मांजरासारखा लपून बसलो होतो. नाही रे ते, तो काय येथे लपून बसेल अडचणीत? एक जण म्हणाला. चला आपण जाऊ, उशीर होईल मागून. दुसरा म्हणाला. इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे श्यामच तो. सारे पाहू लागले. श्याम चल ना रे, असा काय लपून बसतोस? सारे म्हणाले. आहे ना वर, मला वाटलंच होतं वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका, आई म्हणाली. ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झालेही तरी ती परक्यांची मुले, ती जोर थोडीच करणार. ती हळूहळू उडीत होती व मी सर्व जोर लावित होतो. श्यामची आई, तो काही येत नाही व हलतही नाही, मुले म्हणाली. आईला राग आला व ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो, कोठे आहे कारटा? मीच येते, थांबा. आईवर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढले. ती मला फरफटत ओढू लागली. तरी मी हटून बसतच होतो. एका हाताने आई उडीत होती व दुसऱ्या हाताने ती शिमटीने मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरा व ओढा, मी पाठीमागून हाकलते व झोडपते चांगला, बघू कसा येत नाही तो. मुले मला उडू लागली व आई शिमटीवर शिमटी देऊ लागली. नको ग आई मारू, आई आई मेलो, मी ओरडू लागलो. का आई मरत नाहीस? उठ, तू उठून चालू लाग, आज मी सोडणार नाही तुला. पाण्यात चांगला दोन चार वेळा बुडवारे आला, चांगल्या नाका तोंडात पाणी जाऊ दे. उठ, अजून उठत नाहीस? लाज नाही वाटत भिकाराड्या लपून बसायला? त्या मुली आल्या बघ फजिती बघायला, असे म्हणून आईने जोराने मारणे चालवले. जातो मी, नको मारू, मी म्हटले. नाही तर पुन्हा पळालास तर बघ, घरात घेणार नाही. श्याम, अरे मी सुद्धा उडी मारते. परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली, मज्जा आली. वेणू म्हणाली, सोडा रे, सोडा रे त्याचा हात, तो येईल हो. श्याम, अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपल. मग आम्ही नको म्हटले तरी तू आपणहून उड्या मारशील, रडू नकोस, बन्या म्हणाला. देवधरांच्या विहिरीवर वरोडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच. काय आज आला का श्याम? ये रे, मी सुकडे नीट बांधतो. हो, असं म्हणून बाळू वरोडेकराने माझ्या कमरेत सुकडी बांधल्या. विहिरीत खाली दोन चार जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो. हं, मार बघून नीट आता उडी, बाळू म्हणाला. मी आत डोकवावे पुन्हा मागे यावे, पुढे होई पुन्हा मागे, नाक धरी पुन्हा सोडी, असे चालले होते. भित्रा वेणू, तू मार उडी, म्हणजे श्याम मग मारेल, वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकाराचा काचा मारून उडी मारली. इतक्यात एकदम मला कुणीतरी आत लोटून दिले. मी ओरडले, मेलो आई ग मेलो. पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यात या मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो. ते मिठी मारू देत ना. आडवा हो असा, पोट पाण्याला लाव व लांब हो, हात हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. बाळूने उडी घेतली व त्याने मला धरले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकू लागला. घाबरू नकोस, घाबरलास म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धरायला नको बघू, आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये, बाळू वस्तुपाठ देत होता. आता फिरून उडी मार, चढ भर. मी पायऱ्या चढून वर आलो, नाक धरले व पुढे मागे करीत होतो. परंतु शेवटी टाकली अगदाची उडी. शाब्बास रे श्याम, आता आलेच पोहणे. भीती गेली का? सारे आले, बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकवले. आता आणखी एक उडी मार, म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली. बाळूने न धरता थोडा पोहलो. माझ्या कमरेला सुकडे होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हती. माझा धीर चेपला. पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्याबरोबर मला पोचवायला आली. बन्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपणहून शेवटी उडी मारली, मुळी भ्यायला नाही, आणि सुकडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले. बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला. अरे, पाण्यात पडल्याशिवाय, नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम, डोके चांगले पूस, ती शेंडी पूस, आई म्हणाली. मुले निघून गेली. मी डोके पुसले की लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागवून बसलो होतो. जेवणे वगैरे झाली. आई जेव्हा बसली होती मी ओसरीवर होतो. इतक्यात श्याम असे आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो व म्हटले, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंढी घे, आज दही आहे, चाटून टाक, तुला आवडते ना? मला नको जा. सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस. मी रडवेलाहून म्हटले, हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहेत. विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाहीत. ते वळ अजून आहेत, तोवर तरी दही नको देऊस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन? आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली. तिच्याने भात गिळवेना. ती हात धुवून आली. आई तसेच जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला वाईट वाटले. माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले. आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वडिलांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम, तू भित्रा आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नयेत. श्यामला कोणी नाव ठेवू नये म्हणून मी त्याला मारले. श्याम, तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का? ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही. व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगे. रागावू नको, चांगला धीट हो, ते दही खा व जा. खेळ आज निजू नको. हो, पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो. गड्यांनो, माझ्या आईला धीट मुले हवी होती, भित्री नको होती. या ठिकाणी या श्यामच्या आई पुस्तकातील रात्र 12 या ठिकाणी संपली.
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90110110005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। क्रीडा झेप या मालिकेत मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत मंडई। आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकणार आहोत आषाढी एकादशी निमित्त विशेष रिले रनवारी करणारे वैभव वाघ, स्मिता उकिरडे आणि विलास भोजने यांची मुलाखत। त्यांच्याशी संवाद साधला आहे ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर यांनी।
1: रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। आज आपल्या समवेत आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेले आहेत, म्हणजे नगर ते पंढरपूर वारी आपण पायी ऐकत असतो। असंख्य वारकरी नगरहून पंढरपूरला जाताना दिसतात, परंतु जी रनिंग करत म्हणजे धावत जाणं हे सोपी गोष्ट नाही आहे। तर अशा प्रकारे धावत जाऊन रनवारी पूर्ण करणारे आपल्या समवेत तिघ जण आलेले आहेत। तर वैभव वाघ सर आलेले आहेत, त्याचबरोबर स्मिता उकिरडे मॅडम आलेले आहेत आणि विलास भोजने सर आलेले आहेत। यांनी यांच्यासह नगर शहरातील 40 मॅरेथॉन पट्टूंनी नगर ते पंढरपूर जवळ तब्बल 201 किलोमीटरचं अंतर हे रिले पद्धतीने पूर्ण केलेलं आहे। तर मी सुरुवातीला तिन्ही मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो सर।
2: धन्यवाद
1: सर। मला वैभव सर तुम्ही सांगा की तुम्ही मॅरेथॉन करत असता तर ही पायी रिले रन मॅरेथॉन तुम्ही कशी केली?
3: नमस्कार सर, सर्वात प्रथम मी आपणास धन्यवाद देतो की आज आम्हाला आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे। ॲक्च्युली हे आमचं अहिल्यानगर पंढरपूर रनवारीचं हे दुसरं वर्ष आहे।
1: बर,
3: आम्ही अहिल्यानगर रनर्स क्लबचे सर्वजण सदस्य आहोत। गेल्या कित्येक वर्षापासून आपला हा क्लब वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये आपल्या अहिल्यानगरचं प्रतिनिधित्व करत आलेला आहे।
1: बर,
3: आणि आमचे जे अहिल्यानगर रनर्स क्लबचे ज्याला आपण पिलर म्हणतो ते जगदीप मक्कर सर, विलास भोजने सर, गौतम जायबाई सर आणि योगेश खरपुडे सर यांच्या मनामध्ये एक कल्पना आली की आपण एक थोडासा आगळा वेगळा उपक्रम राबवूया।
1: बर,
3: आपण तर रोज मैदानावर घाम घालतोच आहोत, पण त्यालाच या आपल्या फिटनेसला जर भक्तीची जोड दिली तर एक आपल्या अहिल्यानगर रनर्स क्लबचं नाव पण कुठंतरी इतिहासामध्ये एक आगळ्या वेगळ्या नावाने कोरलं जाईल। आणि म्हणूनच याच अनुषंगाने सरांच्या मनामध्ये हा विचार आला की आपण पंढरीची रनवारी करूयात।
1: बर बर बर।
3: आणि मग एक दिवस असंच सरांनी क्लबमध्ये मैदानावर प्रॅक्टिस करत असताना सरांनी असं विचारलं तर मग सर्वांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला।
1: बर,
3: तर मग मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी तर अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला। आमचे जवळजवळ तब्बल 40 मॅरेथॉन पट्टू या रनवारीमध्ये सहभागी झालेले आहेत। फक्त आपल्या अहिल्यानगर मधूनच नव्हे तर आमचे काही मित्र जालन्यावरून या ठिकाणी आले होते।
1: अरे वा,
3: म्हणजे एक खूप असं आगळं वेगळं की एक लोकांच्या मनामध्ये फिटनेसच जनजागृती व्हावी हा उद्देश आमचा या मागे होता।
1: बर बर बर बर बर बर। तर विलास सर तुम्ही सांगा की तयारी कशा पद्धतीने वारीची सुरू होती?
4: वारीची तशी तयारी साधारण 3 ते 4 महिन्यापासून सुरू होती। एक पाळण्याचा सर्वांना सराव करून घेतला जातो।
1: बर,
4: आणि दुसरी गोष्ट याच्या मागे बऱ्याचशा गोष्टी असतात। आता वारीला जातानी म्हणजे एक तर आम्ही किट बॅग एक 2 टी शर्ट 3 प्रकारचे टी शर्ट दिलते।
1: बर,
4: 2 दिवस लागणारे टी शर्ट आणि तिथं दर्शन घेण्यासाठी एक वेगळा टी शर्ट केला होता। ही एक तयारी असती।
1: बर,
4: परत आमच्या बरोबर म्हणजे जेवणाची म्हणजे एक केटर पण बरोबर होता, म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण हे 2 दिवसाच्या गोष्टी आमच्या बरोबर केटर होता।
1: बर,
4: परत दुसरी गोष्ट एक म्हणजे आम्हाला अम्ब्युलन्सचा सपोर्ट पण होता।
1: बर,
4: आपले साईदीप सह्याद्री जे साईदीप हॉस्पिटल त्यांनी आम्हाला म्हणजे मेडिकल सपोर्ट दिलता।
1: बर,
4: मेडिकल एक अम्ब्युलन्स कार्डिओक व्हॅन आमच्या बरोबर होती। हा एक ही एक तयारी होती। परत हायड्रेशन सपोर्ट असो किंवा व्हॉलेंटियर्स असो किंवा राहण्याची सोय हे सगळ्या गोष्टी आधीच करावं लागतात.
1: बर बर बर. राहण्याची कुठे मुक्काम कुठे केला तुम्ही?
4: पहिला मुक्काम 130 किलोमीटर होता.
1: बर, तुम्ही शनिवार रविवार केली ना? हो, या म्हणजे 18-19 ला.
4: पहिल्या दिवशी 130 किलोमीटर केली आणि दुसऱ्या दिवशी.
1: किती वाजता निघालात तुम्ही?
4: पहिल्या दिवशी शनिवारी आम्ही सकाळी 6 वाजता निघलो.
1: बर,
4: 6 वाजता निघलो आणि संध्याकाळी 7:30 पर्यंत आम्ही आमचं 130 किलोमीटर अंतर पूर्ण केलं.
1: अरे बापरे. बर बर बर बर बर. मग रिले पद्धतीने केली. सर तुम्ही वैभव सर सांगा की रिले पद्धत कशा पद्धतीने तुम्ही अंमलबजावणी केली?
3: सर याच्यामध्ये धावपटूंना असं बळजबरीने तुम्ही एवढं पळालेच पाहिजे वगैरे असं नव्हतं.
1: बर,
3: म्हणजे स्वेच्छेने तुम्हाला जेवढं अंतर धावायचं आहे ना तेवढं तुम्ही धावू शकता. आता आम्ही जेव्हा रनवारीला सुरुवात केली तेव्हा आपलं एक
1: सकाळी कधी सुरू केली?
3: सकाळी 6 वाजता सर.
1: बर,
3: तर आपला एक जो भगवा झेंडा असतो तर त्या झेंड्याला आम्ही मानवंदना देऊन तो झेंडा हातात घेऊन खांद्यावर घेऊन सर्व धावपटू पळायला सुरुवात केली.
1: बर बर बर.
3: आणि त्यानंतर भोजने सरांनी एक नियोजन दिलं होतं की आपल्याला झेंडा थांबवायचा नाही कुठंच.
1: बर,
3: म्हणजे जरी आपण धावपटू थोडे थकले आणि त्यांनी थोडासा विसावा घेतला तरी सुद्धा आपला झेंडा मात्र थांबता कामा नये. तो अविरतपणे आपल्या पहिल्या दिवसाचं जे टार्गेट आहे ते अचीव केल्याशिवाय झेंडा खाली ठेवायचा नाही.
1: बर बर बर.
3: मग त्यामुळे मग त्या पद्धतीने नियोजन केलं होतं. त्यामुळे मग प्रत्येक धावपटू आपला अंतर कापल्यानंतर तो झेंडा दुसऱ्याकडे सुपूर्त करायचा.
1: एकाच वेळी एक जण पळायचा का?
3: तसं नाही सर, म्हणजे 4-4, 5-5 जण पळत होते. काहींना असं वाटलं की नाही आज मी जास्त पळू शकतो तर मग वैयक्तिक काहींनी तर नॉनस्टॉप 50 किलोमीटर रन केला.
1: अरे बापरे. बर बर बर.
3: न थांबता कुठे
1: 130 किलोमीटर पैकी 50 किलोमीटर
3: नॉनस्टॉप.
1: अरे बापरे. वा वा वा.
3: म्हणजे अशा पद्धतीने एक. आणि मग तिथं पोहोचल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पण त्याच पद्धतीने. म्हणजे आता आमच्या ज्या 40 धावपटू होते त्या धावपटू मध्ये काहींनी 10 किलोमीटर रन केला, काहींनी 21 केला, काहींनी 50 किलोमीटर केला, काहींनी 61 केला. माझं वैयक्तिक 65 किलोमीटर रन केला मी
1: पहिल्या दिवशीच केला.
3: हो, पहिल्या दिवशी जवळजवळ 51 किलोमीटर केला आणि उर्वरित दुसऱ्या दिवशी.
1: बर बर.
3: म्हणजे असं की दडपण नव्हतं की तुम्हाला एवढं पळावंच लागेल वगैरे. पण म्हणजे न जाणो म्हणजे असं विठ्ठल आपल्याला बोलावत आहे.
1: बरोबर.
3: या हेतूने. आणि मेन म्हणजे सर यामध्ये कुणी दमलं नाही किंवा कुणाला इंजुरी झालेली नाही.
1: क्या बात आहे. बर बर बर. मग तुम्ही वाहन होते का बरोबर तुमच्या?
3: हो सर.
1: म्हणजे तुमचे आता 40 जणांची टीम असेल तर तुम्ही असे वाहन केले होते का? किती?
3: हो, त्याचं प्री प्लॅन केलं होतं आपण सर्वजण. म्हणजे साधारणपणे आपण सर्वजण कार घेऊन गेलो होतो. एका एका कारमध्ये साधारणपणे 4-4 मेंबर जात होते. त्यामुळे त्या पद्धतीने अगोदरच नियोजन सगळं रेडी होतं.
1: म्हणजे एक थांबला की दुसरा चेंज करायला.
3: हो हो.
1: म्हणजे नियोजन केलेलं होतं. म्हणजे कोणी कसं कसं पळायचं काय सगळं असं केलेलं होतं.
3: हो, प्री प्लॅन केलं होतं सर्व.
1: बर बर बर बर बर. आणि मग तुमचा मुक्काम कुठं म्हणलात पहिल्या दिवशी?
3: शेळगावला मुक्काम झाला सर.
1: तिथं रात्र किती वाजता पोहोचलात सगळे?
3: साधारणपणे 7:30 पर्यंत पोहोचलो आपण तिथं.
1: म्हणजे सकाळी 6 ते 7:30 पर्यंत कंटिन्यू तुम्ही 30 किलोमीटर केली.
3: बरोबर.
1: नंतर दुसऱ्या दिवशी पण हे केलं.
3: मग उर्वरित राहिलेलं अंतर सकाळी सुरू केलं. मग दुसऱ्या दिवशी 5:45 सुरुवात केली आम्ही.
1: बर बर बर. जर मला स्मिता मॅडम सांगा की तुमच्या असं 7 महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
2: हो.
1: तर तुमचं सांगा ना कसा हे होत तुमचा सहभाग?
2: आमच्या अहिल्यानगर रनर्स क्लबने हा जो उपक्रम मागच्या वर्षीपासून राबवला हे दुसरं वर्ष होतं.
1: बर.
2: आणि यावर्षी महिलांचा सहभाग वाढलेला आहे. आम्ही 7 महिला या ठिकाणी होतो. आणि एका स्त्रीने ठरवलं तर ती कोणतीही गोष्ट करू
1: शकते.
2: मग त्याच दृष्टीने बऱ्याच जणांचा हेतू असतो की आपण पंढरीची वारी करायला पाहिजे. पण एवढे 15 ते 20 दिवस देणं प्रत्येकाला जमत नाही. नोकरीवाल्या लोकांना तर अजिबातच नाही. तर मग अशांनी काय करायचं? तर ह्या 2 दिवसाच्या रणवारीमध्ये, ह्या 2 दिवसाची जी पंढरीची रणवारी एआरसी टीमने आयोजित केली होती, याच्यामुळे ते पंढरपूरची जी पायी 15 दिवसाची वारी आहे ती 2 दिवसात आम्हाला सगळ्यांना अनुभवता आली. आणि आम्ही ज्या 7 महिला याच्यामध्ये सहभागी झालो होतो या प्रत्येक जणी कुठल्या ना कुठल्या नोकरीमध्ये आहेत, बिझनेसमध्ये आहेत, कुणी डॉक्टर आहे. तर प्रत्येकाला एवढे दिवस वेळ काढणं शक्य नव्हतं. पण ह्या 2 दिवसात त्यांनी खूप छानपणे ही रणवारी केलेली आहे. मी वैयक्तिक 62 किलोमीटर पळाले. पहिल्या दिवशी 40 किलोमीटर, दुसऱ्या दिवशी 22 किलोमीटर झालं. माझ्या बरोबर डॉक्टर नीलम पंडित होत्या, जयलक्ष्मी बुरा मॅडम होत्या, अपेक्षा संकलेच्या मॅडम होत्या, स्वप्नाली पारधी मॅडम होत्या, डाले मॅडम होत्या, अनुगोत्रा मॅडम होत्या. या सर्वांचं पण कॉन्ट्रीब्युशन याचप्रमाणे आहे. कुणाचं 30 किलोमीटर झालं, कुणाचं 42 किलोमीटर झालं. पण एक्सपिरियन्स खूप छान होता. मध्ये मध्ये आम्हाला पंढरीच्या वारीमध्ये सहभाग घेण्याचा पण योग आला. वारकरी चाललेले असताना त्यांच्यामध्ये पण आम्ही सामील झालो. तो आनंदही आम्ही अनुभवला खूप छानपणे. आणि पांडुरंगाला भेटण्याची जी आस होती ती आस मनात होती, त्याच्यामुळे कुठेही थकवा जाणवला नाही किंवा चेहऱ्यावर कुणाच्याही असं वाटत नव्हतं की खूप स्ट्रेस आलाय किंवा खूप दमलोय. सगळेजण उत्साही होते पहिल्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी पण.
1: विलास सर, तुम्ही मला तुमचे जे पोशाख वगैरे कसं होता तुमच्या सगळ्या लोक, म्हणजे तुम्ही काय टी शर्ट वगैरे असंच केलं होतं का?
4: पोशाख आता आमचा जो रनिंग साठी जो लागतो टी शर्ट आणि शॉर्ट ह्या मध्येच आम्ही आता पळायचं होतं. त्या हिशोबाने आमचा पळण्याच्या हिशोबाने आमचा पोशाख होता. तिथं गेल्यानंतर आम्ही ज्यावेळेस म्हणजे तिथं आम्ही पूर्ण पळून गेल्यानंतर आम्ही नामदेव पायरीचं दर्शन घेतलं, फेरी मारली आणि भक्तनिवासला घेऊन परत आवरून आम्ही मग म्हणजे एक टी शर्ट जो आम्ही केला होता रविवारीचा तो करून आम्ही गांधी टोपी घालून परत दर्शनासाठी गेलो होतो.
1: तुमच्या बरोबर पायी लोक दिसत असतील तुम्हाला, त्यांनी कसं तुमचं स्वागत केलं का काय, त्यांच्याबद्दल सांगा ना काही.
4: पायी म्हणजे आता आम्ही जसं नगर पासून निघलो ना तसं तर आम्हाला रस्ते म्हणजे जागोजागी
1: दिंड्या दिसतच असतील.
4: आणि त्याच्यात आम्ही ते लोक मग त्यांच्या बरोबर आम्ही नाचत काय वाजत भजन करत ह्या गोष्टी करत करत
1: अरे बापरे तुम्ही पण आनंद घेतला.
4: त्यांच्यात मी सायचो थोडं त्यांच्याकडे भजन थोडस त्यांच्या संग विरंग करत आम्ही पुढे निघून जायचो.
1: बर बर बर बर. वैभव सर, तुम्ही मला 40 जण जे सहभागी होते त्यांचे नाव सांगता का जरा, त्या निमित्ताने वहिन्या त्यांचे हायलाइट होतील नाव.
3: हो नक्की सर. एआरसी क्लबचे जवळजवळ जे 40 सदस्य होते त्यामध्ये जगदीप मक्कर, गौतम जायभाय, योगेश खरपुडे, त्यानंतर विलास भोजने, त्यानंतर मी स्वतः, चेतन अग्रवाल, हर्षल अग्रवाल, विलास विजय फुलसौंदर, दिगंबर शेलार, अमृत मामा पितळे, पुरुषोत्तम बुरा, त्यानंतर जयलक्ष्मी बुरा, सदबीर कौर, बाळकृष्ण येनगंदूल, संजय शेळके, प्रथमेश पालवे, श्रीकांत सरजे, रविराज चित्त्याल, त्यानंतर सुभाष यादव, सचिन कराळे, ऋतिक पटेल, त्यानंतर सुनील उकिरडे, डॉक्टर नीलम पंडित, स्मिता उकिरडे, स्वप्नाली पारदी, त्यानंतर स्वप्नील सारक, अल्ताभाई पठाण, नितीन अवचर, सूर्यकांत पारधी, त्यानंतर विनायक देकोंडा, त्यानंतर निलेश संकलेचा, अपेक्षा संकलेचा, संतोष गांड्याळ, त्यानंतर परेश पटेल, त्यानंतर शेखर आंधळे, स्वप्नील रसाळ, वैभव शिर्के, सनी साळवे, गोविंद डाळे, हरीश काबरा, निहार डाळे, त्यानंतर अलका डाळे, आणि आमच्या सोबतच आम्ही 2 फोटोग्राफर पण नेले होते, म्हणजे गोस्की सर आणि त्यांच्यासोबत दीपक सर. म्हणजे त्यांनी सुद्धा या वारीचा एवढा आनंद घेतला, म्हणजे येताना त्यांची अशी रिएक्शन होती की सर खरंच आम्ही भाग्य घेऊन आलो की आम्हाला तुमच्यासोबत येण्याची संधी मिळाली, आणि असं एक आगळं वेगळं चित्रण आम्हाला करता आलं.
1: वयोगट कुठला होता सर्वात जास्ती, ज्येष्ठ वगैरे कोणी होतं का?
3: हो आहेत ना सर, म्हणजे सांगायला आनंद वाटतो की सर तुमच्या वयातलीच एक व्यक्ती होती संजय गंडाळ सर, जी जालन्यावरून आलेली होती की ते त्यांचं पण म्हणजे माझ्या माहितीनुसार 50 पेक्षा जास्त वय असेल. त्यांनी सुद्धा जवळजवळ 60 किलोमीटरच्या वर रन केलाय सर.
1: बर बर बर बर. आणि सर्वात लहान कोण होत असं?
3: डाळे म्हणून होता, निहार डाळे.
1: बर, किती वर्षाचा होता? मुलगा होता
3: तो आता, म्हणजे हो आयटीआय कॉलेजच्या तिथं त्याचा नंबर लागलाय गव्हर्नमेंट कॉलेजला, पॉलिटेक्निकला आहे तो.
1: सर्वात तरुण, 17 वर्ष.
3: येस सर.
1: बर बर. म्हणजे सगळ्या ह्याच्याची वेगवेगळ्या
3: सर्व वयोगटातील होते सर, म्हणजे लहान मूल पण होते, त्यानंतर तरुण वर्ग पण होतं आणि मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ पण होते.
1: बर बर बर बर बर.
3: म्हणजे खरोखर एक आगळं वेगळं, म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवात केली ना सर तर आता 1 आठवडाच राहिला होता आषाढी एकादशीला, त्यामुळे पूर्ण रस्ते दुतर्फा भरलेले होते दिंडीने.
1: बर.
3: आणि आम्ही जेव्हा झेंडा घेऊन पळायचो तेव्हा ते बघणारे आमच्याकडे थोडेसे उत्सुकतेने आणि कुतूहलतेने बघायचे. मग ते जवळ येऊन म्हणजे विचारायचे की नेमके काय आहे. तर मग आपण जेव्हा सांगायचो ना तर ते अक्षरशः म्हणजे सॅल्यूट मारायचे.
1: बर बर बर.
3: म्हणजे एवढं त्यांना वेगळं वाटायचं की नेहमी म्हणजे वेल एज्युकेटेड जे लोक होते ते ग्रेट मानायचे. जे भोळे बाबडे जे होते ते तोंडावरून हात फिरवायचे. म्हणजे जशी आई आपल्या मुलांना भेटल्यानंतर जे हे करते आपुलकीने तसं ते म्हणजे त्यांना पण एक वेगळाच आनंद आमच्याकडे बघून मिळत होता.
1: महाराष्ट्रातले असं एकमेव असेल का सर रिले रन का कोणी असं करते?
3: माझ्या माहितीनुसार तर सर सायकलवारी ऐकलेली आहे मी पण वैयक्तिक की सायकलवारी करतात बरेचसे ग्रुप. पण ही रनवारी करणारे कदाचित आईले नगर रनर्स क्लब पहिल्यांदा असेल असं महाराष्ट्रातला. याचा आम्हाला पण खूप अभिमान वाटतो सर.
1: सर मॅडम तुमचं सांगा की महिलांचा सहभाग कसा होता आणि तुमचे कसे कसे महिलांचे कोणकोण काय काय प्रोफेशनल मध्ये आहेत जरा त्यांच्याबद्दल सांगा ना.
2: नक्कीच. मी स्वतः टीचर आहे.
1: बरं, कुठल्या शाळेत?
2: प्राथमिक टीचर आहे मी. मनोहरलाल रामचंद सबलोक प्राथमिक विद्यालयात उपशिक्षिकेचं काम करते. माझ्या बरोबर डॉक्टर नीलम मॅडम होत्या. नीलम पंडित मॅडम एनेस्थेसियाचं आहे त्यांचं. पंडित हॉस्पिटल ते त्यांचंच आहे. त्यानंतर जयलक्ष्मी बुरा या गृहिणी आहेत. अनुगोत्रा मॅडम त्या पण गृहिणी आहेत. डाले मॅडम त्या पण गृहिणी आहेत. आणि अपेक्षा संकलेच्या प्रोग्रामिंगचं काम करतात. म्हणजे प्रोग्राम डिझाईन करायचं आणि सूत्रसंचलनाचं काम करतात. आणि स्वप्नाली पारधी मॅडम त्या गृहिणी आहेत आणि त्याच्या बरोबरच त्या कथ्थक नृत्य पण शिकतायत.
1: सगळ्या कुठल्या वयोगटातल्या महिला?
2: सगळ्या 40+.
1: अरे वा,
2: सगळ्याजणी.
1: बर बर.
2: आणि अनु मॅडम 50+ आहेत.
1: अरे बापरे, सर्व ज्येष्ठ होते.
2: 4 इयर्स हो त्यांचं वय आहे. आणि आमचा स्त्रियांचा जो लेडीजचा ग्रुप होता यांचा खूप छान एक्सपिरियन्स होता. आम्ही सुरुवात नऊवारी घालून केली होती.
1: अरे बापरे.
2: आणि ज्यावेळेस आपण रणवारीला सुरुवात केली त्यावेळेस माझ्या शाळेचं लेझिम पथक पण मी आणलं होतं.
1: अरे वा.
2: माझे लहान मुलं पहाटे 5 वाजता उठून त्या ठिकाणी आले होते छान आवरून. त्याच्यानंतर नऊवारी पोशाख घातलेला होता. नाकात नथ होती आणि त्या याने आम्ही पळत होतो. ज्यावेळेस आम्ही पुढे गेलो आम्हाला बऱ्याच दिंड्या लागल्या. तर त्या दिंड्यांमध्ये सगळ्या बायका आमच्याकडे कुतूहलाने पाहत होत्या
1: की
2: ह्या पळतायत. तर जुन्नरची एक दिंडी होती. जुन्नर आणि नंदुरबारची या दोन दिंड्यांचा अनुभव असा की त्यातल्या बऱ्याचशा लेडीज आमच्या बरोबर पळायला लागल्या.
1: अरे बापरे.
2: जुन्नरच्या लेडीज होत्या. म्हणजे रविवारी सकाळची गोष्ट. तर त्या थोड्या मागे पडल्या होत्या दिंडीपासून. तर म्हटलं चला तुम्ही आमच्या बरोबर पळत पळत जर आल्या तर तुम्ही तुमची दिंडी गाठवू शकता. त्या सगळ्याजणी अक्षरशः पायात चप्पल होती. पण ती चप्पल असताना सुद्धा त्या सगळ्याजणी आमच्या बरोबर पळत होत्या. आणि त्यांची दिंडी ज्या वेळेस आली ना त्यांना मग त्या ठिकाणी आम्ही सोडलं.
1: अरे वा.
2: त्यांना खूप आनंद झाला. आणि जे दिंडीतले होते त्यांच्या त्यांनी पण आमचं खूप भरभरून कौतुक केलं की अरे वा, हे खूपच सुंदर उपक्रम आहे तुमचा. आणि प्रत्येक जण विचारत होता म्हणजे तुमचं नेमकं काय आहे, तुम्ही कुठले आहात, किती किलोमीटर आले आहात. म्हणजे सगळी चौकशी अगदी आपुलकीने सगळेजण करत होते. आणि आपण सगळ्यांचं ऐकून होतो की पंढरीच्या वारीत सगळेजण तिथे स्त्री पुरुष किंवा जातीपातीचा भेद नसतो. तिथं फक्त एकच असतं, माऊली. स्त्री असो किंवा पुरुष असो, माऊली प्रत्येक जणाच्या तोंडात होतं. जय हरी माऊली, जय हरी माऊली. तो एक स्वर्गीय आनंद आम्हाला या पंढरीच्या रणवारीमध्ये अनुभवायला मिळाला. आणि खरोखर हे जे आमचं ARC टीम आहे याचे जे 4 पिलर्स आहेत, JD सर, विलास सर, गौतम सर आणि योगेश भाऊ यांचे खरोखर आम्ही आभार मानू की त्यांनी हा उपक्रम खूप छानपणे मागच्या वर्षीपासून राबवलाय आणि यशस्वीरित्या तो पूर्णही करून दाखवलाय.
1: मागच्या वर्षी महिलांनी केले होते?
2: हो, आम्ही दोघी जणी होतो.
1: कोण कोण होते?
2: मी आणि नीलम पंडित मॅडम.
1: बर बर.
2: आम्ही फक्त 40 किलोमीटर गेलो होतो.
1: बर.
2: तिथून परत मागे आलो होतो. त्याच्यानंतर मग मागच्या वर्षीच ठरवलं होतं की ह्या वर्षी आम्ही पूर्ण करणार पंढरपूर पर्यंत.
1: प्रत्येकाने काही ना काही किलोमीटरचं हे अंतर कापलं. म्हणजे 7-8 जण जेवढ्या महिला
2: सगळ्यांनी. बरोबर. मी वैयक्तिक 62 किलोमीटर केलं. पंडित मॅडमचं 42 किलोमीटर झालं. अनु मॅडमचं 23 किलोमीटर झालं. जयलक्ष्मी बुरा मॅडमचं 22 किलोमीटर झालं. अपेक्षा मॅडमचं 21 किलोमीटर झालं. आणि डाले मॅडमचं 16 किलोमीटर झालं.
1: अरे वा. आणि तुमची प्रॅक्टिसचं कशी पद्धत आहे, म्हणजे तुम्ही कसे तुमच्या त्या क्लबमध्ये रेग्युलर प्रॅक्टिस करता का कसं?
2: हो, आमचे विलास सर आमचा प्लॅन बनवतात डेली वर्कआउटचा, त्याप्रमाणे ते ग्रुपवर टाकतात. सकाळी 6 वाजता आम्ही सगळेजण भेटतो आणि हा काही कमर्शियल प्रोग्राम नव्हता, हे सगळं विनामूल्य पैसे न कमवता केलेला प्रोग्राम इव्हेंट होता. आणि याच्यामध्ये फक्त एक की भक्तिमय वातावरणात आपली फिटनेस जोपासणं आणि सगळ्यांना फिटनेससाठी जागृत करणं एवढाच उद्देश यामध्ये होता. आणि 7 दिवस 6 दिवसाचं वर्कआउट या ठिकाणी येतं आम्हाला ग्रुपवर, त्याप्रमाणे आम्ही तयारी करतो.
1: किती वर्षापासून तुम्ही असे जॉईन झालात?
2: मी वैयक्तिक 5 वर्षापासून या ठिकाणी आहे.
1: किती सहकारी आहेत रेग्युलर तुमच्या महिला मंडळी?
2: आम्ही 4 जणी असतो.
1: बर, कोणकोण?
2: मी, नीलम पंडित मॅडम,
1: बर,
2: जयलक्ष्मी बुरा मॅडम आणि स्वप्नाली मॅडम.
1: अरे बापरे, आम्ही ह्या 3 इतर बाया म्हणजे अशा आवड म्हणून
2: अनु मॅडम मॅरेथॉन करतात.
1: बर,
2: त्या आमची आमचा कम्युनिटी रन असतो दर महिन्याला मंथ एंडला, तर त्या कम्युनिटी रन मध्ये त्या पार्टिसिपेट करतात. अपेक्षा मॅडम आता जॉईन झाल्यात 2 महिन्यापूर्वी ग्रुपला, त्याही खूप छान डेली वर्कआउट मध्ये येत आहेत. आणि डाले मॅडम या त्यांचे मिस्टर ग्रुप मध्ये आहेत, तर त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन त्या आता या पंढरीच्या वारीमध्ये आल्या.
1: बर, विलास सर तुम्ही प्रॅक्टिस कशी करून घेतली या सर्व मंडळींची?
4: प्रॅक्टिस तर कसं होतं, रेग्युलर आम्ही मॅरेथॉन करतो तर त्याच्यामध्येच ती प्रॅक्टिस होत असते. आणि याच्यासाठी फक्त एवढंच एका थोडंसं ज्याला जास्त अंतर कापायचं आहे त्या हिशोबाने मग 1-2 महिन्यापासून इझी रन्स जे मोठाले लाँग रन असतात, रविवारच्या दिवशी 21 किलोमीटर, 32 किलोमीटर, 35-40 किलोमीटर अशी रनची प्रॅक्टिस करून घेतली होती.
1: बर बर बर.
4: तशी रेग्युलर पद्धतीने आमची प्रत्येक आठवड्याला आम्ही 4 दिवस रन करतो. 1 दिवस इंटरवल रन असतात, म्हणजे स्प्रिंट असतात, 200, 400, 600 याचे स्प्रिंट असते त्याला इंटरवल रन म्हणतात. 1 दिवस टेम्पो रन असतो, तो साधारणतः 8, 12, 16 किलोमीटर टेम्पो रन असतो. आणि 1 दिवस झोन हार्ट रेट बेस्ड रन असतो शनिवारी, आणि रविवारी आम्ही लॉंग रन करतो. मग तो एक तर हिलवर असतो किंवा प्लेनवर असतो. हिलवर
1: हे सर्वजण 40 जण तुमच्या ग्रुप रेग्युलर प्रॅक्टिस करणार आहेत का तुमच्या बरोबर?
4: हा, रेग्युलर प्रॅक्टिस करणार.
1: हा हा हा. बर, आता तुम्ही आर्थिक हे कसं उचललं एकमेकांनी, त्याचा जो मला जो आता गाड्यांचं वाहनाचं म्हणजे जेवणाची वगैरे अशी एकत्रित अशी वर्गणी करूनच तुम्ही केलं का सगळ्यांनी मिळून?
4: हा, म्हणजे त्याला एक आम्ही काही आम्हाला देणगी स्वरूपात पण भेटलं.
1: बर.
4: हा, म्हणजे बऱ्याच कोणी पाणी दिलं आणि आणि आम्ही वैयक्तिक एक हे ठेवलं होतं.
1: बर,
4: देणगी ठेवली होती, त्याच्यातून आमचा बराचसा खर्च निघला होता.
1: हा, म्हणजे सगळ्यांनी आपापसात सामावून घेतलं.
4: हो, सामावून.
1: बर बर बर बर बर. सर, तुमचा काय अनुभव या मॅरेथॉन बद्दल वैभव सर?
3: सर, लहानपणापासून मी पंढरीची वारी बघत आलोय, आपण बघतोय सगळे.
1: हो.
3: आणि आयुष्यात एक स्वप्न होतं की एकदा तरी आपण वारीमध्ये सहभागी झालं पाहिजे. पण आता जवळजवळ 17 वर्षापासून नोकरी करतोय सर.
1: बर.
3: आणि
1: तुम्ही शिक्षक आहात ना?
3: हो, मी पण शिक्षक आहे. मी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या बाई इसरजबाई फिरोद या प्रशालेत शिक्षक आहे. जवळजवळ 17 वर्षांपासून मी कार्य करतोय.
1: बर.
3: आणि मग पेपरमध्ये पेपर वाचायचा खूप छंद आहे सर. मग ते जवळजवळ 15-20 दिवसापासून म्हणजे दरवर्षी आषाढीचा मोसम आला की पेपरला ते फोटो येतात. मग ते बघितलं का मनाला वाटायचं की आपण पण या सहभागी कधी होऊ, कधी मला पांडुरंग बोलावेल. पण या क्लबच्या माध्यमातून मला मागच्या वर्षीपासून म्हणजे संधी मिळाली आणि मी घरी सहज बोललो की मला वारीला जायचंय. तर मग आई मला एक दिवस म्हटली की बघ, तुला पांडुरंगा

0: निमित्ताने ती जरी बाहेर पडत असली तरी कितीही काही झाले तरी घरामध्ये आल्यानंतर तिला पहिलं किचन मध्येच जावं लागतं. म्हणजे हे अजूनही चालूच आहे आपलं. आणि मग एक असं वाटलं होतं की वारी करायचीच आहे, तर मग आई बोलली की तुला आता बोलवलंय. मग घरामध्ये पण विषय काढला, घरच्यांचा तर नेहमीच पाठिंबा मिळत आलाय आतापर्यंत वेगवेगळ्या मॅरेथॉन मध्ये. त्यानंतर आपले जे जवळचे व्यक्ती, ऍक्च्युली सर खरे माझी जर्नी ही मॅरेथॉनची वगैरे फिटनेस जर्नी 3 वर्षापासून चालू झाली. कोरोना नंतर आपल्याला माहिती आहे की लॉकडाऊन लागलं वगैरे, त्यानंतर माझं थोडस वजन खूप वाढलं सर, जवळजवळ 80 किलो पर्यंत गेलो होतं. त्यानंतर मग मला थोडासा त्रास व्हायला लागला. मग मी खरंच थोडस माझे गुरु गौतम सर भेटले, मग त्यांनी थोडस फिटनेसचं महत्व सांगितलं. मग आम्ही क्लब जॉईन केला. मग ते रविवारी सुट्टी राहायची, मग ते अहिल्यानगर रनर्स क्लबला जोडलेलं नव्हतो, आमचा स्वतःचा ग्रुप होता सरांचा. आणि मग सर रविवारी सुट्टी असल्यामुळे सर तिकडे जायचे प्रॅक्टिसला. मग एक दिवस सर म्हटले की चला सर आमच्यासोबत. गंमत बघा सर, मी जेव्हा पहिल्यांदा त्यांच्यासोबत गेलो तर मी फक्त 500 मीटर अंतर पार केलं होतं सर. 500 मीटर अंतर पार केल्यानंतर मी थांबून घेतलं, कारण मला पुढं पळणं शक्य नव्हतं. त्यावेळेस मला कळालं की तुझं शरीर तुला काहीच साथ देत नाही.
1: 80 किलो वजन होतं.
0: हा. आणि मग सर म्हटले की सर थोडस लक्ष देणे गरजेचं आहे. मग मी थोडस वजनावर फोकस केलं, डाएट केला. मग मला हळूहळू मॅरेथॉनची आवड निर्माण झाली सर.
1: आणि मग मी
0: आतापर्यंत जर 20 ते 25 मॅरेथॉन झालेत माझ्या 3 वर्षामध्ये. फुल मॅरेथॉन पण झाले, मुंबई मॅरेथॉन 3 वर्षापासून करतोय. त्यानंतर म्हणजे 500 मीटरचा जो प्रवास आहे सर, तो मागच्या वर्षी खडकवासला अल्ट्रा मॅरेथॉन 100 किलोमीटर केली सर आम्ही नॉन स्टॉप. हा, 15 तासामध्ये ते 100 किलोमीटरचं अंतर आम्ही पार केलं. पण हे करत असताना सर एक भावना आहे की तुमची स्वतःची मानसिकता पाहिजे. सगळ्यात महत्वाचं कुटुंबाचा पाठिंबा, तुमचे जे जवळचे जे व्यक्ती आहेत ज्यांना तुम्ही आपलंसं मानतात त्यांचा पाठिंबा पण खूप गरजेचा असतो. आणि सगळ्यात महत्वाचं की प्रेरणास्थान असतं सर. आता मला पण सांगायला अभिमान वाटतो की आमचा ग्रुप हे एक अहिल्यानगर रनर्स क्लब हे एक कुटुंब आहे सर.
1: बरोबर.
0: याच्यामध्ये फक्त फिटनेस नव्हे तर एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक जरी काही अडचण आली वगैरे तरी आम्ही एकमेकांसोबत शेअर करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. आता मी ज्या संस्थेत काम करतोय काय असतं सर, नोकरी करायची म्हटल्यावर थोडेसे बरेचसे तुमच्यावर निर्बंध येत असतात सगळ्या गोष्टी. पण मी ज्या संस्थेत काम करतोय त्या संस्थेचे जे कुटुंब प्रमुख आहे, सन्मान्य छायाताई फिरोदिया किंवा गौरवजी फिरोदिया, यांना फिटनेसचं खूप आवड आहे सर. तुम्ही पण ऐकत आला असाल की त्यांच्या माध्यमातून नगरमध्ये पण मॅरेथॉन भेटते. आणि मी जेवढा मॅरेथॉन करतो ना सर, त्यानंतर मी वैयक्तिक त्यांना कळवतो की म्हणजे त्यांच्याकडून खूप कौतुक होतं की आणि ते सांगतात पण की आमचे हे सर एवढे एवढे किलोमीटर पळाले, खूप चांगलं काही करतायत ते. म्हणजे आपल्याला पण एक वैयक्तिक आनंद वाटतो सर. यस. आणि अशा व्यक्ती जेव्हा पाठिंबा असतात ना, पाठिंबा आपल्याला मिळतो ना, मग आपल्याला पण काहीतरी आगळं वेगळं करायला आवडतं सर.
1: मॅडम तुम्ही कुठल्या मॅरेथॉन वगैरे केल्यात का?
2: हो सर, मी 5 वर्षापासून या मॅरेथॉन मध्ये आहे. आणि माझे गुरु विलास सरच आहेत ज्यांनी मला रनिंग शिकवलं. रनिंग काय असतं ते माझ्या शरीराला दाखवलं की कसं आहे. त्यांनीच माझ्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली. आणि 2018-19 जी आपली नगर रायझिंग मॅरेथॉन होती त्याच्यामध्ये पहिला नंबर पण माझा 21 किलोमीटर मध्ये आला होता.
1: पहिल्यांदाच भाग घेतला नाही?
2: पहिल्यांदाच भाग घेतला. आणि त्याचं सगळं क्रेडिट सरांना आहे. 1 तास 59 मिनिटात मी 21 किलोमीटर केलं होतं.
1: अरे बापरे.
2: आणि तेव्हापासून आतापर्यंत नगर रायझिंग मॅरेथॉन मध्ये माझा नंबर आहेच.
1: अरे,
2: दुसरा नंबर, तिसरा नंबर,
1: म्हणजे काही ना काही.
2: हो, आतापर्यंत एकदा तिसरा नंबर मिळाला, बाकी सगळे 2 नंबर. आणि पहिल्यांदा पहिल्या वेळेस ज्यावेळेस भाग घेतला त्यावेळेस पहिला नंबर मिळाला होता.
1: अरे वा वा वा.
2: आणि घरून सपोर्ट मिस्टरांचा असतो. पहाटे कितीही लवकर जरी जायचं असलं तरी ते मला घेऊन जातात रनिंगच्या ठिकाणी. आणि ते माझ्या बरोबर असतात, त्याच्यामुळे माझी ही रनिंगची जर्नी फार छान होते. कारण मला, मी ज्यावेळेस इतर लेडीजला म्हणते की तुम्ही या ह्या फिटनेसमध्ये, या रनिंगमध्ये या, कारण बऱ्याच महिलांच्या मनात आहे की मी हे करायला पाहिजे. कारण ज्यावेळेस माझे स्टेटस बघतात त्यावेळेस त्या असं म्हणतात की मला पण यायचंय गस्मिता, पण वेळच ऍडजस्ट होत नाही, कसं करू. म्हटलं एकदा आपण ठरवलं ना की कुटुंब, नोकरी आणि आपलं वैयक्तिक जे आहे आयुष्य हे कसं जगायचं, त्याचा जर क्रायटेरिया आपण ठरवला, त्याचं नियोजन केलं, तर त्याप्रमाणे आपण हे सगळं अचीव

0: करू शकतो. आणि याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचा खूप छान सपोर्ट असतो. प्रत्येक मॅरेथॉनला, मुंबई मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन 3 झाल्यात माझ्या.
1: कुठल्या कुठल्या गेलेल्या?
0: मुंबई मॅरेथॉन,
1: बर,
0: नंतर सातारा मॅरेथॉन, नंतर औरंगाबाद हेरिटेज मॅरेथॉन, ती एक केली होती 25 किलोमीटरची. हिस्टोरिकल रन करते, नगर रायझिंग मॅरेथॉन मध्ये पण मी 5 वर्षापासून आहे. मग ह्या प्रत्येक मॅरेथॉनच्या ठिकाणी मला घेऊन जाण्याचं काम माझ्या मिस्टरांचं असतं. त्यांच्या एक दिवसाचं कंपनीचं म्हणजे ते हे करतात, नियोजन आदल्या दिवशी करून ठेवतात आणि माझ्यासाठी रविवारचा दिवस ते पूर्णपणे देत असतात. आणि मुलं पण खूप छान प्रकारे ऍडजस्ट करून घेतात. आई वडिलांचा सपोर्ट आहे, ते मुलांना सांभाळतात, म्हणून मी हे मॅरेथॉन करू शकते. मी सगळ्या महिलांना आणि त्यांच्या घरच्यांना खरोखर आव्हान करू इच्छिते की सगळ्यांनी जर सपोर्ट केला तर खरोखर महिला सगळंच करू शकतात
1: ऍडजस्ट. तुम्हाला मॅनेज कसं करता? शिक्षकी, तुमचं शाळेचं वेळ, तरच प्रॅक्टिस आणि घरातलं सगळं कामाची जबाबदारी, हे कसं मॅनेज होतं?
0: सर, हे सगळं मॅनेज करायला पहाटे 4-4:15 उठावं लागतं. त्याच्यानंतर स्वयंपाकाची निम्मी तयारी मी करून ठेवते. त्याच्यानंतर 5:45 म्हणजे प्लॅन प्रमाणे, कधी 5 वाजता, कधी 5:30, कधी 6 वाजता आमचं वर्कआउट असतं, त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जातो. 7:30 वाजेपर्यंत घरी आल्यानंतर राहिलेला स्वयंपाक, बाकीचं सगळं काम आवरणं हे होतं, मुलांची तयारी होते आणि 9:45 आम्ही शाळेत जायला निघतो. माझ्या मुलांना पहिले शाळेत सोडते, त्याच्यानंतर मी गांधी मैदानात माझी शाळा आहे त्या ठिकाणी 10 वाजता शाळेत जाते. 10 ते 5 आमची शाळेचं टायमिंग आहे आणि 5 वाजता मग सुटल्यानंतर 5:30-6 पर्यंत घरी गेल्यानंतर संध्याकाळची आणि सकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवते. म्हणजे जेवढा वेळ हातात आहे तेवढ्या वेळात मी घरची तयारी करून ठेवते.
1: अरे वा. आणि मग रात्री झोप मात्र लवकर घ्यावी लागत असेल ना, कारण कामाच्या ह्याच्यामध्ये झोप पण महत्वाची आहे. एवढं सगळं शेड्यूल जर तुमचं पॅक असतं.
0: हो, कधी कधी त्या झोपेचं थोडस हे करावं लागतं, कारण मुलांचा अभ्यास असतो रात्रीचा,
1: ते पण घ्यावं.
0: हा, मुलगी जर तिचा अभ्यास जास्त वेळ चालणार असला तर तिला सोबत थांबावं लागतं. कधी कधी 12 वाजतात, कधी 12:30 वाजतात, पण जेवढं शक्यतो लवकर होईल, होता होईल तेवढं झोपण्याचा प्रयत्न करतो 11 वाजेपर्यंत.
1: विलास सर, तुमचं सांगा, तुम्ही 160 किलोमीटर मॅरेथॉन पूर्ण केलेली आहे, बॉर्डर मॅरेथॉन, आणि तुमचा एकूण परफॉर्मन्स बद्दल जरा सांगा ना परत एकदा श्रोत्यांना.
2: मी मागच्या 1 डिसेंबरमध्ये 6-7 डिसेंबरला मी बॉर्डर रनसाठी गेलो होतो. तो रन जैसलमेर टू लोंगेवाला बॉर्डर, जिथं आपली भारत पाकिस्तानची 1971ची जी लढाई झाली तिथं तो रन एंड होतो. तो रन हा 161 किलोमीटरचा आहे आणि तो दुपारी 12 वाजता चालू होतो आणि त्याला 28 तासाचा कट ऑफ आहे, म्हणजे 28 तासाच्या आत ती पूर्ण करायची असते. ही मॅरेथॉन म्हणजे खूप खडतर आहे, म्हणजे पूर्ण वाळवंटात आहे. दुपारी 12:00 उन्हात रन चालू होतो, म्हणजे 6-7 वाजेपर्यंत माणूस पूर्ण ड्रेन होऊन जातो. तोपर्यंत काय माणसं 50-60 किलोमीटर होतं, त्यानंतर पूर्ण रात्रभर पळून परत दुसऱ्या दिवशी 6:40 मॅरेथॉन संपते. ही आणि दुपारचं टेम्परेचर 28-29 डिग्री असतं आणि रात्रीचं कधी 0 कधी -मध्ये पण जातं. म्हणजे इतके अशा तापमानामध्ये म्हणजे रन करावा लागतो आणि एकदम सुनसान आहे, म्हणजे वाळवंट आहे. गावं 160 किलोमीटरमध्ये लईत लई 4 ते 5 गावं लागतात आणि ती गावं पण खूप छोटी असतात, मध्ये रस्त्यात तुम्हाला कुणी भेटत नाही. आणि ही मॅरेथॉन कम्प्लीट करायला मला 19:22 लागली.
1: 28 तासाची मर्यादा होती.
2: हा, 28 तासाची मर्यादा होती. मी ती मॅरेथॉन 19:22 पूर्ण केली. आणि ती 2500 लोकांनी.
1: किती वर्ष झाले तुम्ही आता मॅरेथॉन करताय सर?
2: मी सर 2014 पासून मॅरेथॉन करतो.
1: अरे बापरे, 12 वर्ष झाले.
2: हा, 12 वर्ष झाले.
1: आणि आता किती तुमच्या हाफ मॅरेथॉन वगैरे सांगा ना सर, किती झाल्यात फुल मॅरेथॉन?
2: आता हाफ मॅरेथॉन तर सांगता 30-35 आसपास झाले असतील, फुल मॅरेथॉन 12-15 झाले असतील. आणि अल्ट्रा मॅरेथॉन बऱ्याच झाल्यात, म्हणजे 50 किलोमीटरची झाली. कॉम्रेड ला जाऊन आलोय साऊथ आफ्रिकेत, जी 90 किलोमीटरची मॅरेथॉन आहे ती एकदा केली. खडकवासला अल्ट्रा मॅरेथॉन 100 किलोमीटरची केली आणि ही 160 म्हणजे 100 माईलची ही 161 किलोमीटरची ही एक मॅरेथॉन केली.
1: सर वैभव सर ही वारी रन जी झाली त्याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
3: सर खूप काही शिकायला मिळालंय. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपलं जे महाराष्ट्र आहे त्यामध्ये आषाढी वारीमध्ये बहुतांशपणे शेतकरी वर्ग होता सर.
1: बरोबर.
3: म्हणजे जवळजवळ आता ते शेतकरी वर्ग जवळजवळ 15 ते 20 दिवस स्वतःचं घर दार सगळं सोडून फक्त विठुरायाचं नाम स्मरण करत करत पंढरपूरला पोहोचतो सर. म्हणजे ती एक गोष्ट कळाली की जर साक्षात देव जेव्हा तुम्हाला बोलावतो तेव्हा तुम्ही सगळं सोडून द्यायचं असतं आणि त्याचा धाव करायचा असतो. ही गोष्ट मला एक कळाली. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं फिटनेसचं महत्व कळालं. कारण 3 वर्षापासून मी जो प्रवास सुरू केला तर तो प्रवास आता योग्य दिशेने आहे याची मला पुरेपूर खात्री झाली. कारण मी मागाशी सांगितलं सर तुम्हाला की 2 दिवस आम्ही न थांबता धावलोत तरी सुद्धा आम्हाला शारीरिक थकवा नाही, कुसली इंजुरी नाही,
1: कोणालाच नाही,
3: कुणालाच नाही असं. म्हणजे ऍम्ब्युलन्स प्रिकॉशन म्हणून आमच्या सोबत होती पण डॉक्टरांची गरज पडलीच नाही सर. म्हणजे इथपर्यंत येईपर्यंत म्हणजे ह्या पण गोष्टी खूप काही मिळाल्या. सगळ्यात महत्वाचा आनंद मिळाला. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक तिथं बघायला भेटतात. आणि एक आहे सर की काहीतरी आपण म्हणतो की मानला तर देव आहे नाही मानलं हा यस सर की एक अदृश्य शक्ती आहे. की तुम्ही विचार करा सर, पहिल्या दिवशी नॉनस्टॉप आपण 50 ते 55 किलोमीटर धावतो तरी तुमचं शरीर तुम्हाला म्हणतं की चल अजून तू धावू शकतोस. म्हणजे आहे ना सर काहीतरी आहे.
1: तुमचं मॅडम काय शिकायला काय मिळालं तुम्हाला?
0: ही जी पंढरीची रणवारी आहे या भक्तीसागरात इतके लोक डाऊन टू अर्थ असतात हे त्या ठिकाणी बघायला मिळालं. शेतकरी वर्ग आहे, नोकरदार वर्ग आहे, बिझनेसमॅन्स या ठिकाणी होते पण त्या वारीमध्ये सगळे एकसारखे दिसत होते. आणि एक अद्भुत अनुभव म्हणजे प्रत्येक महिला, प्रत्येक वारकरी महिला, प्रत्येक वारकरी पुरुष हे सारखेच दिसतात. सगळ्यांचं रूप म्हणतो ना आपण पांडुरंगाशी एक रूप झालेलं असतं त्याप्रमाणे सगळे सारखे होते. आणि खूप आनंद झाला. आमचं फिटनेस आम्हाला याच्यातून कळून आलं की आपलं शरीर किती साथ देतंय आपल्याला न थकता. त्याचबरोबर एक मानसिक आनंद मिळाला आणि खरोखर वाटलं की पांडुरंगाने ह्यावेळेस आपल्याला खूप आग्रहाने बोलवलं होतं त्याच्यामुळे आपण या ठिकाणी पोहोचू शकलो. कारण कुठलीही गोष्ट ही लिखितच आहे ती त्या वेळेलाच ठरलेली असते, ती घडते त्या वेळेलाच घडते. त्यामुळे आता आम्हाला पांडुरंगाने एवढं प्रकर्षाने बोलवलं होतं की आम्हाला जावंच लागलं आणि मनाची तयारी होती. आनंद खूप मिळाला पूर्ण वारीमध्ये. खूप शिकायला मिळालं. बायका पुरुष कशा प्रकारे आपला पूर्ण दिवसाचा प्रवास करतात. नंतर विठुरायाचं नामस्मरण सगळ्यांच्या तोंडामध्ये होतं. नंतर एकीची भावना याच्यामध्ये आपल्याला दिसून येते सगळ्यांची. आणि कोणी परका नाही, आपण सगळे एक आहोत हा एकच हेतू सगळ्यांच्या मनात होता. सगळ्यांनी आपुलकीने स्वागत केलं, सगळ्यांनी आपुलकीने निरोप दिला कारण आम्ही त्यांच्या पुढे जाणार होतो पळत. आणि खरंच खूप छान एक्सपिरियन्स मिळाला.
3: मला एक मुद्दा या ठिकाणी मांडायचा की एक तास स्वतःसाठी दिला पाहिजे सर. मग ती महिला असो किंवा लहान मुलं असो. आजकाल आपण बघतोय सर घरातलं 5 वर्षाचं बाळ उठल्याबरोबर त्याला मोबाईल अगोदर लागतो सर. म्हणजे आपण एवढे मोबाईलच्या आहारी गेलोत झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत. आणि यामध्ये काय होतंय सर, महिलांना घरामध्ये काम असतं त्यामुळे आपलं काम होण्याशी त्यांना मतलब असल्यामुळं ते काय करतात की मुलांना शांत करण्यासाठी मोबाईल देतात. म्हणजे इथं आपण पण एक वयस्कर किंवा घरातले एल्डर पर्सन म्हणून चुकतोय सर असं मला वाटतंय. त्याऐवजी जर आपण घरातल्या जी मोठी वडीलधारी मंडळ आहे त्यांनी जर स्वतः पुढाकार घेऊन या फिटनेसचं जर जनजागृती केली, ती स्वतः जर गेली आज तुम्हाला सर्वांना माझ्या घरातली सगळी कामं बाजूला ठेवायची आणि माझ्यासोबत व्यायामाला यायचंय, जर ही चळवळ जर आजकाल जर सुरू झाली ना सर तर नक्कीच आपल्या अहिल्यानगरमध्ये एक फिटनेस चळवळ सुरू होईल. आता चांगल्या पद्धतीने झालेली आहे पण त्यामध्ये अजून भर पडेल सर. आजकाल आहे ना बरेच जण बघा लहान मुलापासून वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वजण डिप्रेशनमध्ये आपल्याला जाणवतात सर. प्रत्येकाला प्रॉब्लेम आहेत सर. लहान मुलाला सद प्रॉब्लेम आहे. आज देशभरात आपण बघतोय नीट परीक्षेचं जे चाललंय, म्हणजे मला त्यावर जास्त भाष्य नाही करायचं, पण जे चाललेलं आहे त्यामध्ये प्रत्येक जण भरडला जातोय सर यामध्ये. त्यामुळे म्हणजे आता मी शाळेत मुलांना शिकवतोय, कधी कधी असं वाटतं की समोरचे मुलं पण किती टेन्शन घेत आहेत. आपण जेव्हा लहान होतो सर आम्ही टेन्शन हा शब्द माहिती नव्हता सर. जेव्हा आमची लग्न झाली त्यानंतर कळायला लागलं की टेन्शन काय असतंय. म्हणजे असं आजकाल लहान मुलं बघा सर, आणि याला मला असं वाटतं की कारणीभूत फक्त आणि फक्त हे मोबाईल सोशल मीडिया यामुळं हे होतंय सर. त्यामुळे मला असं वाटतंय, मी मगाशी पण सांगितलं की थोडंसं तरुणांनी पण सगळ्यांनी पण मोबाईल थोडासा बाजूला ठेवावा आणि मैदानावर स्वतःसाठी जगलं पाहिजे. म्हणजे त्यामुळं काय होईल की सर, माणसाच्या मनामध्ये जे नकारात्मक विचार येतात ना, त्याऐवजी सकारात्मक विचार यायला सुरुवात होईल. आणि तुम्ही बघा सर, ज्या व्यक्ती व्यायाम करतात त्या व्यक्ती कधी थकत नाहीत सर. तुम्ही बघा, हे म्हणजे आज म्हणजे आम्हाला पण तुमचा स्वतः तुमचा अभिमान वाटतो सर, की तुम्ही म्हणजे शारीरिक व्यंगत्वावर मात करून तुम्ही पण मॅरेथॉन पूर्ण केल्यात सर. म्हणजे तुमच्यासाठी पण सॅल्यूट द्यावं असं वाटतो सर. म्हणजे बघा ना, तुम्हाला आज आपण एक अंध व्यक्ती मॅरेथॉनमध्ये भाग घेते आणि 10 किलोमीटरचे मॅरेथॉन पूर्ण करते, मग तुम्ही जर करू शकत असाल तर या समाजातल्या आमच्या सारख्यांनी तर केलंच पाहिजे ना सर. म्हणजे हे काहीतरी मोटिवेशन घेतलं पाहिजे सर प्रत्येकाने. आणि मला असं नगरकरांना सर्वांना वाटतंय की आम्ही जी पंढरीची वारी केली तशीच आयुष्यात तुम्ही सुद्धा कधीतरी पंढरीची वारी करा. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. माणूस पैसा आजकाल असं झालंय सर, माणूस पैसा किती कमावला तरी कमीच आहे. त्यामुळे पण आज तुम्ही किती करोडपती झालात तरी जेव्हा तुमच्या मागे एखादी व्याधी लागते आणि जेव्हा तुम्ही अंथरुणावर पडून राहतात तेव्हा तो पैसा तुमच्या मदतीला येत नसतो. पण त्याच्या अगोदर जेव्हा तुम्ही या व्याधीकडे जात असतात तेव्हा तुमचे मित्र जेव्हा सल्ला देतात की चल आमच्या सोबत व्यायामाला, ते जर त्याने ऐकलं असतं तर कदाचित आज अंथरुणावर जाण्याची वेळ आली नसती. त्यामुळे मग मला असं वाटतं की सर्वांनी यावर थोडासा विचार करायला पाहिजे.
1: बर मॅडम, महिलांना काय मुलींना काय सांगू इच्छितात?
0: मी आपल्या नगरमधल्या सगळ्या महिलांना आवाहन करू इच्छिते की सगळ्यांनी स्वतःसाठी एक तास वेळ देणं गरजेचं आहे. बऱ्याच जणी म्हणतात की मला जमणार नाही, माझ्याच्याने हे होणार नाही, पण सुरुवात तर तू कर. सुरुवात जर केलीच नाही तर पुढे साध्य होणारच नाही. जोपर्यंत आपण पाण्यात पडत नाही तोपर्यंत आपल्याला पोहता येत नाही. मी प्रत्येक महिलेला हे सांगू इच्छिते की सगळ्यांनी पहाटेचा एक तास आपल्या स्वतःसाठी, आपलं शरीर हे आपलं स्वतःचं वैयक्तिक घर आहे, स्वतःचं घर जपणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडण्यासाठी तुम्ही स्वतःसाठी एक तास देणं गरजेचं आहे. तुम्हाला काहीही अडचण आली तर आमच्यापैकी कुणालाही कॉल करा, आम्ही सगळे गायडन्स करायला तयार आहोत, आमच्या बरोबर तुम्हाला घेऊन जायला तयार आहोत. फक्त तुम्ही तिथपर्यंत यायची
1: तयारी ठेवा,
0: यायची मानसिक तयारी ठेवा. फक्त शरीराची तयारी असून उपयोग नाही, तुमच्या मनाची तयारी पाहिजे. ज्यावेळेस तुमचं मन म्हणतं ना उठ आणि चल, त्यावेळेस तुम्ही चालता. ही आपल्या शरीराला आपल्याला स्वतःला ऑर्डर द्यावी लागते त्यावेळेस होतं. त्यामुळे तुम्ही मानसिक तयारी करा आणि आमच्या या फिटनेस जर्नीमध्ये नक्की सहभागी व्हा आणि स्वतःचं रक्षण करा.
1: बर, आज आपल्या समवेत वैभव वाघ सर होते, त्याचबरोबर विलास भोजने सर आणि स्मिता उकिरडे मॅडम होत्या. त्यांनी आपल्याला वारी रनाविषयी अतिशय विस्तृत माहिती दिली. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये वेळात वेळ काढून आलात, धन्यवाद सर.
3: तुम्हाला पण धन्यवाद सर, आणि आम्हाला आज या ठिकाणी येण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी अहिल्यानगर रनर्स क्लबच्या वतीने आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आणि फक्त एक सर्वांना आवाहन करतो की आम्ही जी ही कम्युनिटी चळवळ चालू केली फिटनेसची अहिल्यानगर रनर्स क्लबने नगरमध्ये, त्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी व्हा आणि हे विनामूल्य आहे. इथं तुम्हाला साधी चौकशी करण्यासाठी पैसे पे करावे लागतात. इथं आम्ही तुम्हाला पूर्ण आयुष्यभर विनामूल्य सेवा देत आहोत.
1: कुठे चालते हे सांगा ना
3: सर. याचा आपला जो प्लॅन असतो ना, तो आपला भुईकोट किल्ला आहे, आपलं नगर क्लब आहे, त्या ठिकाणी कधी रन होतो त्याचा एक प्लॅन बनवला जातो सर. तुम्ही जेव्हा त्या फिटनेस जर्नीमध्ये सामील व्हाल, आम्ही आमच्या अहिल्यानगर रनर्स क्लबचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन करून घेऊ. त्यानंतर मग त्यावर तुम्हाला अपडेट दिली जातात. त्यामध्ये कसं होतं सर की तुमच्या वयोमानानुसार तुमच्यात किती क्षमता आहे त्यानुसार तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं सर. त्यामुळे आणि मग डेली प्लॅन असतात की आज कुठं रन करायचं, आज कुठं स्ट्रेंथ करायची, त्याची पण अपडेट दिली जाते. आमचं एक अहिल्यानगर रनर्स क्लब नावाचं,
1: किती वाजता सुरू होतं तुमचं?
3: सकाळी साधारणपणे सर रोजचं डेली शेड्यूल आमचं साधारणपणे 6 असतं, परंतु जर लॉंग रन असेल तर पहाटे 4 वाजल्यापासून पण सुरू होतं सर. फक्त मला असं वाटतं की तुम्ही ते जॉईन व्हा, फेसबुकला पण अहिल्यानगर रनर्स क्लबचं पेज आहे, त्यावर पण तुम्हाला माहिती मिळेल, किंवा इंस्टाग्रामवर पण आहे. फक्त एक आवाहन की या तुम्ही, तिथपर्यंत या, आम्ही तुम्हाला सर्व काही देऊ
0: आणि कुठली फी आकारणार नाही.
3: यस सर,
1: विनामूल्य.
3: म्हणजे सर आज तुम्हाला पण माहिती आहे की समाजामध्ये या बाबतीमध्ये किती, यस सर,
1: कुठल्या गोष्टी
3: होत नाही, पण हे पहिला क्लब आहे सर, इथं विनामूल्य आहे सगळं. फक्त आम्ही एवढंच आवाहन, तुम्ही तिथपर्यंत या. यस सर,
1: धन्यवाद सर.
3: जय हरी विठ्ठल.
0: जय हरी विठ्ठल.
2: धन्यवाद.
4: श्रोते हो, आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकत होता आषाढी एकादशी निमित्त विशेष रिले रनवारी करणारे वैभव वाघ, स्मिता उकिरडे आणि विलास भोजने यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी क्रीडा झेप या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: रसिक हो नमस्कार. रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते आहेत सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग अंशध्वनी. ऐकूयात स्वर संजीवनी.
1: नमस्कार, मी सुहास जोशी बोलतो आहे. आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे राग हंसध्वनी. साधारण संध्याकाळी 7 ते 10 दरम्यान हंसध्वनी गायला, ऐकला किंवा नुसता गुणगुणला तरीसुद्धा तुम्हाला काही चांगले परिणाम दिसून येतील. एक म्हणजे तुमची एकाग्रता वाढेल, आशावाद खूप वाढेल. म्हणजे जर निराशा आली असेल तर नक्कीच एक प्रकारची आशा जागृत होईल आणि त्याचबरोबर विचारांमध्ये सुद्धा सुसूत्रता येईल. COVID-19 काळामध्ये संशोधन केलं होतं, त्याच्यामध्ये असं आढळून आलं की राग हंसध्वनी ऐकल्यामुळे मानसिक स्वास्थ्य खूप सुधारलं. त्यामुळे जर तुम्हाला निराशा वाटत असेल आणि एक प्रकारचा आळस वाटत असेल तर राग हंसध्वनी ऐका. खूप आनंदी आणि आशावादी सकारात्मक वाटायला लागेल. आज आपल्यापुढे सादर करणार आहे आलाप आणि त्यानंतर एक भजन. या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रश्न किंवा सूचना असतील तर कृपया ईमेल पाठवा. ईमेल cureTune@gmail.com cureTune@gmail.com. धन्यवाद. जय हो.

0: रसिक हो। रेडिओ नगर 90.4 एफएम वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। आज तुम्ही ऐकलात राग अंशध्वनी। गायक आणि सादरकर्ते होते सुहास जोशी। स्वर संजीवनी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा।
1: नगरच्या रस्त्यांपासून ते बाजार पेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी। मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी। प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या 5:05. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।